0: अरे तुझ्या व्यवसायाला एवढी प्रसिद्धी कशी काय मिळाली?
1: अरे हे सर्व रेडिओ विश्वाच्या ऍड मुळे शक्य झालं.
0: हो पण फार खर्च आला असेल ना?
1: नाही रे, फक्त 100 रुपयात 5 लाखांहून अधिक लोकांपर्यंत पोहोचण्याची संधी मिळाली मला.
0: काय सांगतो?
1: हो, आता तुम्हाला पण तुमचा व्यवसाय 5 लाखांहून अधिक लोकांपर्यंत पोहोचवण्याची संधी, तेही फक्त 100 रुपयात. तर मग आजच कॉल करा 83800 16512 किंवा 247 2626 या

0: सकाळचे 6 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज.
1: दिस आर इज ब्रॉट यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक,
2: संचयात समृद्धी.
3: आता विश्वास बँकेच्या मोबाईल ऍप मार्फत इंटर ब्रांच ट्रान्झॅक्शन आणि नेट सुविधा अर्थातच NEFT उपलब्ध. ग्राहकांनी ऍप रजिस्ट्रेशनचा फॉर्म नजीकच्या शाखेत भरून सदर सुविधेचा जरूर लाभ घ्यावा.
4: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.

विश्वास आहे का? जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.

0: नमस्कार. रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. मी दत्ता सरदेशमुख नाशिकहून बोलतोय. आजच्या आपल्या कार्यक्रमात ऐकूया.
1: 30 जून. श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. ऐसा करावा काही नेम जेणे जोडेल आत्मा राम, ऐसा करावा काही नेम जेणे जोडेल आत्मा राम, नेम असावा शाश्वताचा जेणे राम कृपा करील साचा, नेम असावा वाचा मन जेणे संतुष्ट होईल रघुनंदन, कर्तव्यात गुंतवावे शरीर जेणे संतोषे रघुवीर, सतीला नसे दुजे दैवत जाण तिला पती एकच प्रमाण, न पाहावे त्याचे दोषगुण आपले कर्तव्य करावे जतन, पतिव्रता धर्मश्रेष्ठ भारी वंदिता ती संत महामुनी, पतिआज्ञाप्रमाण हेच मुख्य साध्वीचे लक्षण जाण, न बोलावे उणेपुरे जे परमात्म्यास न आवडेल खरे, संतती व संपत्ती भगवत कृपेने ज्याची प्राप्ती त्याचे करावे रक्षण, पण न गुंतू द्यावे मन, जे आवडेल पतीला पाही तो आपला धर्मच राही, मनाने करावे भगवंताचे स्मरण जेणे चुकेल जन्म मरण, अखंड राखावे समाधान चुकून द्यावे अनुसंधान, काया गुंतवावी प्रपंचात मन असावे रघुनाथात, प्रपंचात राखावी खबरदारी मन लावावे रामावरी, त्याचा राम होईल दाता न करावी कशाची चिंता, मुखी असावे नामस्मरण हृदयाचं भगवंताच्या अस्तित्वाची जाणीव, शुद्ध राखावे आचरण पवित्रतम अंतःकरण, मुखाने भगवंताचे स्मरण त्यावर कृपा करील रघुनंदन, हा ठेवावा विश्वास अनुभव येईल नक्की खास, पतीस करावे एकदा तरी नमन राम रूप जाणून, त्याचे जाणावे मनोगत तैसे वर्तणे हे आपले हित, ऐसा नेम ज्याचे घरी राम उभा त्याचे दारी, आल्या अतिथा अन्न द्यावे कोणास विनमुख न पाठवावे, राम करता हा ठेवा भाव कमीपणाला नाही ठाव, सर्वांचे उगमस्थान एक हे धरावे चित्ती त्याला नाही कशाची भीती, रामाविण न पाहावे जग समाधानाची खूण हीच सत्य, जे जे काही यावे ते रामापासून आले हा ठेवावा भाव, साक्षित्वाने देहाचा प्रपंच पाहावा अंतरी रघुनाथ भजावा, देहाची गती प्रारब्धाचे हाती ऐसे शास्त्रे सांगती, परीन येई हे चित्ती एकच जगती माझा रघुपती, मुखाने घ्यावे रामनाम हृदयी परमात्म्याचे प्रेम, याहून दुजा न करावा विचार हा ठेवावा निर्धार, चातुर्मासात करावी सुरुवात अखंड चालवावा हा हेत, थोडा नेम सांगतो काही तो करून या पाही, घ्यावे भगवंताचे नाम खात पीत करीत असता काम, होईल तेवढे करावे जतन परमात्मा पुरे करील हे जाणावे, सर्वास सांगावे आशीर्वाद सर्वांनी जोडावा भगवंत, मागणे तुमा एकच पाही नामा वाचून दूर कधी न राही, जानकी जीवन स्मरण जय जय राम.
0: श्रोते हो, हा होता आपला आजचा कार्यक्रम. पुन्हा भेटूयात, तोपर्यंत ऐकत रहा रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.

0: तुमचं सुद्धा लग्न ठरलंय का?
1: किंवा तुम्ही रिलेशनशिप मध्ये आहात आणि लग्नाच्या बंधनात अडकायचं म्हणताय?
0: तर मग लग्नाच्या आधी तुमचं प्री मॅरिटल काउन्सिलिंग होणं फार गरजेचं आहे.
1: राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं आम्ही घेऊन आलो आहोत विवाह पूर्व समुपदेशन तेरे मेरे सपने.
0: त्यासाठी आजच संपर्क करा रेडिओ विश्वासच्या कार्यालयात सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते 6 या वेळेत. अधिक माहितीसाठी संपर्क 0253-2-4726-26 किंवा 83-800-16512 या क्रमांकावर.

आत्मविवरण नाम समास। जय जय रघुवीर समर्थ। वायू बरोबर सुगंध येतो, पण तो सुगंध वितळून जातो। वायू धूळ घेऊन येतो, पण धूळ देखील निघून जाते। वायू बरोबर थंड उष्ण येतं, सुगंध किंवा दुर्गंध येतो, पण तेही निघून जातं। वायू बरोबर रोग येतात, वायू बरोबर भूत धावतात, वायू बरोबर धूर आणि धुकं येतं। वायूच्या संगतीमध्ये काहीच जगत नाही। आत्म्याबरोबर वायू टिकत नाही, आत्म्याची चपळता अधिक आहे। कठीण गोष्ट आली की वायू अडतो, आत्मा मात्र कठीण गोष्टी भेदून जातो। वायू झडझडा आवाज करतो, आत्म्याचा आवाज येत नाही। मौन बागून शोध घेतला असता अंतरात्म्याला गवसतो। शरीराला बरं केलं ते आत्म्यापर्यंत पोचलो। शरीराच्या योगानं समाधान मिळालं। देहाशिवाय विविध उपाय केले असता ते आत्म्यापर्यंत पोहोचत नाहीत। देहाचीच वासना भागते। देह आणि आत्मा यांचं कौतुक खूप आहे। देहाशिवाय वेगळं आत्म्याचं अस्तित्व आहे। दोन्ही एकत्र असताना उदंड काहीतरी घडतं। दोन्ही वेगळे असतील तर काहीही घडत नाही। देहात्मयोगाचा विचार विवेकपूर्वक करावा। इति श्रीदासबोधे गुरुशिष्य संवादे आत्मविवरण नाम समास नवम समाप्त। जय जय रघुवीर समर्थ। दशक 13 समास 10 शिकवण निरूपण नाम समास। जय जय रघुवीर समर्थ। पानांच्या माळा, फुलांच्या माळा, फळांच्या माळा, बीजांच्या माळा, पाषाणांच्या माळा, कवडीच्या माळा या दोरीच्या योगानं तयार होतात। स्फटिक माळा, मोहरे माळा, लाकडाच्या माळा, गंधमाळा, धातूच्या माळा, रत्नांच्या माळा, जाळ्या हे देखील तंतूमुळे चालतं। तंतू नसेल तर विस्कळीत होतं। मात्र हा दृष्टांत आत्म्याला देता येत नाही। तंतूमध्ये मणे ओला असता तंतूमध्ये राहतो, आत्मा मात्र सहजपणे चपळ असतो, तर दोरी एका ठिकाणी स्थिर असते। म्हणून हा दृष्टांत काही योग्य नाही। नाना वेलींमध्ये पाण्याचा अंश असतो, उसामध्ये रस असतो, पण रस आणि चोयट्या एक नाहीत। देहामध्ये आत्मा असतो, देह अनात्मा असतो, त्याच्यापेक्षा वेगळा असा परमात्मा असतो। त्या निरंजनाला कोणतीही उपमा नाही। राजापासून रंकापर्यंत सगळी मनुष्याची जात असली तरी सगळ्यांना समान कसं काय मानायचं? देव, दानव, मानव, नीचीवनी, जीव, पापी, चांगले काम करणारे असे अनेक आहेत। एकाच्या अंशामुळे जग चालतं, पण सामर्थ्य वेगवेगळं आहे। एकामुळे मुक्त होतं, एकामुळे बंधन पडतं। साखर आणि माती म्हणजे पृथ्वी तत्व, पण माती खाता येत नाही। विष आणि पाणी हे आप तत्व, पण दोन्हीचं गुणधर्म वेगळे। पुण्यात्मा आणि पापात्मा दोन्हीकडे अंतरात्मा, पण साधू आणि बंधू यांची सीमा वेगळी आहे। अंतर एक हे खरं, पण कोणालाही जोडीला घेता येत नाही। पंडित आणि मूर्ख दोघं कसे काय येऊ शकतील? माणूस आणि गाढव, राजहंस आणि कोंबडा, राजे आणि माकडं एक कशी? गंगेचा जल म्हणजे पाणी आणि डबक्यामध्ये असतं तेही पाणीच, पण डबक्यातलं पाणी थोडंतरी प्यायलं जाईल का? त्याप्रमाणे आचारशुद्ध, विचारशुद्ध, वीतरागी, सुबुद्ध असा माणूस पाहिजे। शूरांपेक्षा भित्र्या लोकांना मान दिला तर युद्धाच्या प्रसंगी फजिती होईल। श्रीमंत सोडून दरिद्री माणसाला धरलं तर काय उपयोग आहे? एक सर्व निर्माण झालं, पण पाहूनच त्याचं सेवन करायला पाहिजे, तसंच घेतलं तर तो मूर्खपणा ठरेल। अन्न म्हणजे जीवन असतं, अंक ओकून पडतं, पण त्या ओकरीचं काही भोजन करता येत नाही। त्याप्रमाणे निंदे असेल ते सोडून द्यावं, वंदे असेल तर हृदयात धरावं, सत्कीर्तीने सगळं भूमंडळ भरावं असं समर्थ सांगत आहेत। हा भाग इथे समाप्त झाला असून पुढील कथा ऐकूया पुढील भागात। जय

श्रोतेओ नमस्कार। हरिभक्ति परायण श्री गुरु धुंडा महाराज देगलूरकर विरचित नारद भक्ति सूत्र विवरण या ग्रंथाच क्रमशः वाचन। प्रकाशक हरिभक्ति परायण भानुदास महाराज देगलूरकर, धुंडा महाराज मठ, उत्पात गल्ली, पंढरपूर। वाचक ऋषिकेश अयाचित। ही वाचन सेवा हरिभक्ति परायण श्री गुरु चैतन्य महाराज देगलूरकर यांच्या अनुमतीनं आणि कृपाशीर्वादानं सालंकृत आहे।

सजन हो, या सूत्रामध्ये परस्परम लपमाना असं वाक्य आहे. त्यात हे तात्पर्य आहे, भक्तांची परस्पर भेट झाल्यानंतर अन्य भाषा थोडीच बाहेर पडेल. या श्लोकावरील आपल्या ओविबद्ध अनुवादामध्ये श्री संत एकनाथ महाराज म्हणतात, ते

तव हरिकथे जावडि परस्परे श्रद्धा गाढी सुखसंवाद परवडी निज सुख गोडी जागिदे साग

सजन हो, मूळ सूत्रामध्ये कंठावरोध, रोमांच आणि अश्रू असे तीनच भाव सांगितलेले असले तरी ते अष्टसात्विक भावांचं उपलक्षण मानलं पाहिजे. हे जे तीन सांगितले त्यांच्या बरोबर बाकीचे पाच भाव सहज येतात. त्यांची नावं याप्रमाणे: स्तंभ द्वेदोध रोमांज स्वरभंगो धवे पधू वैवर्ण्यमश्रु प्रलय इत्यष्टौ सात्विकामता. याचा अर्थ असा, स्तंभ म्हणजे शरीर स्तब्ध होणं, स्वेद म्हणजे घाम, रोमांच स्वरभंग म्हणजे वाणी गदगद होणं, कंठ दाटून येणं, कंप वर्ण बदलणं, अश्रू आणि प्रलय म्हणजे शरीर मन अविचल होणं, त्याचं नाव प्रलय. हे ते आठ सात्विक भाव साहित्य शास्त्रात देखील सांगितलेले आहेत. हे भक्तिप्रेमांनी भरलेल्या शरीरात निर्माण होतातच. कंठी प्रेम दाटे, नयनी नीर लोटे, हृदय प्रगटे रामरूप, असं संत तुकाराम महाराज त्या स्थितीचं वर्णन करतात. श्रीमद भागवत एकादश स्कंधाच्या 14व्या अध्यायामध्ये भगवान श्रीकृष्ण उद्धव उपदेश प्रसंगी म्हणतात: कथम विना रोम हर्षम द्रवलता चेतसा विना विना आनंदाश्रुकलया शुद्ध येत भक्त्या विनाशयः. याचा अर्थ असा आहे, अंगावर रोमांच उभे राहून हृदय सद्गतीत झाल्याशिवाय, तसंच नेत्रातून आनंदाश्रू गळल्याविना अंतःकरण शुद्ध कसं होणार. म्हणजे अष्ट सात्विक भावांची उत्पत्ती ही भक्तिप्रेमाच्या पूर्णतेची

ही अवस्था प्राप्त होण्याकरिता संत तुकाराम महाराज देवाची प्रार्थना करतात, नाम आठविता सद्गतीत कंठी प्रेम वाढे पोटी ऐसे करे, रोमांच जीवन आनंदाश्रू नेत्री अष्टांग ही गात्री प्रेम तुझे। देव भक्त अथवा भक्त भक्तांच्या परस्पर प्रेम संवादात हे अष्ट सात्विक भाव निर्माण होणं अपरिहार्य होत। गीता श्रवण प्रसंगी अर्जुनाची आणि संजयाची या अष्ट सात्विक भावांनी कशी स्थिती झाली होती याचं वर्णन श्री ज्ञानेश्वर महाराजांनी अनेक ठिकाणी केलं आहे। 11व्या अध्यायातील अर्जुनाच्या या स्थितीचं वर्णन पहा ना।

0: हरि भक्ति परायण श्री गुरु धुंडा महाराज देगलूरकर विरचित नारद भक्ति सूत्र विवरण या ग्रंथाचं क्रमशः वाचन। प्रकाशक हरि भक्ति परायण भानुदास महाराज देगलूरकर, धुंडा महाराज मठ, उत्पाद गल्ली, पंढरपूर। वाचक ऋषिकेश अयाचित। ही वाचन सेवा हरि भक्ति परायण श्री गुरु चैतन्य महाराज देगलूरकर यांच्या अनुमतीनं आणि कृपाशीर्वादानं सालंकृत आहे।
1: No.

बरं दर्शन होते हो आज इथेच थांबूया. प्रभु तुम्ही मोद भरावा सगळ्यांच्या जीवनी. शुभम भवतु, कल्याणमस्तु. रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. प्रभात विश्व सादर करता ऋषिकेश.

0: रेडिओ विश्वास
1: टाइम चेक टाइम चेक
2: सकाळचे 7 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज.
3: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक,
4: संचयात समृद्धी.
5: विश्वास बँकेची ATM सुविधा उपलब्ध. विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड, नाशिक, संचयात समृद्धी.
6: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.
7: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज. श्रोते हो नमस्कार, 90.8 रेडिओ विश्वास या कम्युनिटी रेडिओ चॅनलवरती आता प्रसारित करीत आहोत आमच्या आजच्या काही ठळक कार्यक्रमांची रूपरेषा. सकाळचे 7 वाजलेत, आज मंगळवार. जाणून घेऊया आमच्या आजच्या काही ठळक कार्यक्रमांविषयी. श्रोते हो रूपरेषांत सकाळी 7:05 दिनविशेष आपण ऐकू शकाल. सकाळी 7:10 आपण ऐकणार आहात कार्यक्रम पण लक्षात कोण घेतं. संवाद साधलाय डॉक्टर विनीता परांजपे यांनी. सकाळी 8 आपण ऐकणार आहात या सुखान या हा कार्यक्रम. सादर करते विश्वास देशपांडे. 10:20 ओव्हरव्ह्यू बातमीपत्र. सकाळी 11:05 वृत्तीची निवृत्ती हा कार्यक्रम. सादर करत्या कविता गायथनी. दुपारी 12:30 अर्थविश्व हा कार्यक्रम. संवादक प्रमोद पुराणिक. दुपारी 1:00 आपण ऐकणार आहात कार्यक्रम दिल ने पुकारा. या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण आम्ही करणार आहोत. सादर करत्या प्रांजली आफळे. 2:00 दुपारी आपण ऐकणार आहात कार्यक्रम अजिंक्य मी. संवाद साधलाय अरुण सूर्यवंशी यांनी. दुपारी 3:00 मैत्रकट्टा. संध्याकाळी 4:00 नाट्यसंगीत. संध्याकाळी 7:00 कार्यक्रमांची रूपरेषा प्रसारित होईल आणि त्यानंतर आमच्या पुढील कार्यक्रमांचा आनंद आपण घेऊ शकाल. श्रोते हो रूपरेषा आपण ऐकलीत आमच्या आजच्या काही ठळक कार्यक्रमांची. आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ.

0: रसिका हो नमस्कार, तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. आणि आता आपण ऐकणार आहोत आजचे काही दिनविशेष. आज दिनांक 30 जून, आजच्या दिवशी 2019 साली उत्तर कोरिया देशाला भेट देणारे डोनाल्ड ट्रम्प हे अमेरिकेचे पहिले राष्ट्राध्यक्ष बनले होते. 2022 साली महाराष्ट्राचे 20वे मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे यांनी शपथ घेतली होती. 1944 साली रामशास्त्री हा चित्रपट प्रकाशित झाला होता. 2002 मध्ये फुटबॉल विश्वकप ब्राझीलने जिंकला होता. 1969 साली श्रीलंकेचा क्रिकेटपटू सनत जयसूर्या याचा जन्म झाला होता. तर हे होते आजचे काही दिनविशेष. आता वेळ झाली आहे इथेच थांबण्याची, पण तुम्ही ऐकत रहा रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.
1: नामको बँक शैक्षणिक कर्ज, नामको विद्या साधना
2: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पासून. 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
1: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत.
2: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
1: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या. अटी व शर्ती लागू.

0: रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.
1: मी डॉक्टर विनीता परांजपे. नमस्कार मित्रमैत्रिणींना. तुमच्या माझ्या आपल्या सगळ्यांच्या आयुष्यामध्ये जन्म देणारी आई आणि ज्या मातीत आपण जन्म घेतो ती मायभूमी आणि तिथली माणसं. आपली माती आपली माणसं हे नातं काही अजब आहे. आणि याविषयीचा आपला जिव्हाळ्याच सदैव मनामध्ये सुप्त रूपात असतो, कधी कधी व्यक्तही होतो. त्यातही इथंच राहणाऱ्या मंडळींपेक्षाही परदेशी गेलेल्या मंडळींच्या मनात तर ही झुळझुळ फारच तीव्रतेने असते. इथं गौरी गणपतीचा उत्सव किंवा घरातले सणवार म्हणजे संकट वाटणारी मंडळी तिथं गेल्यावर मात्र गौरी गणपतीचा उत्सव साजरा करताना गणपतीची डेड लाईन क्रॉस करून चक्क आणखी एक दोन दिवसही पुढे त्याचं स्वागत करतात. मित्रमैत्रिणींनो, अहो, जन्मभूमीशी आणि जननीशी जोडलेली ही नाळ अशीच अतूट आहे. आणि एक गंमत सांगू का, हे फक्त आपल्याच बाबतीत नाही, हे प्रत्येक माणसाच्या बाबतीत त्याच्या जन्मभूमीची ही ओढ अमीट असते. या बाबतीत मला विवेकानंद आणि भगिनी निवेदिता यांचा एक किस्सा आठवतो. आपला देश सोडून धर्म सोडून भगिनी निवेदिता भारतात आल्या, विवेकानंदांची शिष्याही झाल्या, पण त्यांनी कितीही आग्रह धरला तरी विवेकानंदांनी अजून त्यांना हिंदू धर्माची दीक्षा दिली नव्हती. स्वामी सतत अधूनमधून त्यांची यासाठी परीक्षा घेत असत, त्यांच्याही नकळत. एकदा असंच गप्पांच्या ओघात स्वामीजींनी भगिनी निवेदिता यांना विचारलं, तुमचा हिंदू धर्मावर आणि भारतावर खूप प्रेम आहे खरं ना? भगिनी निवेदिता अर्थातच हो म्हणाल्या. मग पुढे गप्पांच्या ओघा ओघामध्ये बोलताना त्या सहज बोलून गेल्या, माझ्या देशाचा ध्वज स्वप्नात पाहिला तरी माझा हात त्याला सॅल्यूट करतो. हे ऐकताच स्वामीजींच्या चेहऱ्यावर एक स्मित हास्य पसरलं. मित्रमैत्रिणींनो, त्या हास्यातला गर्भार्थ आपल्या सगळ्यांच्याच न सांगताही लक्षात येणार आहे. तेव्हा अशी ही स्वभूमीशी आणि आईशी जोडलेली जडलेली अतूट नाळ. मित्रमैत्रिणींनो, आणि म्हणूनच इथल्या देशभक्तांनी परकीय आक्रमणाचा सामना करताना जीवाची पर्वा केली नाही. हा तर हे तर इतिहास सांगतो. अहो, इतकंच कशाला, रामाला जेव्हा रावण वधानंतर लंकेचं आधिपत्य घेण्यासाठी विचारण्यात आलं तेव्हा प्रभू रामचंद्र म्हणाले, जननी जन्मभूमिश्च स्वर्गादपि गरीयसी. आणि ज्यावेळी भारताला स्वातंत्र्य मिळालं त्यावेळी गोविंद इंग्रजांनी उत्स्फूर्तपणे सांगितलं, माझा हिंदुस्तान माझा हिंदुस्तान, भूवरीचा स्वर्ग हाच तो हाच तो. अहो, गोविंदाग्रजांचं म्हणणं असं काही मनावर आम्ही घेतलेलं होतं की शालेय जीवनात तर झोपाळ्यावर म्हणा, स्टेजवरून म्हणा, अगदी बेंबीच्या देठापासून ओरडत आम्ही माझा हिंदुस्तान म्हणून हाच भूवरीचा स्वर्ग आहे हे श्रोत्यांना पटवत होतो, त्यांच्या मनावर ठसवत होतो. 1947 साली 15 ऑगस्टला आपली भारत माता स्वतंत्र झाली, पारतंत्र्याच्या शृंखलेतून मुक्त झाली. आणि मग काय, इथल्या जनतेला आणि इथल्या जनसेवकांनाही आनंदाची अशी काही भरती आली की विचारूच नका. मग त्या भरामध्ये इथले जे नेते होते शासन प्रशासनामधले, त्यांनी भारतातला स्वर्गाचं रूप देण्यासाठी स्वराज्याचं सुराज्य आणि रामराज्य करण्याचं आश्वासन जनतेला दिलं आणि जनताही या स्वप्नात अगदी रंगून गेली. बघा सगळं कसं छान चाललं होतं. विरोधक विरोधासाठी विरोध करत नव्हते, तर खरोखरच जनकल्याणासाठी एखाद्या प्रश्नावर विरोध कडाडून विरोध करत होते. संसदेतली प्रॉपर्टी, माईक असेल, खुर्च्या असतील, हे जनतेचं धन आहे याची जाणीव ठेवून आपला विरोध त्याची मोडतोड करून व्यक्त करत नव्हते. आपल्या भारतीय संस्कृतीच्या धर्माच्या शिकवणीचं मूल्य जाणून ती जीवन मूल्य प्रत्यक्षात आणण्यासाठी शासन प्रशासनातले जनसेवक अगदी मनापासून प्रयत्न करत होते. मंडळी काळ पुढे पुढे सरकत असतो, तसा तो इथेही सरकला आणि काय. आणि अहो घरातल्या सुपर सिनियर सिटीजन सारखी आपली भारत माता सुद्धा सुपर सिनियर सिटीजन झाली की हो. काळाच्या ओघात मग या टप्प्यावर व्यक्तिगत आयुष्यात जसं आपण मागे वळून बघतो, तसंच या सुपर सिनियर सिटीजन झालेल्या भारत मातेच्या आत्ताच्या स्थितीकडे बघितलं, क्षणभर थांबले आणि काय अहो आश्चर्याने एका हाताचं एक बोट नाही तर पाचही बोट मी तोंडात घातली. मित्रमैत्रिणींनो, अहो का म्हणून काय विचारताय. आजच्या जनसेवकांच्या मनामधली सुद्धा आपली जीवन मूल्य सांभाळण्याची, पाळण्याची, जतन करण्याची तीच ती वृत्ती बघून खरोखर आश्चर्याने मी चक्रावून गेले. आता आपण मला सांगा, रोज सकाळी जेवताना किंवा केव्हाही काय म्हणतो, सहना भवतु सहनौ भुनक्तु, हा आपला संस्कार आहे. जे मिळेल ते सगळ्यांनी एकत्र आणि सगळ्यांनी मिळून खायचं, खरं की नाही. आजची ही आपली अत्यंत सेवाभावी जनसेवक मंडळी ते किती निष्ठेनी पाळतायत बघा. सहना भवतु सहनौ भुनक्तु म्हणताना इथलं कुठलंही खातं आणि कुठल्याही खात्यातला जनसेवक, मग शासनातला असो की प्रशासनातला, बिलकुल कसूर करत नाही. लोकशाही म्हटलं की सगळ्यांना समान संधी. सरकारला जनतेची इतकी काळजी आहे की मग कुणीतरी एका सरकारने गरिबी हटाव याचा ध्यासच घेतला आणि तो ध्यास प्रत्यक्षात आणण्यासाठी त्यावेळीच नाही तर आजपर्यंत अथक प्रयत्न चालू आहे. पण गरिबी कसली हो हट्टी, हट्टा हटत नाही हे जेव्हा लक्षात आलं तेव्हा मात्र थोडासा याला ट्विस्ट देण्यात आला. आणि मग होलसेलवर गरिबी हटत नसेल तर रिटेलवर तरी हटूया, या तत्वावर, या मुद्द्यावर सगळ्या जनसेवकांचं एकमत झालं. आणि मग काय, ही गरिबी हटत नाही अशी वाटणारी काही अंशी हटत गेली की हो. आणि मग मात्र कुणाच्या तरी डोक्यात आलं की गरिबी हटवण्यापेक्षा गरिबांनाच हटवलं तर. आणि मग त्या दृष्टीने सगळी जनसेवक मंडळी कळकळीनी कामाला लागले. ह्याही पुढे जाऊन ज्योतिबा फुल्यांनी एका अविद्येने अनर्थ केला आहे म्हणून ठेवलेलं कुणाला तरी एकदम क्लिक झालं. आणि मग काय, त्या अविद्येला हटवण्यासाठी ती इथून तिचा नायनाट करण्यासाठी अनेक संधी इथल्या विद्यार्थ्यांना उपलब्ध करून देण्याची कल्पना प्रत्यक्षात येऊ लागली. म्हणजे बघा, सगळ्यांना बुद्धी नसली हरकत नाही, पण ज्याच्याजवळ पैसा आहे त्याच्यासाठी अविद्येचं उच्चाटन करणं, तिला हटवणं काही अवघड नाही, इतकी सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. सगळ्यांसाठीच भरपूर सुविधा, आर्थिक सोयी, वह्या पुस्तकांचं वाटप, गणवेशांचं वाटप, वृत्तपत्राची पानाच्या पानं भरतायत. आणि याहूनही मुख्य म्हणजे त्या परीक्षेच्या एका मृत्यूगोलामध्ये अडकणारी विद्यार्थी मंडळी, आणि त्याचं कारण म्हणजे गुप्त अशा कुलपात असलेला पेपर किंवा प्रश्नपत्रिका. आता मला सांगा, या मृत्यूगोला किती जणांना किती काळ अडकवायचं या उदात्त हेतूने मग ते गुप्ततेचं कुलूपही अलगद बाजूला करण्याची एक छान युक्ती इथं सगळ्यांच्या विद्येसाठी, विद्येच्या प्रसारासाठी आज अवलंबिली जातीये. केवढी ही उदात्तता, केवढा हा मोठा विचार ज्योतिबांच्या आत्म्याला खरोखर वर सुद्धा अगदी कायमची शांतता मिळत असेल. अयोध्येतल्या वृद्धांसाठी फुकट प्रवास, औषधोपचार, सुविधा दिल्याचं आठवत आहे का मला सांगा. वाचलेलं रामायणात म्हणा तेव्हा एरवी ही शांता नावाची रामाची बहीण होती म्हणे, पण त्या बहिणीला, आपल्या लाडक्या बहिणीला रामाने सुद्धा अयोध्येचं अर्ध राज्य दिलं असं कुठं माझ्या तरी वाचनात नाही. पण आजचं हे सरकार मला सांगा रामराज्यापेक्षाही एक पाऊल पुढं टाकून आपल्या लाडक्या बहिणींसाठी दर महा हप्ता त्यांच्या खात्यात भरतोय. या व्यतिरिक्त स्त्री कुठल्याही रूपात, माता, भगिनी, कन्या असो, त्यांच्यासाठी इथल्या जनसेवकांचा जीव किती कळवळतोय बघा. मग लाडक्या बहिणी, लाडकी लेक, लाडकी आई, वृद्ध अशा आई वडिलांच्या साठी सिनियर सिटिझन्स म्हणून आयुष्यमान हा फक्त आश्वासनाचा आशीर्वाद नाही तर प्रत्यक्ष त्याचं फळ त्यांच्या हाती ठेवलं जात आहे. आणि मग काय, अहो पुढे लाडके भाऊ, लाडक्या मावश्या, लाडक्या आत्या रांगेत उभ्या आहेतच की. हळूहळू त्यांचाही विचार आपलं दयाळू सरकार नक्कीच करेल. आणि रामराज्यच्याही पुढचं पाहून टाकलेलं बघून रामालाही खरं तर हेवाच वाटेल. मित्रमैत्रिणींनो, आपले राष्ट्रपिता महात्मा गांधी कधीतरी एकदा म्हणे बोलून गेले, खेड्याकडे चला. आणि त्यांचं ते एक वाक्य इथल्या जनसेवकांनी इतकं मनावर घेतलं की आजच्या जनसेवकांनी चक्क खेडच उचलून शहरात आणलंय. हो, उगाच आपल्या लाडक्या जनतेला खेड्यापर्यंत जायची दगदग नको. त्यासाठी रस्त्यात असलेले खड्डे, पाण्याचं दुर्भिक्ष, विजेचा लपंडाव, वाढत्या महागाईची टांगती तलवार, एक ना दोन. मित्रमैत्रिणींनो, किती योजना आणि किती प्रयत्न, किती कळकळीने हे चालू आहेत हे जेव्हा अवतीभवती दिसतं, आपण बघतो, तेव्हा आपोआपच गोविंदाग्रजांची कविता आणि त्या कवितेतला हिंदुस्तान स्वर्गतो हाच, स्वर्गतो हाच हे मनोमन आपोआपच गुणगुणलं जातं. आणि मित्रमैत्रिणींनो, ह्या व्यतिरिक्त हा स्वर्ग इथं आणण्यासाठी इथले सरकारी कर्मचारी म्हणा, संसदेतली कार्य जनतेसाठी राबणारे आमदार, खासदार, मंत्री, सगळेच किती गडबडीत असतात, किती कष्ट करतात, किती ताण घेतात. मग मला सांगा, माणूस म्हटलं की एवढ्या व्यापात काही ना काहीतरी विसरणारच की नाही. तसंच ही आपलीच मंडळी, कुणी टॅक्स भरायला विसरतं, कुणी सरकारी घराचं भाडं भरायला विसरतं, कुणी लाईटचं बिल भरत नाही, आणि कुणी कुणी तर ते घर सोडल्यावर घरही सोडायला तयार नसतं. घरावर प्रत्येकाचं प्रेम असतं की नाही आपण सुद्धा समजवून घ्यायला पाहिजे असं मला तरी वाटतं. बघा हा म्हणजे आता विसरणं किंवा चुकणं हे माणूसच करतो ना, आणि मग चुकणाऱ्याला क्षमाही करणारा कोण? माणूसच. म्हणूनच मित्रमैत्रिणींनो मला वाटतं जसं आपले जनसेवक म्हणून आपल्यासाठी कळकळीने राबणारे आपलेच बांधव हे काही गोष्टी विसरले तर आपण सुद्धा त्यांना क्षमा करायला नको का, माफ करायला नको का? आणि ते करत असताना मग आपोआपच बुलंद आवाजात आपणही नारा द्यायला हवा, मेरा भारत महान. अशाच कुठेतरी एका सभेमध्ये नेत्यांनी अक्षरशः बेंबीच्या देठापासून ही घोषणा केली, त्याचा आवाज मुरेपर्यंत माझ्या शेजारचा एक जण पुटपुटला, साले सौमे 99 बेईमान फिर भी मेरा भारत महान. मित्रमैत्रिणींनो जाऊ दे, आपण हे लक्षात न घेता इतकंच म्हणूया मेरा भारत महान. पुन्हा भेटूया अशाच संवादासाठी, तोपर्यंत ऐकत रहा रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा

0: अहो आपली नवीन गाडी घेऊया ना.
1: बजेटचं काय?
0: आता बजेटची चिंता नाही. नामको बँकची त्वरित वाहन कर्ज सुविधा फक्त 8.5% व्याज दरापासून उपलब्ध, त्यामुळे आता नव्या गाडीचं स्वप्न तात्काळ पूर्ण.
2: तुमच्या स्वप्नांना द्या नवी राईड. आज जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या.
3: अटी व शर्ती लागू.

0: कायदा, कोर्ट आणि न्याय प्रक्रिया, सामान्य माणसाच्या आयुष्याशी जोडलेलं वास्तव, हेच वास्तव जाणून घेऊया अनुभवी वकील, कायदेतज्ञ आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांसोबत, आणि साधूया सोप्या आणि समजणाऱ्या भाषेत न्याय संवाद, कायद्याच्या जगातलं वास्तव, न्याय संवाद
1: जरूर ऐका तर सोमवारी संध्याकाळी 4:30 आणि पुनःप्रसारण दर शुक्रवारी रात्री 8:30
0: फक्त रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ चॅनल वर.

0: अहो पैशांची गरज आहे तर इकडे तिकडे कशाला मागायचे. आपल्याकडील सोनं देऊन नामको बँकेचे हक्काचे सोने तारण कर्ज घ्यायचे, तेही एका तासात.
1: व्याजदर 8.9% आणि शेतकऱ्यांसाठी व्याजदर 8.5%.
0: मुदत 1 वर्ष. आजच आपल्या नामको बँक शाखेला भेट द्या. नियम व अटी लागू.

0: नमस्कार शेतकरी बंधूंनो. शेतकरी बंधूंनो, पिकाचं उत्पादन घ्यायचं म्हटलं की खताच्या मात्रा देणं अत्यंत आवश्यक आहे हे आता वेगळं सांगायची जरूरत राहिली नाही. परंतु जे आपले प्राथमिक अन्नद्रव्य ज्याला म्हणतो आपण, त्याच्यामध्ये नत्रस, स्फूर्द आणि पालाश, त्यापैकी पालाशाचं जे महत्व आहे ते आपल्याला बऱ्याच पिकांमध्ये जाणून घेणं गरजेचं असतं. कारण की पालाशाची मात्रा बऱ्याच वेळा आपण जितकी पाहिजे तितक्या प्रमाणामध्ये त्या पिकाच्या गरजेनुसार दिल्या जात नाही आणि त्यामुळे उत्पादनामध्ये घट येऊ शकतो. हे जे पालाश आहे हे प्राथमिक किंवा ज्याला प्रमुख अन्नद्रव्य म्हणतो त्याच्यापैकी एक महत्वाचं नत्र, स्फूर्द आणि पालाश. त्याच्यापैकी पालाश हा घटक अतिशय महत्वाचा घटक आहे. पालाश या अन्नद्रव्यामुळे काय होतं, उत्पादनात वाढ, उत्पादित मालाचा दर्जा सुधारणं, विपरीत प्राप्त स्थितीमध्ये पीक कणखरपणे उभं राहणं, कीड रोग प्रतिकार क्षमता मिळणं, नत्र व स्फूर्दयुक्त खतापेक्षा पालाशयुक्त खताचा वापर जर पाहिला आपण तर तो कमी असतो. त्याच्यामुळं काय असतं की जे पालाश आहे ते कोणत्या खतातून मिळतं हे आपण थोडंसं अभ्यास करणं गरजेचं आहे. म्युरेट ऑफ पोटॅश जे आहे हे त्यापैकी एक महत्वाचं खत की ज्याच्यामध्ये पालाश असतं. पालाश अन्नद्रव्याचा 99% वापर या खतातून होतो. म्युरेट ऑफ पोटॅशमध्ये पालाश ऑक्साईडचं जे प्रमाण आहे ते 60% असतं. खताचा रंग पांढरट तसेच तांबट असतो. रासायनिकदृष्ट्या तटस्थ असा समूह आहे याचा. पोटॅशियम क्लोराईडयुक्त खत आहे. या खतामध्ये क्लोरीनचं प्रमाण जे आहे ते जवळजवळ 50% असतं. पिकांना ताबडतोब याच्यामधून पालाश शोषता येतो. क्लोरीन जास्त असल्याने द्राक्ष, बटाटे इत्यादी पिकांना हे संवेदनशील खत आहे. म्युरेट ऑफ पोटॅशच्या 50 किलो बॅगमध्ये 30 किलो पालाश मिळतं. त्यामुळे 1 किलो पालाश देण्यासाठी जवळपास 1.67 किलो म्युरेट ऑफ पोटॅश देणं गरजेचं असतं. दुसरं पालाशयुक्त महत्वाचं खत म्हणजे सल्फेट ऑफ पोटॅश. तर या खतातील पालाश जे आहे हे अन्नद्रव्य पाण्यात संपूर्णपणे विरघळणार आहे, त्यामुळे पिकांना त्वरित उपलब्ध होतं. हे खत स्फटिक रूपात असतं, तसंच दाणेदार स्वरूपात सुद्धा उपलब्ध होतं. या खतात पालाश ऑक्साईडचं जे प्रमाण आहे ते 48 ते 50% आहे. गंधक सुद्धा या खतामध्ये असतं 18% आणि मॅग्नेशियम जे आहे ते 0.6% असतं. चोपण चुनखडीयुक्त जमिनीसाठी हे खत उत्तम आहे. द्राक्ष आहे, बटाटे आहे, तंबाखू आहे या पिकांना जास्त प्रभावीपणे हे खत काम करतं. फवारणीसाठी 1 ते 2% आपण याचा वापर करू शकतो. सल्फेट ऑफ पोटॅश जे आहे ते 50 किलो बॅगमध्ये किंवा 25 किलो जर घेतलं आपण तर त्याच्यामधून साधारणतः 25 किलो पालाश आपल्याला मिळतो. तसंच मिश्र खताचा जर आपण पालाशासाठी जर विचार केला तर संयुक्त खताप्रमाणे मिश्र खतातून 2 किंवा अधिक अन्नद्रव्याचा पुरवठा होतो. त्याच्यामध्ये पालाशयुक्त जे मिश्र खत आहे त्याचा वापर आपण करू शकतो. ही जी आहे मिश्र खतं ज्याच्यामध्ये पालाश उपलब्ध असतं त्याचा विचार जर केला तर 18-18-10 आहे किंवा 10-10-20 आहे किंवा 20-20-10 आहे किंवा 10-26-26 आहे. अशा प्रकारची रासायनिक खतं ज्याच्यामध्ये शेवटचा जो घटक दाखवलेला आहे, उदाहरण 10-26-26 मधला 26 किंवा 18-18-10 मधला शेवटचा जो 10 आहे तो 100 किलोमध्ये पालाशाचं प्रमाण व्यक्त करत असतो. अशा प्रकारे रासायनिक खताच्या गुणधर्माचा अभ्यास आपण केला पाहिजे आणि कोणत्या पिकाला कोणत्या रूपात आपण पालाश द्यायचा हे आपण थोड्या शास्त्रांच्या मार्गदर्शनाखाली समजून घेतलं पाहिजे. आणि आवश्यकतेनुसार माती परीक्षणाच्या आधारावर जर पिकांना आपण पालाशाच्या मात्रा जर दिल्या तर आपलं पीक उत्पादन वाढेल आणि आपल्या भरपूर चांगल्या प्रकारचा फायदा होईल. आणि कृषी विज्ञान केंद्राकडे येथे माती परीक्षणाची प्रयोगशाळा सुद्धा उपलब्ध आहे, त्याच्यामुळे आपण माती परीक्षण करून घ्या आणि माती परीक्षणाच्या आधारावर पालाशयुक्त खतं द्या असा संदेश देतो. नमस्कार.
1: कृषी संदेश.

0: आपण लग्न कधी करायचं?
1: अगं गौरी, लग्न तर करूच, पण त्यानंतर तू टिपिकल बायको सारखे तर नाही वागणार ना?
0: आणि तुझं काय, आपल्यातली मैत्री लग्नानंतर पण अशीच राहील ना?
1: मग आता पुढे काय करायचं?
2: आता काय करायचं ते मी सांगते. राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं घेऊन आलो आहोत तेरे मेरे सपने, हे विवाह पूर्व समुपदेशन म्हणजेच प्री मॅरिटल काउन्सिलिंग.
1: पण मग संपर्क कुठे करायचा?
2: अगदी सोपंय, रेडिओ विश्वासच्या ऑफिसला सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तुम्ही नक्की भेट देऊ शकता. किंवा अधिक माहितीसाठी जरूर संपर्क करा 8380016512 आणि 0253527426 या क्रमांकावर.
0: हे छान झालं, म्हणजे लग्नानंतर सुखी संसार कसा करायचा याचं ट्रेनिंग आत्ताच मिळणार.
1: चला, म्हणजे माझी सुटका झाली.

0: बँक शैक्षणिक कर्ज नामको विद्या साधना
1: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पासून. 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
0: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत.
1: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
0: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या. अटी व शर्ती लागू.

0: रेडिओ विश्वास टाइम चेक टाइम चेक।
1: सकाळचे 8 वाजले आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज।
2: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक, संचयात समृद्धी।
3: आता विश्वास बँकेच्या मोबाईल ऍप मार्फत इंटर ब्रांच ट्रान्झॅक्शन आणि नेट सुविधा अर्थातच NEFT उपलब्ध। ग्राहकांनी ऍप रजिस्ट्रेशनचा फॉर्म नजीकच्या शाखेत भरून सदर सुविधेचा जरूर लाभ घ्यावा।
4: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।
5: नामको बँक शैक्षणिक कर्ज, नामको विद्या साधना
6: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पासून। 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही।
5: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत।
6: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष।
5: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या, अटी व शर्ती लागू।
7: नमस्कार रसिक श्रोते, तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज। मंडळी, मी विश्वास देशपांडे तुम्हा सर्वांचं आपल्या या सुखानो या कार्यक्रमामध्ये मनापासून स्वागत करतो। मंडळी, या कार्यक्रमामध्ये गेल्या काही भागांपासून आपण एक लढा असाही या आगळ्या वेगळ्या विषयाची माहिती घेतो आहोत आणि आपण याआधी झालेल्या भागांमध्ये असं पाहिलं की हिमाचल प्रदेशामध्ये राहणारी अशिक्षित आणि आदिवासी मंडळी, विशेषतः स्त्रिया,

यांना कारखानदार आणि नेते ही सगळी मंडळी एकत्रित येऊन पर्यावरणाचं जे काही नुकसान करत होती ते लक्षात आलं. निसर्गाचं हे नुकसान किती हानिकारक आहे याचा अंदाज त्यांना आला आणि ते सगळ्यांनी एकत्र येऊन त्याविरुद्ध मोठा लढा दिला. हाच लढा एक लढा असाही म्हणून आपण पाहतो आहोत. यामध्ये गौरा देवी, किंकरी देवी, अमृता देवी यासारख्या स्त्रियांचं योगदान आपण पाहिलं. नद्यांना पूर आल्यामुळे त्यांच्या पाणलोट क्षेत्रामध्ये जे नुकसान झालं त्याविरुद्ध या सगळ्या मंडळींनी मोठं आंदोलन केलं. सरकारला चौकशी समिती नेमणं भाग पडलं आणि या चौकशी समितीनं जी शिफारस केली होती की या नद्यांच्या क्षेत्रामध्ये किमान 10 वर्ष तरी कोणत्याही प्रकारची वृक्षतोड होऊ नये ही शिफारस सरकारला स्वीकारण्यासाठी या मंडळीने भाग पाडलं. अशा रीतीनं एकामागून एक लढे त्याने दिले, एकामागून एक विजय या बाबतीत त्याने मिळवले. परंतु खरंच त्यामुळं ही समस्या इथं संपली का? तर याचं उत्तर दुर्दैवानं नाही असं द्यावं लागतं. आणि आज याच एक लढा असाही या कार्यक्रमाचा शेवटचा आणि 8वा भाग आपण या संदर्भातच पाहतो आहोत. तर मंडळी अजूनही सरकारला आणि वनखात्याला या जंगलतोडीमुळं होणाऱ्या आणि जंगलांची आणि पर्यावरणाच्या नुकसानाची पुरेशी कल्पना आली आहे असं म्हणता येत नाही. कारण अजूनही वेगानं ही जंगलतोड सुरूच आहे. चिपको आंदोलनात सहभागी होणाऱ्या महिलांचा ही झाडं वाचवण्यात सिंहाचा वाटा आहे. जी झाडं तोडायची त्यावर ठेकेदार खुणा करून ठेवतात, नंतर ती तोडण्यासाठी पुन्हा आपल्यासोबत मजूर घेऊन येतात. अशा वेळी हे आंदोलन करणाऱ्या गावातील साध्या अशिक्षित पण पर्यावरणाविषयी कमालीच्या जागरूक असणाऱ्या या स्त्रिया एकत्र येऊन या मार्किंग म्हणजे खुणा केलेल्या झाडांना राखी बांधतात. आपले रक्षण करणारे हे वृक्ष म्हणजे आपले बंधू आहेत, ते आम्ही तोडू देणार नाही अशा प्रकारचा निर्धार त्यांचा असतो. ठेकेदारांना त्या ही विनंती करतात. काही वेळा त्यांचं किंचित दुर्लक्ष झालं किंवा त्या गाफील असताना ठेकेदारांनी झाडं तोडली तर त्यांना कमालीचं दुःख होतं. अशा परिस्थितीत अशा तोडलेल्या झाडांना सद्गती मिळावी म्हणून या ठिकाणी चक्क भागवताचं पारायण सुद्धा त्या करतात. म्हणजे झाडांना त्या आपल्यातीलच एक मानतात, सजीव मानतात. गावातील भाविक महिला यावेळी एकत्र येऊन या धार्मिक कार्यक्रमामध्ये मोठ्या संख्येनं सहभागी होतात. भागवत सांगणारे मग वृक्षांचं आपल्या जीवनातील महत्त्व, जंगलतोडीचे दुष्परिणाम यासारख्या गोष्टी आपल्या प्रवचनातून मांडतात. जी झाडं अर्धवट तोडलेली असतात किंवा ज्यांच्या काही फांद्या तोडल्या जातात अशा जखमी वृक्षांना या स्त्रिया चिखल पाण्याची मलमपट्टी करतात. वृक्षांना जणू आपल्याच कुटुंबातील एक सदस्य मानून त्यांची देखभाल करणाऱ्या या अशिक्षित स्त्री पुरुषांनी हे पर्यावरणाचं ज्ञान प्रत्यक्ष त्या परिसरात राहून त्या परिस्थितीशी झगडून मिळवलं आहे. जंगलतोडीनं निर्माण झालेल्या या पर्यावरणाच्या समस्यांना केवळ ठराविक साच्याची उत्तरं देता येणार नाहीत.
कारण ही समस्या इथल्या लोकांच्या जीवनमरणाशी निगडीत आहे. त्यामुळे यावर उत्तर शोधताना डोंगर उतारावरील न पिकणाऱ्या शेतीकडून वनशेतीकडे वळावं लागेल किंवा जंगल आणि शेती अशा मिश्र पद्धतींचा अवलंब करावा लागेल. पर्यावरणाचे प्रश्न सोडवताना सामाजिक संदर्भाचा विचार करावा लागेल. आपल्याकडे बेसुमार वाढणारी लोकसंख्या आणि त्या मानानं कमी होत जाणारे उत्पन्नाचे स्रोत, मर्यादित साधन सामुग्री ही जशी समस्या आहे, तशीच मूठभर लोकांच्या हाती केंद्रित झालेली संपत्ती, जमीन हे सुद्धा एक महत्त्वाचं कारण आहे. जोपर्यंत ही असमानता दूर होत नाही तोपर्यंत स्थानिक गोरगरीब लोकांचं आपल्या उपजीविकेसाठी जंगलावर आक्रमण सुरूच राहणार. या समस्येवर विचार करून दीर्घकालीन उपाय आपल्याला योजायला हवेत. चिपको आंदोलनाची ही कहाणी केवळ हिमालय किंवा हिमाचल प्रदेशापुरतीच मर्यादित आहे का? आपल्याला असं वाटत असेल तर आपल्या भोवतालची परिस्थिती आपण डोळे उघडून पाहिले पाहिजे. महाराष्ट्रासारख्या अनेक राज्यातील जंगलं झपाट्यानं कमी होत आहेत. त्या मानानं जी झाडं लावली जात आहेत ती अत्यंत तुटपुंजी आहेत. पुण्या मुंबईसारख्या शहरांचा अफाट लोकसंख्येमुळे जो विस्तार होतोय तो होताना तिथलं पर्यावरण, जंगल यांची बेसुमार हानी होती आहे. अनेक ठिकाणचे डोंगर भूमाफियांनी नष्ट केले आहेत. डोंगर उतारावरील झाडं तोडून तिथं गगनचुंबी इमारती बिल्डरांनी उभ्या केल्या आहेत. निसर्ग, प्राणी, पक्षी यांची संरक्षक साखळी तुटते आहे. नद्यांमधील वाळू संपत चालली आहे. नद्या समुद्रावर आक्रमण करून त्यांना मागं हटवून बांधकामं केली जात आहेत. सांडपाणी, कारखान्यांचं दूषित पाणी यामुळे पाण्याचे स्रोत प्रदूषित होत आहेत. त्यामुळेच काही ठिकाणी नद्यांमध्ये मरून पडलेले मासे आपल्याला दिसतात. कार्बन उत्सर्जन, हरित वायुगृहांचं वातावरणातील प्रमाण वाढल्यानं पृथ्वीचं तापमान म्हणजेच ग्लोबल वॉर्मिंग वाढत आहे. रासायनिक पदार्थांच्या अतिवापरामुळे कॅन्सरसारख्या घातक रोगांचं प्रमाण वाढलं आहे. प्रदूषण हा खूप मोठा आणि व्यापक विषय आहे. यावर खूप काही लिहिण्यासारखं आणि बोलण्यासारखंही आहे. आज आपल्यासाठी ही धोक्याची घंटा आहे. याकडे वेळीच लक्ष दिलं नाही तर आपलं जीवन धोक्यात येईल. गावोगावी काही तरुण आणि निसर्गप्रेमी मंडळी त्यांच्या परीनं वृक्ष लागवड, पर्यावरण संवर्धन करण्याचा प्रयत्न करीत आहेत. मध्यंतरी काही तरुण मुलामुलींनी एकत्र येऊन प्लॅस्टिकनं प्रदूषित झालेले समुद्र किनारे स्वच्छ करण्याचा प्रयत्न केला. हे सगळे प्रयत्न आशादायी आहेत, आनंददायी आहेत, पण ही चळवळ अजूनही खूप व्यापक प्रमाणामध्ये उभी राहायला हवी. समाजातील सरकारसह सगळ्या घटकांनी या प्रश्नावर हातात हात घालून काम करण्याची गरज आहे. मंडळी, आता आपल्याला एक लढा असाही देण्याची गरज आहे. आपल्याला सुद्धा हे लक्षात घ्या. तर आज आपण इथं थांबूया. मी विश्वास देशपांडे आजच्या पुरता तुमचा निरोप घेतो, पण आपण पुन्हा भेटूया याच वारी आणि याच वेळी.
तोपर्यंत तुम्ही ऐकत रहा रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुम

0: अहो, आपली नवीन गाडी घेऊया ना.
1: बजेटचं काय?
0: आता बजेटची चिंता नाही. नामको बँकची त्वरित वाहन कर्ज सुविधा फक्त 8.5% व्याज दरापासून उपलब्ध, त्यामुळे आता नव्या गाडीचं स्वप्न तात्काळ पूर्ण.
2: तुमच्या स्वप्नांना द्या नवी राईड. आज जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या.
3: मंगेशकर यांनी गायलेलं गीत, शैलेंद्र यांची गीतरचना, संगीतकार शंकर जयकिशन, चित्रपट आशिक.

आकाशाचा घनभर सवत तृप्तीची अनुभूती देणारा आणि सकल स्वरमंडला चिरंतन टिकणारा आवाज लता मंगेशकर अर्थातच आनंद घन. लता दीदींच्या आवाजाची मोहिनी पुन्हा एकदा मनांवर पसरवणारा कार्यक्रम जरूर आहे का आनंद घन. दर बुधवारी दुपारी 2 वाजता आणि पुनःप्रसारण दर शुक्रवारी रात्री 10 वाजता.

0: सादर करते विश्वास देशपांडे फक्त रेडिओ विश्वास 90.8 वर.
1: हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात आता ऐकूयात अभिनेत्री या चित्रपटामधलं गीत मजरूह सुलतानपुरी यांची शब्दरचना. ऐकूया किशोर कुमार आणि लता मंगेशकर यांच्या आवाजात. या गीताला संगीत साज आहे लक्ष्मीकांत प्यारेलाल यांचा.
2: हसा मत बोलो.

0: तुमचं सुद्धा लग्न ठरलंय का?
1: किंवा तुम्ही रिलेशनशिप मध्ये आहात आणि लग्नाच्या बंधनात अडकायचं म्हणताय?
0: तर मग लग्नाच्या आधी तुमचं प्री मॅरिटल काउन्सिलिंग होणं फार गरजेचं आहे.
1: राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं आम्ही घेऊन आलो आहोत विवाहपूर्व समुपदेशन तेरे मेरे सपने.
0: त्यासाठी आजच संपर्क करा रेडिओ विश्वासच्या कार्यालयात सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेत. अधिक माहितीसाठी संपर्क 02352 47 26 26 किंवा 83 800 16 512 ह्या क्रमांकावर.
2: रेडिओ विश्वास आणि तुमच्या सोबत मी आहे स्वाती. 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज, ऐकत रहा रेडिओ विश्वास. आणि आता कार्यक्रमात हे गीत ऐकणार आहोत पंडित भीमसेन जोशी यांनी गायलेलं अनकही या चित्रपटामधलं, आणि हे गीत रचना आहे संत तुलसीदास यांची. जयदेव यांच्या संगीताने सजलेलं हे गीत.

कार्यक्रमात आता ऐकूयात लता मंगेशकर आणि मंदाळे यांनी गायलेलं आनंद बक्षे यांचं गीत हारजीत या चित्रपटामधलं. गीताला संगीत दिलं आहे लक्ष्मीकांत प्यारेलाल यांनी.

0: बँक शैक्षणिक कर्ज नामको विद्या साधना
1: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पासून. 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
0: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत.
1: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
0: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या.
2: हे गीत ऐकणार आहोत किशोर कुमार आणि मेहमूद यांच्या आवाजात. गीत रचना आहे मजरूहर सुलतानपुरी यांची. गीताला संगीत दिलं आहे राजेश रोशन यांनी. आणि हे गीत ऐकूयात कुवारा बाप या चित्रपटामधलं.
3: उरिया उरिया उरिया

0: पैशांची गरज आहे तर इकडे तिकडे कशाला मागायचे. आपल्याकडील सोनं देऊन नामको बँकेचे हक्काचे सोने तारण कर्ज घ्यायचे, तेही एका तासात.
1: व्याजदर 8.9% आणि शेतकऱ्यांसाठी व्याजदर 8.5%.
0: मुदत 1 वर्ष. आजच आपल्या नामको बँक शाखेला भेट द्या. नियम वाटी लागू.
2: लता मंगेशकर आणि मोहम्मद रफी यांनी गायलेले गीत आता ऐकूयात. साहिल लुधियानवी यांची गीतरचना तर रवी यांचं संगीत आहे. हे गीत आहे दो कलिया या चित्रपटामधलं.

0: इंजिनिअरिंग ला ऍडमिशन घ्यायचंय पण कन्फ्युज आहात.
1: कम्प्युटर घ्यावं की आयटी, एआय, मेकॅनिकल की दुसरी कोणती ब्रांच निवडायची?
0: तुमचं करिअर फक्त 4 वर्षांसाठी नसतं, ते असतं पुढच्या 40 वर्षांसाठी आणि योग्य करिअर डिसिजनच बनवतं सक्सेसफुल फ्युचर.
1: म्हणूनच एड्युकॉन घेऊन आले आहे एक्सपर्ट एज्युकेशनल काउन्सिलिंग, योग्य करिअर गायडन्स, राईट ब्रांच सिलेक्शन, राईट कॉलेज सिलेक्शन आणि तुमच्या फ्युचर साठी योग्य डिरेक्शन.
0: आजच संपर्क करा एड्युकॉन, स्वप्नील जोशी, 9422283655.
2: ऐकूया सीआयडी या चित्रपटामधलं शमशाद बेगम यांनी गायलेलं गीत. मजरूह सुलतानपुरी यांच्या गीताला संगीत दिलं आहे ओ पी नय्यर यांनी.

0: रेडिओ विश्वास टाइम चेक टाइम चेक।
1: सकाळचे 9 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज।
2: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक, संचयात समृद्धी।
3: विश्वास बँकेची ATM सुविधा उपलब्ध। विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक, संचयात समृद्धी।
4: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।
5: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही। त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा। रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज।

कार्यक्रमात आता ऐकूयात बालक ध्रुव या चित्रपटामधलं गीत. मदन भारती यांच्या गीताला संगीत आहे गोविंद नरेश यांचं आणि हे गीत ऐकूयात मोहम्मद रफी यांच्या आवाजात.

0: हो, आपली नवीन गाडी घेऊया ना.
1: बजेटचं काय?
0: आता बजेटची चिंता नाही. नामको बँकची त्वरित वाहन कर्ज सुविधा फक्त 8.5% व्याज दरापासून उपलब्ध, त्यामुळे आता नव्या गाडीचं स्वप्न तात्काळ पूर्ण.
2: तुमच्या स्वप्नांना द्या नवी राईड. आज जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या.
3: विश्वास आणि तुमच्या सोबत मी आहे स्वाती. 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. ऐकत रहा रेडिओ विश्वास. हिंदी चित्रपट संगीताच्या या कार्यक्रमात ही अप्रतिम गीतरचना आता ऐकूयात गुलजार यांची, चित्रपट जीवा. हे गीत ऐकणार आहोत अमित कुमार आणि आशा भोसले यांच्या आवाजात. या गीताला संगीत साज आहे राहुल देव बर्मन यांचा.

0: बँक शैक्षणिक कर्ज नामको विद्या साधना
1: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पासून. 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
0: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत.
1: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
0: आज जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या. अटी व शर्ती लागू.
2: आपल्यासोबत मी आहे स्वाती आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं तुमचा आवाज. ऐकूया लता मंगेशकर आणि सहकाऱ्यांनी गायलेलं शैलेंद्र ह्यांचं गीत बरसात या चित्रपटामधलं. संगीतकार शंकर जयकिशन.

0: नमस्कार मंडळी, मी प्राजक्ता माळी. तुम्ही मला ऐकताय रेडिओ विश्वासवर 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं तुमचा आवाज.
1: आणि आता कार्यक्रमात हे गीत ऐकूया, मोहम्मद रफी आणि आशा भोसले यांनी गायलेलं आग और दाग या चित्रपटामधलं हे गीत आहे एस एच बिहारी यांचं. आणि या गीताला संगीत दिला आहे एन दत्ता यांनी.
2: हमसे बढ़कर कौन होगा आपका दीवाना.

0: तंत्रज्ञानाच्या युगात कम्प्युटरचं उत्तम ज्ञान मिळवायचंय, तर मग MSCIT शिका आणि AI आणि इंटेलिजंट टेक्नॉलॉजी सह प्रॅक्टिकल आणि डिजिटल स्किल शिकण्याची सुवर्ण संधी मिळवा. त्यासाठी जरूर संपर्क साधा एज्युकेअर कम्प्युटर्स, प्रभू अपार्टमेंट, दुर्गा कॅफे जवळ, KBT सर्कल, गंगापूर रोड, नाशिक. संपर्क 9850 84 0520 आणि 9839 52 278.
1: धन दौलत या चित्रपटामधलं किशोर कुमार आणि आशा भोसले यांच्या आवाजात मजरूह सुलतानपुरी यांची गीतरचना आणि गीताला संगीत आहे राहुल देव बर्मन यांचं.

0: तुम्ही ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं तुमचा आवाज. आपल्यासोबत मी आहे स्वाती आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास.
1: आता आपल्या घरातील जुन्या नादुरुस्त इलेक्ट्रॉनिक वस्तू तसंच पर्यावरणासाठी हानिकारक इतरही वस्तू जसं रोजच्या वापरातल्या प्लास्टिकच्या पाण्याच्या बाटल्या, रिकामे खोके यांची सुयोग्य पद्धतीनं आपण विल्हेवाट लावू शकता. त्यासाठीच रेडिओ विश्वास आणि साई राकेश इंडिया प्रायव्हेट लिमिटेड नाशिक यांच्या संयुक्त विद्यमान सुरू असलेल्या ई वेस्ट मॅनेजमेंट मध्ये नक्की सहभागी व्हा. या अंतर्गत आपल्या घरातल्या नादुरुस्त मोठ्या जड वस्तू ज्या तुम्हाला ई वेस्ट मध्ये देण्याची इच्छा आहे ती तुमच्या घरी येऊन आमचे प्रतिनिधी कलेक्ट करून घेऊन जाणार. तर मग आजच आपल्या घरातल्या जुन्या वस्तूंना बाहेर काढा आणि आपल्या जवळच्या विश्वास कोऑपरेटिव्ह बँकेच्या शाखेमध्ये जमा करा, ज्या अंतर्गत सावरकर नगर शाखा, रविवार कारंजा, मुंबई नाका, HPT कॉलेज रोड, म्हसरूळ, पाथर्डी फाटा, हनुमंत नगर, नाशिक रोड, नाशिक पुणे रोड, चांदशी, खुटवड नगर, इंदिरा नगर, पंचवटी, सातपूर, तिडके कॉलनी, शिवाजीनगर आणि उपनगर या शाखांचा समावेश आहे. अधिक माहितीसाठी जरूर संपर्क साधा 8300016512, 247626 आणि 75586611 या क्रमांकांवर.
0: कार्यक्रमात आता ऐकणार आहोत हरिदर्शन या चित्रपटामधलं महेंद्र कपूर यांनी गायलेलं कवी प्रदीप यांचं हे भक्तिगीत. गीताला संगीत आहे कल्याणजी आनंदजी यांचं.

0: आपण लग्न कधी करायचं?
1: अगं गौरी, लग्न तर करूच, पण त्यानंतर तू टिपिकल बायको सारखे तर नाही वागणार ना?
0: आणि तुझं काय, आपल्यातली मैत्री लग्नानंतर पण अशीच राहील ना?
1: मग आता पुढे काय करायचं?
2: आता काय करायचं ते मी सांगते. राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं घेऊन आलो आहोत तेरे मेरे सपने, हे विवाह पूर्व समुपदेशन म्हणजेच प्री मॅरिटल काउन्सिलिंग.
1: पण मग संपर्क कुठे करायचा?
2: अगदी सोपं आहे. रेडिओ विश्वासच्या ऑफिसला सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तुम्ही नक्की भेट देऊ शकता, किंवा अधिक माहितीसाठी जरूर संपर्क करा 8300 16512 आणि 02-5327-2426 या क्रमांकावर.
0: हे छान झालं, म्हणजे लग्नानंतर सुखी संसार कसा करायचा याचं ट्रेनिंग आताच मिळणार.
1: चला म्हणजे माझी सुटका झाली.
3: आणि कार्यक्रमातलं यानंतर संगीत ऐकूयात, ऐसा भी होता है या चित्रपटामधलं. आशा भोसले यांनी गायलेलं हे गीत आहे SH बिहारी यांचं, आणि या गीताला संगीत दिलं आहे OP नय्यर यांनी.

0: नामको बँक शैक्षणिक कर्ज, नामको विद्या साधना,
1: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
0: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत,
1: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
0: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या.
2: अटी भोसले यांच्या स्वरामध्ये कमांडो या चित्रपटामधलं गीत आता ऐकूयात. अंजान यांची गीतरचना, बप्पी लहरी यांचं संगीत.

0: एक्सिया लाइफ सायन्सेस आणि विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक आयोजित सफरनामा हिंदी चित्रपट सृष्टीच्या पहिल्या दादासाहेब फाळके पुरस्कार विजेत्या गीतकाराची कहाणी त्यांच्याच शब्दातून त्यांच्याच गाण्यातून गीतकार मजरूह सुलतानपुरी यांच्या जीवन प्रवासावर आधारित दृकश्राव्य प्रवास शनिवार दिनांक 4 जुलै 2024 रोजी सायंकाळी 6 वाजता सादरकर्त्या मुग्धा पुष्कर लेले ठिकाण शंकराचार्य न्यास सभागृह गंगापूर रोड नाशिक आयोजक विश्वास लीलावती जयदेव ठाकूर कुटुंब प्रमुख विश्वास ग्रुप डॉक्टर मनोज कमल एकनाथ शिंपी अध्यक्ष विश्वास ज्ञान प्रबोधिनी अँड रिसर्च इन्स्टिट्यूट नाशिक रुचिता पार्थ महाजन ठाकूर समन्वयक रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ संयोजन विनायक आशा पुरुषोत्तम रानडे ग्रंथ तुमच्या दारी सर्वांना आग्रहाचं आमंत्रण प्रवेश विनामूल्य
1: आपल्यासोबत मी आहे स्वाती आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ तुमचं जगणं तुमचा आवाज. लता मंगेशकर आणि शैलेंद्र सिंग यांनी गायलेलं अमित खन्ना यांचं गीत आता ऐकूया. संगीत दिलं आहे बप्पी लहिरी यांनी आणि हे गीत आपण ऐकणार आहोत चलते चलते या चित्रपटामधलं.

0: अहो पैशांची गरज आहे तर इकडे तिकडे कशाला मागायचे. आपल्याकडील सोनं देऊन नामको बँकेचे हक्काचे सोने तारण कर्ज घ्यायचे, तेही एका तासात.
1: व्याजदर 8.9% आणि शेतकऱ्यांसाठी व्याजदर 8.5%.
0: मुदत 1 वर्ष. आजच आपल्या नामको बँक शाखेला भेट द्या. नियम व अटी लागू.

कार्यक्रमात आता ऐकूया महेंद्र कपूर यांनी गायलेलं वर्मा मलिक यांचं गीत बलिदान या चित्रपटामधलं. या गीताला संगीत दिलं आहे शंकर जयकिशन यांनी.

0: रेडिओ विश्वास टाइम चेक टाइम चेक।
1: सकाळचे 10 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज।
2: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक, संचयात समृद्धी।
3: आता विश्वास बँकेच्या मोबाईल ऍप मार्फत इंटर ब्रांच ट्रान्झॅक्शन आणि नेट सुविधा अर्थातच NEFT उपलब्ध। ग्राहकांनी ऍप रजिस्ट्रेशनचा फॉर्म नजीकच्या शाखेत भरून सदर सुविधेचा जरूर लाभ घ्यावा।
4: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।
3: रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही। त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा। रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज।
5: आता कार्यक्रमात हे गीत ऐकूया शेजारी या चित्रपटामधलं। जयश्री यांनी गायलेलं हे गीत आहे शांताराम आठवले यांचं। गीताला संगीत दिलं आहे मास्टर कृष्णराव यांनी।

कार्यक्रमात आता ऐकूया आशा भोसले, अमर शेख आणि सहकाऱ्यांनी गायलेलं वैजयंता या चित्रपटामधलं ग दि माडगुळकर यांचं गीत. गीताला संगीत दिलं आहे वसंत पवार यांनी.

सुखी आमची कळली होती आम्हा मागाहून, आला होता पुन्हा उमाळा तुम्हाशी पाहून, दूरपणा तर तुम्ही जाविला हातावर राहून, चिडल्या साळूच्या काट्यावणी एक शब्दाची केली कोणी आमच्या डोळ्यात.

0: नामको बँक शैक्षणिक कर्ज, नामको विद्या साधना
1: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पासून. 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
0: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत.
1: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
0: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या. अटी व शर्ती लागू.
2: मराठी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमात हे गीत ऐकणार आहोत. रंगपंचमी या चित्रपटामधलं ग दि माडगुळकर यांचं गीत. संगीत आहे राम कदम यांचं. आणि हे गीत ऐकूया आशा भोसले आणि सहकाऱ्यांच्या आवाजात.

0: अहो आपली नवीन गाडी घेऊया ना.
1: बजेटचं काय?
0: आता बजेटची चिंता नाही. नामको बँकची त्वरित वाहन कर्ज सुविधा फक्त 8.5% व्याज दरापासून उपलब्ध, त्यामुळे आता नव्या गाडीचं स्वप्न तात्काळ पूर्ण.
2: तुमच्या स्वप्नांना द्या नवी राईड. आज जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या.
3: नमस्कार, मी प्रिया बापट. तुम्ही ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 FM.

आणि आता कार्यक्रमातलं हे गीत ऐकणार आहोत ग दि माडगुळकर यांचा आशा भोसले आणि सहकाऱ्यांच्या आवाजात सांगते ऐका. या चित्रपटामधल्या या गीताला संगीत दिलं आहे वसंत पवार यांनी.

0: दादी यावेळेस मला तुझ्या वहिनीला खूप स्पेशल गिफ्ट द्यायचंय.
1: अरे मग दे ना, एवढा का विचार करतोयस?
0: पण काय द्यायचं तेच समजत नाहीये ना.
1: अरे रेडिओ विश्वास आहे ना,
0: म्हणजे
1: आता बर्थडे असो किंवा अनिव्हर्सरी, आपल्या प्रियजनांना आपण रेडिओ विश्वास वरन शुभेच्छा देऊ शकतो.
0: ते कसं काय?
1: फक्त 500 रुपयांमध्ये आपण या शुभेच्छा देऊ शकतो. तर लगेच कॉल कर 8380 16512 किंवा 8380 16500 या नंबरवर.
0: हो लगेचच कॉल करतो.
2: कार्यक्रमात हे गीत ऐकूया जगदीश खेवडकर यांचं केला इशारा जाता जाता या चित्रपटामधलं. ऐकूया सुलोचना चव्हाण आणि कृष्णा कल्ले यांच्या आवाजातलं हे गीत. संगीत दिलं आहे राम कदम यांनी.

0: रसिकहो नमस्कार, आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं सगळं तुमचा आवाज. आणि आता वेळ झाली आहे दिनांक 30 जूनच्या ओव्हरव्ह्यू बातमीपत्राची. मी श्रद्धा तुम्हा सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते. वळूया आजच्या आपल्या बातमीपत्राकडे. बहरीनसह कुवेतवर इराणचे क्षेपणास्त्र हल्ले, चर्चा थांबवण्याची अमेरिकेला धमकी. अमेरिकेने केलेल्या हवाई हल्ल्यांना प्रत्युत्तर म्हणून इराणने रविवारी बहरीन आणि कुवेतला लक्ष्य करत ड्रोन आणि क्षेपणास्त्र हल्ले केले. तसेच अमेरिकेने हल्ले सुरूच ठेवल्यास युद्ध संपवण्यासाठीच्या वाटाघाटी पूर्णपणे थांबवण्याची धमकीही इराणने दिली. ओमानजवळील एका मार्गाचा विस्तार करून दोन्ही बाजूंची जलवाहतूक वाढवण्यात येणार असल्याचे अमेरिकी नौदलाच्या देखरेखीखालील एका बहुराष्ट्रीय सागरी संस्थेने शनिवारी जाहीर केल्यामुळे इराण आणि अमेरिकेमध्ये पुन्हा संघर्ष सुरू झाला आहे. इराणच्या थेट देखरेखीशिवाय हुमुरची समुद्रधुनी पुन्हा खुली करण्याच्या या प्रयत्नांमुळे युद्धविरामाला गालबोट लागत असून कायमस्वरूपी युद्धबंदीसाठीच्या वाटाघाटी धोक्यात आल्या आहेत. आता वळूया पुढील बातमीकडे. अरुणाचलमध्ये पूरपरिस्थिती गंभीर, 10 जिल्ह्यांना फटका, मृतांची संख्या 3 वर. अरुणाचल प्रदेशात मुसळधार पावसामुळे 10 जिल्ह्यांमध्ये नुकसान झाले आहे. केईपान्योर जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे अचानक आलेल्या पुरात मृत्यू झालेल्यांची संख्या 3 वर पोहोचली आहे. पापुमपारे जिल्ह्यात एका व्यक्तीचा मृतदेह सापडला आहे. पुरात बेपत्ता झालेल्यांचा शोध घेण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. राज्यातील संततधार पावसामुळे अनेक भागात पूर आणि भूस्खलनाच्या घटना घडल्या असून घरे पाण्याखाली गेली आहेत. पायाभूत सुविधांचेही मोठे नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर स्थानिक प्रशासनाने बचाव आणि सुरक्षित स्थलांतराची मोहीम तीव्र केली आहे. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार 10 जिल्ह्यांना पूरस्थितीचा तडाखा बसला आहे. दरम्यान भारतीय हवामानशास्त्र विभागाने पुढील 24 तासात म्हणजेच सोमवारी सकाळपर्यंत अरुणाचल प्रदेशच्या काही भागात 200 मिलीमीटरपेक्षा जास्त पावसाचा अंदाज वर्तवला आहे. या गंभीर इशाऱ्यानंतर राज्य सरकारने अतिदक्षतेचा इशारा दिला आहे. राज्य आपत्ती व्यवस्थापन सचिव दानी सुलू यांनी सांगितले की पूरग्रस्त पोसा भागापासून सुमारे 35 किलोमीटर अंतरावर असलेल्या हवा कॅम्पजवळ सौरव कुमार खरवार या व्यक्तीचा मृतदेह आढळला. बुधवारी सकाळी केई पान्योर या जिल्ह्यात पुरामध्ये 5 जण बेपत्ता झाले होते. यापूर्वी बुधवारी एका 35 वर्षीय महिलेचा तर शनिवारी दुसऱ्या एका महिलेचा मृतदेह हाती आला होता. आता वळूया पुढील बातमीकडे. शहरात पावसाचे पुनरागमन, जिल्ह्यात 2 दिवस येलो अलर्ट. सलग 5 दिवसांच्या विश्रांतीनंतर रविवारी दुपारनंतर शहरात पावसाने पुन्हा हजेरी लावली. शहरात सायंकाळी 5:30 पर्यंत अवघा 1 मिलीमीटर पाऊस नोंदवला गेला. काही भागात जोरदार सरी कोसळल्या तर अनेक ठिकाणी हलका पाऊस झाल्याने उकाड्यापासून काहीसा दिलासा मिळाला. मात्र अपेक्षेप्रमाणे दमदार पाऊस न झाल्याने नाशिककरांचा हिरमोड झाला. जिल्ह्यात सोमवारी आणि मंगळवारी येलो अलर्ट देण्यात आला आहे. द्वारका आणि नाशिक रोड परिसरात दुपारी पावसाने अचानक जोर धरला. काही काळ मध्यम स्वरूपाच्या सरी कोसळल्याने रस्त्यांवर पाणी साचले. वाहन चालकांसह पादचाऱ्यांची तारांबळ उडाली. दुसरीकडे अशोकस्तंभ, पंचवटी, सिडको आणि सातपूर परिसरात हलक्या सरी बरसल्या. पावसाचा जोर कमी असल्याने काही भागात केवळ रस्ते ओले झाले तर सखल भागात तळी साचल्याचे चित्र पाहायला मिळाले. आता वळूया पुढील बातमीकडे. बाबास थिएटर्स गेली 25 वर्ष सातत्याने ज्येष्ठ नागरिक आणि संगीतप्रेमी रसिकांसाठी विविध कार्यक्रमांचे आयोजन करत असून ज्येष्ठांना विरंगुळा आणि सांगीतिक आनंद देणे हा त्यामागचा हेतू आहे. गेल्या 7 वर्षापासून दर महिन्याच्या 1 तारखेला कृतकोटी सभागृह शंकराचार्य न्यास येथे सातत्याने संगीत महफिल आणि कृतज्ञता सन्मान पुरस्कार सोहळा या कार्यक्रमाचे आयोजन संध्याकाळी 6 ते 9 या वेळेत करण्यात येत असते. प्रशांत जुंदरे यांची संकल्पना असणाऱ्या या मासिक उपक्रमाचे 68वे पुष्प बुधवार दिनांक 1 जुलै रोजी संपन्न होणार आहे. सुजाण रसिकांसाठी हा कार्यक्रम विनामूल्य असणार आहे. आंतरराष्ट्रीय कीर्तीच्या गायिका स्वरसम्राज्ञी सुमन कल्याणपूर यांचे नुकतेच निधन झाले. त्यांच्या स्मृतीला अभिवादन म्हणून त्यांनी गायलेल्या निवडक गाण्यातून त्यांना स्वरसुमनांजली आपल्या गायिकीतून सादर करणार आहेत सुप्रसिद्ध लोकप्रिय गायिका सौ उषा पाटेकर, सहगायक सतीश कोठेकर, अनिश शेख, जयंत पाटेकर. यासाठी पाटेकर ब्रदर यांचे ऑर्केस्ट्रा संयोजन असून ध्वनी संयोजन सचिन तिडके यांचे असणार आहे. सुमन कल्याणपूर यांच्या काही निवडक आठवणींना उजाळा देतील त्यांच्या खुमासदार शैलीतून सुप्रसिद्ध निवेदक जितेंद्र तरटे. आठवणीतील हिंदी मराठी सुमन कल्याणपूर यांनी गायलेली गीते रसिकांना नक्कीच आनंद देतील. तसेच याच कार्यक्रमाअंतर्गत नाशिकच्या सांस्कृतिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या 3 मान्यवरांना कृतज्ञता सन्मान पुरस्कार प्रदान करून त्यांच्या कार्याचा गौरव सन्माननीय रसिकांच्या उपस्थितीत करण्यात येणार आहे. कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती असणार आहे बीजेपीचे प्रवक्ते श्री लक्ष्मण सावजी यांची आणि क्रेडाईचे माजी अध्यक्ष किरण चव्हाण. हे दोघेही उपस्थित राहणार असून त्यांच्या शुभ हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात येतील. यावेळचे मान्यवर पुरस्कारार्थी आहेत सांस्कृतिक आणि चित्रकार मुक्ता बालिगा, सांस्कृतिक आणि संगीत क्षेत्रामध्ये श्री आणि सौ संजय बानू बाकोडे, सांस्कृतिक साहित्य क्षेत्र श्री अविनाश रत्नपारखी. तर या विशेष कार्यक्रमाला रसिकांनी आवर्जून उपस्थित राहून आनंद घ्यावा असे आवाहन प्रशांत जुन्नरे, डॉक्टर अतुल पुराणिक, कैलास पाटील, जे पी जाधव, श्यामराव केदार, दिलीपसिंह पाटील, प्रितीश कुलकर्णी यांनी बाबास थिएटर आयोजित समितीच्या वतीने केले आहे. तर हे होतं आजचं ओव्हरव्ह्यू बातमीपत्र. आता वेळ झाली आहे बातमीपत्रात इथेच थांबण्याची. मी श्रद्धा तुमची रजा घेते. ऐकत रहा रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.
1: अरे तुझ्या व्यवसायाला एवढी प्रसिद्धी कशी काय मिळाली?
2: अरे हे सर्व रेडिओ विश्वासच्या ऍड मुळे शक्य झालं.
1: हो पण फार खर्च आला असेल ना?
2: नाही रे, फक्त 100 रुपयात 5 लाखांहून अधिक लोकांपर्यंत पोहोचण्याची संधी मिळाली मला.
1: काय सांगतो?
2: हो, आता तुम्हाला पण तुमचा व्यवसाय 5 लाखांहून अधिक लोकांपर्यंत पोहोचवण्याची संधी, तेही फक्त 100 रुपयात. तर मग आजच कॉल करा 83800 16512 किंवा 247-26-26 या आमच्या
3: कार्यक्रमात. आता ऐकूया स्वयंवर झाले सीतेचे या चित्रपटामधलं गीत. हे गीत ऐकूया पंडित भीमसेन जोशी यांच्या स्वरात, गदी माडगुळकर यांची शब्दरचना, संगीत दिलं आहे सुधीर फडके यांनी.

0: कायदा, कोर्ट आणि न्याय प्रक्रिया, सामान्य माणसाच्या आयुष्याशी जोडलेलं वास्तव, हेच वास्तव जाणून घेऊया अनुभवी वकील, कायदेतज्ञ आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांसोबत, आणि साधूया सोप्या आणि समजणाऱ्या भाषेत न्याय संवाद, कायद्याच्या जगातलं वास्तव, न्याय संवाद
1: जरूर ऐका तर सोमवारी संध्याकाळी 4:30 आणि पुनःप्रसारण दर शुक्रवारी रात्री 8:30
0: फक्त रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ चॅनल वर.
2: हे गीत ऐकूया रंगपंचमी या चित्रपटामधलं ग दि माडगुळकर यांचं गीत. गीताला संगीत आहे राम कदम यांचं आणि हे गीत ऐकूयात आशा भोसले, विठ्ठल शिंदे आणि सहकाऱ्यांच्या आवाजात.

0: कथा लग्न ठरलंय का?
1: किंवा तुम्ही रिलेशनशिप मध्ये आहात आणि लग्नाच्या बंधनात अडकायचं म्हणताय?
0: तर मग लग्नाच्या आधी तुमचं प्री मॅरिटल काउन्सिलिंग होणं फार गरजेचं आहे.
1: राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं आम्ही घेऊन आलो आहोत विवाह पूर्व समुपदेशन तेरे मेरे सपने.
0: त्यासाठी आजच संपर्क करा रेडिओ विश्वासच्या कार्यालयात सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेत. अधिक माहितीसाठी संपर्क 02352 47 26 26 किंवा 8800 16 512 ह्या क्रमांकावर.
2: कार्यक्रमातलं हे गीत आहे म दा देवकाते यांचं. पुष्पा पागधरे यांनी गायलेल्या या गीताला संगीत आहे राम कदम यांचं. आणि हे गीत ऐकूया पदराच्या सावलीत या चित्रपटामधलं.

0: इंजिनिअरिंगला ऍडमिशन घ्यायचंय पण कन्फ्युज आहात.
1: कम्प्युटर घ्यावं की आयटी, एआय, मेकॅनिकल की दुसरी कोणती ब्रांच निवडायची?
0: तुमचं करिअर फक्त 4 वर्षांसाठी नसतं, ते असतं पुढच्या 40 वर्षांसाठी आणि योग्य करिअर डिसिजनच बनवतं सक्सेसफुल फ्युचर.
1: म्हणूनच एड्युकॉन घेऊन आले आहे एक्सपर्ट एज्युकेशनल काउन्सिलिंग, योग्य करिअर गायडन्स, राईट ब्रांच सिलेक्शन, राईट कॉलेज सिलेक्शन आणि तुमच्या फ्युचर साठी योग्य डिरेक्शन.
0: आजच संपर्क करा एड्युकॉन, स्वप्नील जोशी, 9422283655.
2: कार्यक्रमात आता ऐकूया जगदीश खेवडकर यांचं गीत सामना या चित्रपटामधलं. गीताला संगीत आहे भास्कर चंदावरकर यांचं आणि हे गीत ऐकूया उषा मंगेशकर यांच्या आवाजात.

0: नामको बँक शैक्षणिक कर्ज, नामको विद्या साधना,
1: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पासून. 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
0: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत.
1: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
0: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या.
2: राजेश मुजुमदार यांचं गीत, उषा मंगेशकर आणि जयवंत कुलकर्णी यांच्या आवाजात. आणि हे गीत ऐकणार आहोत नवरे सगळे गाढव या चित्रपटामधलं. संगीत दिलं आहे राम लक्ष्मण यांनी.

0: कार्यक्रमात हे गीत आहे ग दि माडगुळकर यांचं. ऐकूया ललिता फडके आणि डॉक्टर वसंतराव देशपांडे यांच्या आवाजात. गीताला संगीत दिलं आहे सुधीर फडके यांनी आणि हे गीत ऐकूया वंशाचा दिवा या चित्रपटामधलं.
1: बाजारला जाते जाऊ द्या रंगू बाजारला जाते जाऊ द्या दही इक्का याने ते घेऊ द्या दही इक्का याने ते घेऊ द्या रंगू बाजारला जाते रंगू बाजारला जाते रंगू बाजारला जाते जाऊ द्या रंगू बाजारला जाते जाऊ द्या.

0: राहुल्या
1: बाजारला जाते जाऊद्या दही चुरसा ते उद्या पतंगू बाजारला जाते जाऊद्या
0: जरा थांबून बोल ग रंगू।

गेली खट्टा अंगाशी आली तरी आम्ही सांगत होतो.

0: मांजर काय होणार?
1: मराठी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमात आता ऐकूया लता मंगेशकर यांनी गायलेलं गीत. शांता शेळके यांच्या गीताला संगीत दिलं आहे पंडित हृदयनाथ मंगेशकर यांनी, आणि हे गीत ऐकूयात पवनाकडचा धोंडी या चित्रपटावरलं गीत.

मराठी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमात आता ऐकूयात रमेश अणावकर यांचं गीत शारदा यांच्या आवाजात. हे गीत आहे ती मी नव्हेच या चित्रपटामधलं. गीताला संगीत दिलं आहे सूरज यांनी.

0: रेडिओ विश्वास टाइम चेक टाइम चेक।
1: सकाळचे 11 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज।
2: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक, संचयात समृद्धी।
3: विश्वास बँकेची ATM सुविधा उपलब्ध। विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक, संचयात समृद्धी।
4: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।
1: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही। त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा। रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज।

रसिकहो नमस्कार, आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. आणि मी आहे आरजे श्रद्धा, अर्थातच वारली चित्रकलेवरची श्रद्धा, अशी आरजे श्रद्धा. रसिकहो.

0: व्यक्तीची निवृत्ती या कार्यक्रमामध्ये तुम्हा सगळ्यांचं अतिशय मनपूर्वक स्वागत. मंडळी, गेल्या 3 भागामध्ये आपण हरिदास बुवा आणि आफळे बुवा यांच्याशी गप्पा मारतो आहोत. आफळे बुवांचं ओघवत्या शैलीतलं बोलणं ऐकून ह्या गप्पा थांबूच नयेत किंवा संपूच नये असं वाटतं. आजच्या सुद्धा भागामध्ये हे दोघंही मान्यवर आणि कविताताई असे तिघही माझ्यासोबत आहेत. तर आजच्या भागाला आपण सुरुवात करूया. कविताताई, तुम्हाला काय विचारावं असं वाटतंय बुवांना?
1: बुवा, तुमच्याकडे येते. कीर्तन म्हटलं की गाण्याला पर्याय नाही. तर जितके लोक फोन करतात ह्या शिबिरासाठी, तर पहिला प्रश्न तो असतो की अहो, आम्हाला गाणं येत नाही, मग आम्हाला कीर्तन करता येईल का? तर मी काय उत्तर देणं अपेक्षित आहे?
2: कीर्तनाला चटणी कोशिंबिरी पुरतच गाणं पाहिजे आहे. म्हणजे त्यासाठी तुम्ही विशारद अलंकार अशी असण्याची आवश्यकता नाही. असाल तर काही नकार नाही तुम्हाला, पण एवढं असल्याशिवाय मला कीर्तन करता येणार नाही असं नाही. तुम्ही साधारणतः रेडिओवरती गाणं ऐकून त्याच्याबरोबर नीट म्हणू शकत असाल तर तुम्ही कीर्तन करू शकता. म्हणजे सामान्यतः कीर्तनाचे पद ही पारंपरिक एक विशिष्ट चालीमध्येच बांधलेली असतात. जर तुम्हाला एक चाल ऐकल्यानंतर त्याच्या मागे ती म्हणता येते, मग प्रश्न येतोच कुठे. म्हणजे तुम्ही जर रेडिओवरती मधुमागसी माझ्या सख्या तरी असं ते लताबाईंचं गाणं चालू असतं, त्याच्या मागे तुम्ही म्हणताय, हा म्हणजे मग हे गाणं त्यांनी एकदा म्हटल्यानंतर तुम्हाला ते येतं ना. हा, आता थोडा तालासुराचा जो पुढचा प्रश्न असतो, यासाठी आम्ही पहिल्यांदा जे सादरीकरण करणारे कीर्तनकार असतात त्यांना सांगतोच की तुम्ही तुम्हाला ज्यांचा पक्का आधार आहे असे साथीदार घ्या. कारण आमच्या इकडे म्हणजे एकूणच या संपूर्ण कीर्तन परंपरेमध्ये सुद्धा अनेक मोठमोठे कीर्तनकार असे होऊन गेले की जे गाण्यामध्ये एवढे सबळ नव्हते, मग त्यांनी पेटीवादक हा सबळ गाणारा घेतला आणि पुष्कळसा कारभार त्याला देऊन टाकला आणि मग गाण्याची बाजू थोडीशी त्यांनी सांभाळावी आणि निरूपणाची बाजू यांनी सांभाळावी. अशा तऱ्हेची सुद्धा अनेक प्रतिष्ठित कीर्तनकारांनी केलेले परफॉर्मन्स आहेत. त्यामुळं आपण असं हे करतोय म्हणजे खूप काही भयानक करतोय, वाईट करतोय, चुकीचं करतोय असं काही नाही. ठीक आहे, एखाद्याला चांगली बॅटिंग येते पण नाही पळता येते, त्याला रनर घ्यायची क्रिकेटमध्ये सोय आहे. सांप्रदायिक कीर्तनात सुद्धा हे मान्य आहे. हा, तालासुरामध्ये त्याला फक्त म्हणता येत असावं, माहिती असावं. हा, मग पुढचा जो काही विस्तार त्याचा आहे तो त्याचा साथीदार त्याच्या वकुबाप्रमाणे करेल न करेल. आणि पुन्हा एका कीर्तनामध्ये संख्यात्मक पाहता सुद्धा एवढी गाणी म्हटलीच पाहिजेत असंही काही नसतं. त्या प्रसंगाला परिपोष चालल्या होण्यासाठी ती जी काही एक 5-6 गाणी अपेक्षित आहेत, पण जास्तीची म्हटली तर हा तुमचा बोनस आहे. पण सहसा गाता येत नाही असा माणूस नसतो. हा, त्याला एक चांगला साथीदाराची जोड मिळणं किंवा आम्ही जसं म्हणतो की हे बेसूर गातायत का हो, तर म्हणजे नाही तसं नाही आहे, ते सुरातच गातायत, पण त्या सुरात ती पेटी वाजत नाही आहे किंवा पेटी ज्या सुरात वाजते त्या सुरात ते गात नाही आहे, पण ते सुरात गात आहेत. म्हणजे रेल्वे स्टेशनला आहेत का? आहेत, पण जिथे रेल्वे उभी आहेत त्या प्लॅटफॉर्मला फक्त नाही येत. इतकाच फरक येतोय की पण ह्याचा जोड देणारा असा साथीदार त्याला जर निवडता आला तर त्याची जी प्राथमिक तयारी आहे, कारण काही वेळेला एखाद्या माणसाला आपल्या साथीदाराला ती चाल सांगता येत नाही कारण त्याचं गाणं आवडत, पण त्याचं आपण गुरुजी म्हटले तर तसं आपण रेकॉर्डिंग देणार आहे ना त्याला. म्हणजे तो त्याच्या गायक साथीदाराला ते रेकॉर्डिंग ऐकू शकतो की हे मला गायचं आहे, आता ह्यातलं मला काय काय येत नाही ते तुला माहिती आहे, मला ह्यातलं एवढं एवढं येणार आहे, बाकी सगळं तू त्याच्यात भरून टाकते जे असेल ते. त्यामुळे खूप काही गाणं यायलाच पाहिजे कीर्तनासाठी, अशातली गरज नाही आहे. एक सामान्यतः त्याला श्लोक, ओव्या, एक पहिलं छोटस मंगलाचरण, अभंग, शेवटची आरती
1: एवढं तरी आलं
2: आणि कीर्तनातलं एखाद दुसरं पद एवढं जरी त्याला नुसतं तालास्वरामध्ये म्हणता आलं तरी सुद्धा तो प्राथमिकतः पहिल्यांदा उत्तम कीर्तन सादर करू शकेल. मग जसं आहे की 10 दिवस आपण शिकतो ते काही 10 दिवसाचं काही आपल्याला सगळ्या आयुष्यभर पुरत नाहीच, मग आपण हळूहळू अभ्यास करून त्याचा व्यासंग वाढवतच असतो. मग जसा आपण अभ्यासाचा व्यासंग वाढवतो तसा थोडा संगीताचाही व्यासंग थोड्याशा अभ्यासाने वाढवता येतो. आणि समजा नाही वाढवता आला तर आपल्याला रनरची सोय ठेवलेलीच आहे ना. त्यामुळं ती काही कोणी नाकारलेली नाही. म्हणजे भले भले मोठमोठे कीर्तनकाराने सुद्धा चांगला गायक पेटीवादकांना ज्याला भरपूर गाणी येतात हा मग आता ह्या या प्रसंगाला ह्या या प्रसंगापुरतं आणून सोडायचं. अलीकडच्या तर बहुतांशी रामकथा भागवत कथा ह्या अशाच चाललेल्या असतात. तो निरूपणकार फारच थोडस गात असतो आणि तो त्या माहोलपुरता आणलं त्या ऑर्केस्ट्राला सोडून त्या पॉइंट वरती आणून तो ते गाणं सोडून देतो. एक पहिली वेळ तो म्हणतो की त्याला जी अपेक्षित ज्या पद्धतीनं असते पुढचं सगळं मग ते निभावून देतात. ते पण तो जो काही माहोल उभा करायचा आहे जो काही भाव उभा करायचा आहे तेवढा उभा करण्यापुरतं जरी त्यांनी संगीताचं सादरीकरण केलं आणि ते माणूस करू शकतो. म्हणजे तुम्ही हिंदी चित्रपट संगीत ते गीत मला रेडिओवर लागल्यानंतर जर म्हणू शकत असाल तर मला नाही वाटत की फार कोणी बेसूर असेल. एखाद दुसरा टक्का असू शकतो जिथे आम्ही त्यांना थोडा वाईटपणा घेऊन सांगतो की इतना का कष्ट करू यानंतर काही होण्यासारखं नाहीये. हा जिथे होण्यासारखं आहे तिथे आम्ही प्रामाणिकपणे तुम्ही प्रयत्न करा तुमचं होईल. उगाच त्यालाही कशाला फसवायचं की ह्या आवाजात काही होण्यासारखं नाहीये. आणि पण म्हणजे तुम्ही प्रचारक होऊ शकत नाही असं थोडीच नाही. तुम्ही व्याख्यान करा, तुम्ही प्रवचन करा, तुम्ही आणि त्याला मग होतं कसं विसंगती कुठे येते. तुम्ही ज्या स्केल लागता किंवा पेटीवर जी स्केल वाजतीय त्याच्यात तुम्ही घात नाही आहात म्हणून तुम्हाला बेसूर म्हटलंय. पेटीत आपला घेऊ नका ना.
1: अच्छा
2: तुम्ही जी स्केल घेतली ती मान्यच आहे आणि त्यात तुम्ही स्केल मध्येच गाताय असा जर विचार केला तर तुम्ही प्रबोधन जे करायचंय प्रचार आपलं ध्येय बेसिकली काय आहे आपलं जसं गुरुजी म्हटले तसं आपल्या पांडित्याचं प्रदर्शन हे आपलं ध्येयच नाहीये. मला किती गाता येतो, मला किती ताराणे येतात, मला किती राग येतात, मग तुम्हाला हे ऐकल्यावर किती राग येतो हे आपल्याला मुळात सांगायचंच नाहीये.
1: बरोबर.
2: जेणेकरून मूर्ती ठसावी चित्ती श्रीहरीची.
1: अगदी बरोबर.
2: त्या श्रीहरीची मूर्ती माझ्या हृदयामध्ये पक्की बसली पाहिजे आणि हे जर त्या पद्धतीनं करता येत असेल तेव्हा ही भीती विद्यार्थ्यांनी डोक्यात काढून टाकावी. त्यांच्याकडनं जे प्रायमरी गाणं आहे ते आपण नक्की छानपैकी करून घेऊ, त्यांना थोडी साक्षरताही देऊ आणि त्या त्या प्रांतामधला मला माहीत असलेला गाणं बारा साथीदार पण आपण गाठून देऊ म्हणजे त्यांचं त्याही टेन्शन मिटेल. आणि काही आपण जर 200 साधक एकत्र आलो तर केवढा मोठा चमत्कार होईल आपल्याला कल्पना नाही करते. आपले अनेक साधकच एकमेकांचे साथीदार होतील. आणि का होऊ नये, एकमेकांचे मित्र झालेले सगळे जण. चल तुझं कीर्तन आहे ना, मला आज वेळ आहे, मी तुझ्याबरोबर येतो, मी पेटी गाण्याची सोय बघतो. मग एकमेका सहाय्य करू हे सांगण्याचा आपल्याला अधिकारही प्राप्त होईल. मी कीर्तन करायचं आहे, मी कशी पेटी वाजवू अशी अड्डेता नगर. माझा मित्र आहे, माझ्या मित्राचं आहे ना, जातून मी पेटी वाजवलं सुद्धा.
3: मागच्याच शिबिरामधला प्रसंग जे प्रात्यक्षिक आपण कीर्तनाचं केलं होतं मागच्या वर्षीच्या शिबिरामध्ये बुवांनी स्वतः पेटी वाजवली होती साथीदार म्हणून.
1: आम्ही म्हणजे मी जेव्हापासून शिकले त्यांच्याकडे तेव्हापासून मी त्यांना बघितलं की जे ते प्रात्यक्षिकासाठी कीर्तनकार बोलवतात त्यांना ते पटकन साथीला पण बसून घेतात. म्हणजे त्याच्यामध्ये कधीही कमीपणा त्यांनी दाखवला.
2: वर्षानुवर्ष करतोय म्हणजे आम्ही अनेक कीर्तनकार एकमेकांची साथ करतो जिव्हा रिकामी असू तेव्हा.
1: बरोबर.
2: की मला आज कीर्तन नाहीये, भिडे बुवांचं कीर्तन आहे, मी जातो साथीला.
1: बर.
2: किंवा पूर्वीचे आपले दत्तदास घागबुवा कैलास असे अप्रतिम हार्मोनियम त्यांना येत असे आणि नरसोबाच्या वाडीमध्ये आलेल्या भल्या भल्या मोठमोठ्या कीर्तनकारांना त्यांची साथ असे. किंवा आमचे काही कीर्तनकार आमचे हर्षदबुवा कीर्तनकार आहेत ज्यांचा तबला खूप सुंदर आहे, ते तबल्याच्या साथीला बसतात, तबल्याची साथ करता करता गाण्याची साथ करतात. म्हणजे कीर्तनकारांमध्ये सुद्धा म्हणजे आत्ता विद्यमान कीर्तनकारात सुद्धा ही एक छान कोऑपरेटिव्ह भावना सगळ्यांमध्ये आहे. तर असे 100-200 माणसं एकत्र आली की त्यातले 20-40 जण चांगले संगीताचे जाणकार आपल्याला सापडतातच. आणि आपण म्हणतो तसे हॉकीला एकमेकांना रनर प्लेअर मिळाले की प्रत्येकाची मॅच चांगली होईल तेव्हा उलट त्या भीतीला बाजूला सोडून इथे आपल्याला चांगला साथीदार कसा मिळेल म्हणूनही माणसांनी यावं. आणि असे उत्तम साथीदार आपले मित्र करून ठेवावेत, त्यांनी मजा येईल.
1: तुमचं आता उत्तर ऐकून मला खरंच असं वाटलं की ऐकणाऱ्यांच्या मनातली ती सगळ्यात मोठी भीती कमी होईल की मला गाणं येत नाही तर मी कीर्तन कशाला शिकायचं. म्हणजे त्याचा मूळ मुद्दाच आता तुम्ही सांगितला की कीर्तन शिकायचं कशासाठी.
2: संगीताचा उपयोग त्याच्यामध्ये त्याची चव वाढवण्यापुरताच आहे,
1: तेवढाच आहे.
2: आणि तेवढं गाता येतं प्रत्येक, ते फक्त त्याच्या तो गातोय ते पेटीत कसं बसवायचं हे पेटीवाला फक्त चांगला बघून ते करताय.
1: गुरुजी बाल तुम्हाला एक विचारायचं की आता आपला विषय झाला स्क्रिप्टिंगचा विषय झाला किंवा रेकॉर्डिंगचा विषय झाला, तर तुम्ही जो विषय आता या शिबिरामध्ये शिकवणार आहात हा ऐकायला सुद्धा बऱ्याच लोकांना नवीन विषय आहे. म्हणजे परंपरेने म्हणा संस्काराने म्हणा एक भगवद्गीताच सगळ्यांना माहिती असते, त्या व्यतिरिक्त इतक्या गीता आहेत हा सुद्धा विषय नवीन आहे. आणि मग अशा वेळेस जेव्हा तुम्ही त्या गीता शिकवणार आहात तर मग त्या संबंधी आपण काय ग्रंथ बघायला हवा किंवा विद्यार्थ्यांना आपल्याजवळ काय असं देता येईल की ज्यातनं त्यांना तो निदान समोर असेल ते श्लोक म्हणा किंवा तुम्ही जे शिकवणार आहात जसं आपण पाठ्यपुस्तक हाताशी असतं, तर मग ह्या दृष्टीने तुमचं संयोजन काय असेल?
3: ज्या गीता आपण ह्या शिबिरामध्ये शिकवणार आहोत किंवा त्याचा परिचय करून देणार आहोत तर त्या सगळ्याची जी स्क्रिप्ट आहे ती देणार आहे आपण, ती देणार आहोत
1: म्हणजे गीता देणार
3: आहोत. हो, गीता देणार आहोत. श्लोक अर्थ ह्या संदर्भाने ह्या सगळ्या गीता आपल्याला मिळणार आहेत तिथे आणि त्या आपण सोबतही घेऊन जाऊ शकतो किंवा त्या संदर्भातली कोणती पुस्तकं असतील तर ती पुस्तकंही आपण तिथे सांगणार आहोत की ह्या गीतेच्या संदर्भामध्ये हे पुस्तक घ्या, ह्या गीतेच्या संदर्भामध्ये हे पुस्तक घ्या, अशा पद्धतीने आपण सांगणार आहोत. कारण आपला मूळ उद्देश असतोय की किती जास्तीत जास्त ग्रंथ आपण पोहोचवू शकतो, किती जास्तीत जास्त ग्रंथांचा आपण अभ्यास करू शकतो, हाच मूळ उद्देश असल्या कारणाने हे आपण देणार आहोत.
0: तर तुम्हा दोघांकडूनही इतकी छान वेगवेगळ्या प्रकारची माहिती मिळाली. पण आता मूळ मुद्द्यावर पुन्हा एकदा येते की आता आपल्या ऐकणाऱ्या रसिक श्रोत्यांची सुद्धा उत्कंठा वाढली आहे की हे सगळं हा प्रोमो आहे, ट्रेलर आहे. तर आता आम्हाला यातलं सगळं खोलातलं ज्ञान किंवा हे सगळं कधी कुठे मिळणार आहे, वयोमर्यादा काही आहे का आणि नेमक्या कोणत्या वयोगटातल्या व्यक्ती यामध्ये सहभागी होऊ शकतात याबद्दल काय सांगाल?
3: हे कीर्तन प्रवचन अभ्यास वर्ग 1 ऑगस्ट ते 10 ऑगस्ट नाशिकमध्ये कालिका मंदिरामध्ये सकाळी 8 ते 10 ह्या वेळेमध्ये असणार आहे. ज्या दिवशी कीर्तनाचे प्रात्यक्षिक असेल त्या दिवशी पुढे अजून 2 तास आपल्याला थांबावं लागेल, अशा पद्धतीने याचं सगळं नियोजन आहे. आता मूळ प्रश्न श्रद्धा तू जो विचारला हा फार सुंदर आहे की याला कोणी यावं. माझं वैयक्तिक मत असं आहे की जे प्रस्थापित कीर्तनकार प्रवचनकार आहेत त्यांनी तर यावंच, ज्यांना स्वतःला कीर्तनकार व्हायचंय त्यांनीही यावं, ज्यांना प्रवचनकार व्हायचंय त्यांनीही यावं, ज्यांना व्याख्याता व्हायचंय त्यांनीही यावं. आणि अजून मी असं सांगेन की ज्याला कोणाला आपल्या मुलांना चांगल्या पद्धतीने गोष्टी सांगायच्या आहेत त्यांनी पण यावं. कारण मुलांना गोष्टी सांगणं हे घराघरातनं निघून गेलेलं आहे, मुलांना एखाद्या ग्रंथाचा परिचय करून देणं हे पण निघून गेलेलं आहे, आडतच नाही तर पोहरा देणार कुठून. म्हणून आपल्याच मुलांना सांगण्यासाठी म्हणून आपण आधी शिकावं ह्या भावनेने पण या, अभ्यासक म्हणून या. आफळे बुवा तिथे शिकवणार आहेत, त्यांच्या अनुभवाचा तुम्ही असाही फायदा करून घेऊ शकता की अरे मी कीर्तनकार नाही, मी प्रवचनकार नाही, मी व्याख्याता नाही, मी शिक्षकही नाही, पण 4 मित्र एकत्र आले की मी त्यांना काहीतरी 4 गोष्टी चांगल्या सांगतो, अशाही लोकांनी यावं. कारण आफळे बुवा ज्या पद्धतीने सांगतात किंवा सांगण्याची जी पद्धत आपल्याला शिकवतात त्याच्यातनं आपल्या बोलण्याचं वजन वाढत असतं आणि ह्या ग्रंथांचा पण आपल्याला परिचय होतो. म्हणून ज्याला कोणाला समाजामध्ये चांगल्या गोष्टी करायच्या आहेत किंवा चांगल्या गोष्टी पोहोचवायच्या आहेत आणि ह्या माध्यमातून सामाजिक कार्य करायचं आहे, धार्मिक कार्य करायचं आहे, राष्ट्रीय कार्य करायचं आहे, त्या प्रत्येकाने ह्या शिबिरामध्ये यावं, त्या प्रत्येकाने ह्या वर्गामध्ये यावं.
0: नक्कीच धन्यवाद. खरं तर कविताताई तुमचे धन्यवाद, कारण की तुम्ही दरवेळेला तुम्ही अभ्यास केलेली आणि त्याच्यातून नोट्स काढलेली अशी सगळी माहिती घेऊन येता आणि आज तर तुम्ही ही अनोखी देणगी दिलेली आहे आपल्या सगळ्या नाशिककरांसाठी. तर नक्कीच ऐकणारे सगळे श्रोते यावरती गांभीर्याने विचार करतील आणि जास्तीत जास्त संख्येने या कार्यशाळेला उपस्थित राहतील अशी आशा आपण व्यक्त करूया. पण आता ह्या सगळ्यांमध्ये नाव नोंदणी करण्याचा जो प्रश्न उपस्थित होईल तर त्यासाठी तुम्ही काय सल्ला द्याल किंवा मार्गदर्शन कराल की कुठे नाव नोंदणी करायची आणि कुठे भेट द्यायची?
3: नावनोंदणी करण्यासाठी सोपा पर्याय आहे, आम्हाला इथे ज्या कविताताईंनी आणलं त्यांच्याशी संपर्क करा.
0: नक्कीच. तर कविताताई एकदा आपल्या सगळ्या रसिक श्रोत्यांना तुमचा नंबर सांगा.
1: दोन्ही गुरुजींना वंदन पण आणि धन्यवाद पण. हा एक माझा छोटासा प्रयत्न, मी स्वतः कीर्तन शिकल्यानंतर सुरू केलेला प्रयत्न आहे आणि माझ्या प्रयत्नांना बळ देण्याचं काम हे दोन्ही गुरुजी करतायत. त्याच्यामुळे आपल्या रेडिओ विश्वासच्या सगळ्या श्रोत्यांना मनपूर्वक आवाहन आहे की या शिबिरासाठी सगळ्यांनी भरभरून प्रतिसाद द्या आणि भरपूर म्हणजे आम्हाला आम्ही बुक केलेला हॉल कमी पडला पाहिजे इतक्या संख्येने सगळ्यांनी या शिबिरासाठी या असं मी सगळ्यांना आवाहन करते. आणि नेहमीप्रमाणे तुम्हाला माझाही नंबर ह्या रेडिओ विश्वासच्या माध्यमातून नेहमीप्रमाणे माहितीच आहे, तरी पण एकदा आठवणीसाठी परत सांगते, 7588181500 हा माझा नंबर आहे. आणि तुम्ही ह्या कीर्तन शिबिरामध्ये प्रवेश घेण्यासाठी मला केव्हाही फोन करू शकता आणि आपण तुमचा एक स्वतंत्र समूह तयार करून आपण पुढच्या सगळ्या सूचना त्या समूहामधून सगळ्या श्रोत्यांपर्यंत नक्की पोहोचवणार आहोत. मनपूर्वक धन्यवाद रेडिओ विश्वास, श्रद्धा आणि माझ्या दोन्ही गुरुजींचे मनपूर्वक आभार.
3: नमस्कार.
0: तर मंडळी आता वेळ झाली या कार्यक्रमात इथेच थांबण्याची, पण तुम्ही ऐकत रहा रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.

आता ऐकूया आशा भोसले यांनी गायलेलं शांता शेळके यांचं गीत मराठा ती तुका मिळवावा. या चित्रपटामधलं हे गीत संगीत दिलं आहे आनंद घन यांनी.

0: विश्वासाने तुमच्यासोबत मी आहे स्वाती. 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. ऐकत रहा रेडिओ विश्वास. आणि आता कार्यक्रमातलं यानंतरचं गीत ऐकूयात, साधी माणसं या चित्रपटामधलं. योगेश यांच्या गीताला संगीत आहे आनंद घन यांचं. आणि हे गीत ऐकूयात लता मंगेशकर आणि उषा मंगेशकर यांच्या आवाजात.
1: रंगमाली सोन्या

0: अरे तुझ्या व्यवसायाला एवढी प्रसिद्धी कशी काय मिळाली?
1: अरे हे सर्व रेडिओ विश्वाच्या ऍड मुळे शक्य झालं.
0: हो पण फार खर्च आला असेल ना?
1: नाही रे, फक्त 100 रुपयात 5 लाखांहून अधिक लोकांपर्यंत पोहोचण्याची संधी मिळाली मला.
0: काय सांगतो?
1: हो, आता तुम्हाला पण तुमचा व्यवसाय 5 लाखांहून अधिक लोकांपर्यंत पोहोचवण्याची संधी, तेही फक्त 100 रुपयात. तर मग आजच कॉल करा 83800 16512 किंवा 247-26-26 या आमच्या क्रमांकावर.
2: कार्यक्रमात आता ऐकणार आहोत संत निवृत्ती ज्ञानदेव या चित्रपटामधले गीत. ऐकूया आशा भोसले यांच्या आवाजात. ही गीत रचना आहे संत ज्ञानेश्वर यांची, संगीत दिलं आहे सी रामचंद्र यांनी.

0: आता आपल्या घरातील जुन्या नादुरुस्त इलेक्ट्रॉनिक वस्तू तसंच पर्यावरणासाठी हानिकारक इतरही वस्तू जसं रोजच्या वापरातल्या प्लास्टिकच्या पाण्याच्या बाटल्या रिकामे खोके यांची सुयोग्य पद्धतीनं आपण विल्हेवाट लावू शकता. त्यासाठीच रेडिओ विश्वास आणि साई राकेश इंडिया प्रायव्हेट लिमिटेड नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू असलेल्या ई वेस्ट मॅनेजमेंट मध्ये नक्की सहभागी व्हा. या अंतर्गत आपल्या घरातल्या नादुरुस्त मोठ्या जड वस्तू ज्या तुम्हाला ई वेस्ट मध्ये देण्याची इच्छा आहे ते तुमच्या घरी येऊन आमचे प्रतिनिधी कलेक्ट करून घेऊन जाणार. तर मग आजच आपल्या घरातल्या जुन्या वस्तूंना बाहेर काढा आणि आपल्या जवळच्या विश्वास कोऑपरेटिव्ह बँकेच्या शाखेमध्ये जमा करा, ज्या अंतर्गत सावरकर नगर शाखा, रविवार कारंजा, मुंबई नाका, HPT कॉलेज रोड, म्हसरूळ, पाथर्डी फाटा, हनुमंतनगर, नाशिक रोड, नाशिक पुणे रोड, चांदशी, खुटवड नगर, इंदिरा नगर, पंचवटी, सातपूर, तिडके कॉलनी, शिवाजीनगर आणि उपनगर या शाखांचा समावेश आहे. अधिक माहितीसाठी जरूर संपर्क साधा 8300016512, 247626 आणि 75586611 या क्रमांकांवर.
1: आणि त्या कार्यक्रमात हे गीत ऐकूया, आशा भोसले आणि सुधीर फडके यांच्या आवाजात वसंत अवसरे यांचं गीत. हे गीत आहे अवघाचे संसार या चित्रपटामधलं. गीताला संगीत आहे वसंत पवार यांचं.

0: परिषदेच्या प्राथमिक शिक्षकांनी केलेल्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल त्यांची विशेष मुलाखत. आपण ऐकू शकणार आहात विनोबा म्हणे या कार्यक्रमात. संवादिका आरजे श्रद्धा. प्रसारण दर गुरुवारी दुपारी 1 वाजता आणि पुनःप्रसारण दर रविवारी दुपारी 4:30. तेव्हा ऐकायला विसरू नका शिक्षक सहाय्यक कार्यक्रम विनोबा म्हणे.
1: मराठी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमात हे गीत ऐकूया, दैव जाणले कुणी या चित्रपटामधलं गीत. मीना बिडीकर यांची शब्दरचना, संगीत दिलं आहे कुमार सेन गुप्ता यांनी आणि हे गीत ऐकूयात कृष्णा कल्ले यांच्या आवाजात.

हे गीत ऐकूया मंत्र्यांची सून या चित्रपटामधलं. जगदीश खेबुडकर यांचं गीत ऐकूया आशा भोसले यांच्या आवाजात. गीताला संगीत दिलं आहे यशवंत देव यांनी.

0: पैशांची गरज आहे तर इकडे तिकडे कशाला मागायचे. आपल्याकडील सोनं देऊन नामको बँकेचे हक्काचे सोने तारण कर्ज घ्यायचे, तेही एका तासात.
1: व्याजदर 8.9% आणि शेतकऱ्यांसाठी व्याजदर 8.5%.
0: मुदत 1 वर्ष. आजच आपल्या नामको बँक शाखेला भेट द्या. नियम वाटी लागू.
2: आणि कार्यक्रमातलं हे गीत आहे ग. दि. माडगुळकर यांचं वैशाख वनवा या चित्रपटामधलं. हे गीत ऐकणार आहोत आशा भोसले यांच्या आवाजात. संगीत दिलं आहे दत्ता डावजेकर यांनी.

साडी दिली।

0: आपण लग्न कधी करायचं?
1: अगं गौरी, लग्न तर करूच, पण त्यानंतर तू टिपिकल बायको सारखे तर नाही वागणार ना?
0: आणि तुझं काय, आपल्यातली मैत्री लग्नानंतर पण अशीच राहील ना?
1: मग आता पुढे काय करायचं?
2: आता काय करायचं ते मी सांगते. राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं घेऊन आलो आहोत तेरे मेरे सपने, हे विवाह पूर्व समुपदेशन म्हणजेच प्री मॅरिटल काउन्सिलिंग.
1: पण मग संपर्क कुठे करायचा?
2: अगदी सोपंय, रेडिओ विश्वासच्या ऑफिसला सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तुम्ही नक्की भेट देऊ शकता. किंवा अधिक माहितीसाठी जरूर संपर्क करा 8380016512 आणि 02-5327-2426 या क्रमांकावर.
0: हे छान झालं, म्हणजे लग्नानंतर सुखी संसार कसा करायचा याचं ट्रेनिंग आताच मिळणार.
1: चला म्हणजे माझी सुटका झाली.
3: कार्यक्रमात आता ऐकूया आशा भोसले यांनी गायलेलं ग दि माडगुळकर यांचं गीत, संगीत दत्ता डावजेकर यांचं.
4: भारतीय नागरिकाचा

0: एक्सिया लाइफ सायन्सेस आणि विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक आयोजित सफरनामा हिंदी चित्रपट सृष्टीच्या पहिल्या दादासाहेब फाळके पुरस्कार विजेत्या गीतकाराची कहाणी त्यांच्याच शब्दातून त्यांच्याच गाण्यातून. गीतकार मजरूह सुलतानपुरी यांच्या जीवन प्रवासावर आधारित दृकश्राव्य प्रवास शनिवार दिनांक 4 जुलै 2026 रोजी सायंकाळी 6 वाजता. सादरकर्त्या मुग्धा पुष्करलेले. ठिकाण शंकराचार्य न्यास सभागृह गंगापूर रोड नाशिक. आयोजक विश्वास लीलावती जयदेव ठाकूर. कुटुंब प्रमुख विश्वास ग्रुप डॉक्टर मनोज कमल एकनाथ शिंपी. अध्यक्ष विश्वास ज्ञान प्रबोधिनी अँड रिसर्च इन्स्टिट्यूट नाशिक. रुचिता पार्थ महाजन ठाकूर समन्वयक रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. संयोजन विनायक आशा पुरुषोत्तम रानडे. ग्रंथ तुमच्या दारी. सर्वांना आग्रहाचं आमंत्रण. प्रवेश विनामूल्य.
1: कार्यक्रमात हे गीत ऐकूया कवी योगेश यांचं. लता मंगेशकर यांनी गायलेलं हे गीत आहे सख्या सजना या चित्रपटामधलं. गीताला संगीत दिलं आहे राम कदम यांनी.

0: रेडिओ विश्वास टाइम चेक टाइम चेक।
1: दुपारचे 12 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज।
2: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक, संचयात समृद्धी।
3: आता विश्वास बँकेच्या मोबाईल ऍप मार्फत इंटर ब्रांच ट्रान्झॅक्शन आणि नेट सुविधा अर्थातच NEFT उपलब्ध। ग्राहकांनी ऍप रजिस्ट्रेशनचा फॉर्म नजीकच्या शाखेत भरून सदर सुविधेचा जरूर लाभ घ्यावा।
4: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।
3: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही। त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा। रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज।

0: पशुपालक बांधवांनो आणि शेतकरी बांधवांनो नमस्कार. पशुधन या कार्यक्रमामध्ये आपल्या सर्वांचं आम्ही या ठिकाणी स्वागत करत आहोत. शेतकरी बांधवांनो, आपल्याला माहीत आहे की शेती करत असताना शेतीला जोडधंदे, शेतीला पूरक व्यवसाय आपण नेहमी ऐकत असतो, बोलत असतो, आणि त्याप्रमाणे काही शेतकरी पूरक धंदे, शेतीला जोडधंदे करतसुद्धा असतात. पण बऱ्याचपैकी आपल्याला असं ऐकायला मिळतं की आम्हाला या धंद्यात परवडत नाही किंवा लॉसमध्ये जातो किंवा खूप अडचणी आहेत. कुणी म्हणतो की बाबा आम्हाला धंदा करायला पैसाच नाही, खूप पैसा लागतो. पण शेतकरी बांधवांनो आणि पशुपालक बांधवांनो, तुम्हाला सांगायला थोडंसं आज आनंद वाटतो की काही माणसं अशी असतात की ज्यांच्याकडे शेती नसताना, पैसा नसताना, राहायला घर नसताना अशी माणसं एक छोटासा दुग्ध व्यवसाय सुरू करतात आणि हळूहळू त्या व्यवसायावरून त्यांनी काय काय साध्य केलं ते आता मी सांगणार नाही, प्रत्यक्ष त्यांनाच आपण विचारणार आहोत. तर आज या मुलाखतीसाठी आम्ही रिसोडपासून एकदम जवळच असलेलं 3 ते 4 किलोमीटर असलेलं हे गाव आहे सवड. आणि तुम्हाला आणखीन सांगायला आनंद वाटतो की आमचे हे मेहनती शेतकरी आहेत, आज सध्या ते शेतकरी आहेत आणि त्यांचं नाव श्री अण्णा भगवान शेळके हे सवडचे आहेत. आता आपण डायरेक्ट त्यांनाच विचारूया. नमस्कार शेळके साहेब. आता तुम्ही प्रस्तावना तर ऐकलेलीच आहे की नाही? तर आमच्या शेतकरी बांधवांना आणि पशुपालक बांधव जे आहेत त्यांच्यासाठी निश्चितच तुमची ही जी मुलाखत आहे ती मार्गदर्शन करणारी ठरेल, याच्यामध्ये काही शंकाच नाही. तर एकंदरीत शेळके साहेब, मला असं सांगा की हा जो तुमचा दुग्ध व्यवसाय, आता मी पाहून राहतो सोबत आमच्या कृषी विज्ञान केंद्र कराडाचे डॉक्टर श्रीयुत रामटेके साहेब आहेत. आज तुमच्या घरासमोर मला 5 ते 6 म्हशी दिसत आहेत. आम्ही सहज असं फिरता फिरता आलो आणि तुमच्या घरासमोर म्हशी दिसल्या आम्हाला की 5, चला म्हणलं यांना भेटून घेऊ आपण. हे कशा प्रकारे दुग्ध व्यवसाय करतात, इतरांना जे आहे त्यांना मार्गदर्शन, थोडासा तुमचा अनुभव आम्हाला ऐकायचा आहे. तर मला एक सांगा की हा जो व्यवसाय आहे तुमचा, दुधाचा व्यवसाय, तर साधारणतः केव्हा सुरू केले असेल तुम्ही आणि त्यावेळेस तुमचं वय किती असेल?
1: आपण वयाच्या 13 वर्षापासून तुझा धंदा चालू केलेला आहे.
0: म्हणजे 13 वर्ष वय असताना लहान वयामध्येच तुम्ही सुरुवात केली. बरं, कशी सुरुवात केली, म्हैस कोणती घेतली होती, काय किंमत होती?
1: त्यावेळेस साहेब म्हैशीची किंमत होती 400 रुपये 500 रुपये अशी म्हैस भेटायची. त्या म्हैसीचं दूध 1 रुपया लिटर विकायचं.
0: अच्छा, मग जी म्हैस होती तुमची, तर तुम्ही, तुमचं वय तर लहान होत नाही का, तर ते खरेदी कोणी केली, बाबांनी की तुम्ही?
1: ती बाबांनी केली, पण मी बाबाला सांगितलं, बाबा तर घ्यायचीच नव्हती म्हणत, पण मी म्हणलं तुम्ही म्हैस, आपल्याला एक म्हैस घ्या. तर ती मी असं हट्ट धरून त्याने मग घेतली ती शेवटी. मग घेतल्याच्या नंतर ती म्हैस सवड गावले जनली, मग दूध न्यायचा पापलेन होत झाले, मग दूध मी स्वतः पैदल नेऊन देतो 1 रुपया लिटर.
0: म्हणजे हे जो तुमचा व्यवसाय हा जो, तर साधारणतः किती वर्षापूर्वी सुरू केलेला तुम्ही?
1: वयाच्या 12 वर्षापासून केलं.
0: नाही, पण 12 वर्ष तुम्हाला लागलं होतं, पण आज म्हणजे 15 वर्षापूर्वी का 20 वर्षापूर्वी केव्हा सुरू केलेलं आहे
1: ते? आता आपल्याला वयाच्या 30 वर्ष 30 वर्ष
0: 30 वर्षापूर्वी तुम्ही हा व्यवसाय सुरू केलेला आहे. 30 वर्षापूर्वी तुम्ही सांगताय की रिसोड शहरामध्ये 1 रुपया लिटरनं दूध विकायचं आणि तुम्ही हे जे दूध आहे तुमचं त्या काळातलं ते पायी नेऊन तुम्ही रिसोडला विकायचं. अच्छा अच्छा, केव्हा उठायचं आणि कसं नियोजन कसं होतं?
1: 5 वाजता उठायचं साहेब, 5 वाजता उठायचं, दूध काढायचं, बाबा दूध काढून द्यायचे, मी आज स्वतः फक्त पैदल नेऊन देण्याचे.
0: अच्छा,
1: दूध काय आपल्याला काढतात नसे वय लहान असल्यामुळं, बाबा दूध काढून द्यायचे, आपल्या हाती कॅटली द्यायची, आपण घेऊन जायचं.
0: बरं, म्हैस कोणती होती, गावराणी होती का जाफराबादी?
1: त्यावेळेस म्हैस गावराणच होती. त्यावेळेस ऐपत नव्हती म्हैस जाफराणी घ्यायची, त्यावेळेस गावराणच घेतली होती. आता यावेळेस आपल्याजवळ भरपूर जाफरा राहिला.
0: अच्छा अच्छा, म्हणजे सुरुवातीला एकच म्हैस होती नाही का? आणि मग तुमची याच्यामध्ये प्रगती कशी झाली, आमच्या पशुपालकांना सांगा थोडस.
1: प्रगती झाली साहेब, आपण 1 महिना घेतली आणि 12 महिने दूध विकून आपण डबल मजुरी करून काही असं करून आपण नंतर 2 घेतल्या, 2 च्या 3 4 असं करून आपण भरपूर म्हशी केल्या.
0: तुमची बचत करायची पद्धत कशी होती?
1: बचत करायची साहेब त्यावेळेस काय आपल्याला बँके माहीत नव्हती, काही माहीत नव्हते. 400 रुपये आणले, 400 उरले त्याची सोन्याची बाळी करायची आणि ती मडक्यात घरात आणून ठेवून द्यायची. ही आपली पद्धत होती, ही आपली बँक.
0: अच्छा,
1: बस.
0: आणि हे मग सोनं तुम्ही केव्हा काढायचं?
1: ते नंतर आपण शेती घेतली, शेती घेतल्याच्या नंतर आपण ते सोनं मोल्ड आणि त्याची शेती घेतली.
0: पण एकचे दोन, दोनचे चार, चारचे सहा तुम्ही म्हशी केले नाही का? आता मला सांगा की म्हशी हे जे असतात, आता तुमच्याकडे जाफराबादी आहे, दुसरे सुद्धा जास्त मोरा आहेत, जास्त दूध देणारे म्हशी आहेत, एक तुम्हाला अनुभव आहे, तर तुमच्या अनुभवाच्या आधारे सांगा की आपली गावराणी म्हैस जी असते आणि आपली हे तुम्ही जाफराबादी आहे, तर हे जे म्हशी आहेत याच्यामध्ये काय फरक असतो बरं? काय
1: याच्यामध्ये फरक साहेब? एवढं गावरान जे आहे ते 3 ते 4 लिटर दूध देऊ शकते, हिची सोय केली ते 8 ते 9 लिटर दूध देऊ शकते. तर मग त्यात गावरान 4 सांभाळल्यापेक्षा 2 सांभाळलेल्या पुरतात, त्याच्यामुळे आम्ही जाफरान घ्यायला होता.
0: पण असं म्हणतात हो की गावरान दूधचा जो टेस्ट आहे किंवा चव आहे ही खूप चांगली असते, दूध थोडासा घट्ट असतो, आणि जाफराबादी ज्या म्हशी आहेत त्याचा दूध पातळ असतो.
1: नाही ते फरक तर विषय कोणीचा असतेच ना, पण गावरान पुरत नाही आजकाल.
0: अच्छा, पण असंही म्हणतात की गावरान म्हशीत खूप खाद्य कमी लागते, ह्याला खाद्य जास्त लागते.
1: काही नाही साहेब, यायला काही खाद्य लागत नाही, काही ठिकाणी एक जागेवर बांधलेल्या असल्या ते बस एक डाले कुठं ठेवून देतो मी उन्हाळ्यावर, डबल द्यायला काही ठेवत नाही. त्या गावरान तरी खाऊ शकत नाहीत बांधून, ह्या बांधून मी खाऊ शकतो.
0: अच्छा अच्छा. बरं, आता योगायुक्त डॉक्टर साहेब सोबत आहे, त्यांना थोडस आपण हे की कसं, आता तुम्ही सांगत होता की जागच्या जागेत म्हशीला ते जाफराबादी जे आहेत ते बरोबर खातात पण गावरानी खात नाही.
2: गावरानीला कसं बाहेर फिरवावं लागते, आणि ह्या कसं आहे की ठाणबंद असल्यामुळे यांना जागेवरच आपण देत असतो, आणि त्याच्यामुळे दुधाला चांगलं मिळते, दूधही चांगलं मिळते याच्यापासून. आणि तसं गावरानी म्हशीपासून दूध मिळत नाही, म्हणून जनरली शेतकरी काय करतात की अशा म्हशी प्रिफर करतात की ज्या जास्त दूध देतील, वा अशा दृष्टिकोनातून असते शेतकऱ्यांचा कल त्याकडे वळलेला असतो.
0: बरोबर आहे, शेवटी कुठलाही व्यवसाय करताना माणूस हा फायदा पाहतो,
2: हा 2 पैसे मिळावं या दृष्टिकोनातून शेतकरी याकडे वळतच चाललेले आहेत.
0: बरोबर आहे, म्हणजे लागत कमी लागायला पाहिजे आणि उत्पादन म्हणजे खर्च सुद्धा कमी लागायला पाहिजे, त्याच्यापासून मिळणारा जो नफा आहे ते आपल्याला जास्त मिळायला पाहिजे, या दृष्टिकोनातून आपण विचार करत असतो, आणि ते संयुक्तिक आहे, व्यवहारिक आहे ज्याला म्हणतो आपण, आहे की नाही? आता 30-32 वर्षापासून तुमचा हा व्यवसाय आहे, तुम्हाला बराचसा अनुभव याच्यामध्ये आहे, तुम्ही यामधले बरेचसे पावसाळे उन्हाळे पाहिलेले आहेत दुग्ध व्यवसायामधले, आहे की नाही? नफा तोटा हा नक्कीच तुम्हाला झालेला असेल. व्यवसाय म्हटला की फक्त फायदाच नसतो, कधी कधी नुकसान सुद्धा असतो, नाही का? होत असतो. तर असा एखादा प्रसंग सांगा की तुम्हाला या व्यवसायामध्ये नुकसान काही सहन करावं लागलं.
1: मागच्या वर्षी साहेब 50 ते 60 हजाराचं नुकसान सहन करायचं काम पडलं, एक महिस गाबुडली, एका म्हशी कॅन्सल झाला.
0: अच्छा, म्हणजे ह्या नुकसानाच्या पाठीमागे त्या म्हशीचं आरोग्य किंवा आजारी पडल्यामुळे तुम्हाला नुकसान झालं, आहे की नाही? बरं केलं तुम्ही आता हे मुद्दा मीही विचारला तुम्हाला आणि तुम्ही विशद केला. तर याच्यासाठी डॉक्टरांचा सल्ला वगैरे असेल?
1: डॉक्टरचे सल्ला घेतली साहेब, डॉक्टर मग डॉक्टर म्हणत गळा इथे पाजण सुटलं, हे गर्भ फेकू शकते, ही राहू शकत नाही, हिचा काहीच विचार करत नाही. 8 ते 8 महिन्याची मी गाबणी होती, ती झाली, ती गेली. तर एका म्हशीला कॅन्सर झाला, तर तिला मला वाटलं पहिले खांडूक झालं, डॉक्टर साहेब म्हणत बा इथे खांडूक झालेले, हे फुटते, हे फुटते फुटते म्हणून म्हणून तिला ते कॅन्सर उमळला होता इथे, ते पिकलंच नाही म्हैस, ती गेली गाबण होती 35,000 रुपयाची म्हैस.
0: म्हणजे अशी नुकसान सुद्धा सहन करावं लागतं, पण हिंमत सोडावी लागत नाही.
1: ती जर ती मागच्या वर्षी जर मी म्हणत होतो आपल्या म्हशी 2-60 हजार रुपयाच्या गेल्या, यावर्षी आपल्याला 2 लाखाच्या म्हशी घ्यायच्या नाहीत, तर मग आपला व्यवसाय बंद पडला असता.
0: बरं डॉक्टर साहेब, आता तुम्ही एक योगायोग तुम्ही सोबतच आहात, आता यांनी जो प्रॉब्लेम सांगितला तर याच्याबद्दल आपण काय सांगू शकणार की अशा वेळेस काय करायला पाहिजे पशुपालकांनी?
2: अरे अशा वेळेला पशुपालकांनी एक करता येईल की सुरुवातीपासूनच ट्रीटमेंटकडे थोडंसं लक्ष द्यायला पाहिजे, आणि नेमकं काय आहे ते तपासून घ्यायला पाहिजे डॉक्टराकडून. काय झालं की गाठ आहे असं त्यांनी म्हटलं आणि नंतर ती कॅन्सरची निघाली, तर अशा वेळी जर डॉक्टराकडून पूर्ण डिटेल जर तपासलं तर आपण हा धोका म्हणजे थोडा टाळू शकतो, आणि काहीतरी त्याच्यावर हे करता येईल आपल्याला, म्हणजे ऑपरेशन करून काहीतरी काढता येईल.
0: बरोबर, असं म्हणजे एक साधारणतः पशुपालक किंवा शेतकरी बांधव हे जे असतात थोडस जागरूक नसतात, असंच आपल्याला म्हणावं लागेल की थोडस जरी आजार, आपण जसं आपल्याला आजार झाल्यानंतर काळजी घेतो, लगेच आपण दवाखान्यात जातो, त्याच पद्धतीने पशुपालकांनी शेतकरी बांधवांनी जे जोडधंदे करतात त्यांच्याकडे पक्षी आहेत पशु आहेत, त्यांनी सुद्धा आपल्या जनावरांची काळजी घ्यायला पाहिजे, वेळेवर डॉक्टरांकडे जायला पाहिजे, डॉक्टरांचा सल्ला घ्यायला पाहिजे, नाही का? अच्छा, तर अशा प्रकारे तुम्ही तोटा सहन केला पण हिंमत सोडली नाही, हारली नाही, खचले नाही, बिलकुल काय नाही, दुसऱ्या वेळेस तुम्ही बिलकुल तुम्ही उभेच राहिले, आहे की नाही? आपण थोडस तुमच्या नुकसानाबद्दल आपण विचार केला, सुरुवात केव्हा केली तुम्ही, आणि एकचे दोन दोनचे चार म्हशी झाले आहे की नाही, आणि बराचसा फायदा तुम्हाला होत गेला आणि झालेला जो तुमचा नुकसान आहे तो तुम्हाला काहीच वाटला नाही, ते गाऊनच वाटला तुम्हाला, आहे की नाही? तुम्ही सहन केला, तेवढी ताकद तुमच्यामध्ये होती ना, कारण तुमच्याकडे आर्थिक नफा जास्त झालेला होता म्हणजे त्या दुग्ध व्यवसायापासून. आता एक सांगा मला की जेव्हा तुम्ही म्हणता की दूध 1 रुपयापासून तुम्ही विकता, आज काय भाव आहे?
1: आजचा भाव आहे साहेब 22
0: बिलकुल कोरा दूध. तर आजच्या घडीला किती दूध निघते बरं तुम्हाला, सकाळी किती निघते आणि संध्याकाळी?
1: आजच्या घडीला आपलं दूध जाते 30 लिटर 2 टाइम.
0: म्हणजे सकाळी 15 लिटर? अच्छा अच्छा अच्छा, 30 लिटर दूध. आणि दुधाचा पाला वगैरे करता की कोरा दूधच विकता तुम्ही?
1: नाही, पाला वगैरे होऊ शकते ना साहेब, तर कोरा नाही विकू शकत.
0: बरोबर,
1: म्हणजे 30 निघते 40 दूध निघतो मी.
0: अच्छा.
3: आणि आता कार्यक्रमातलं हे गीत ऐकणार आहोत, वाट चुकलेला नवरा या चित्रपटामधलं. कवी संजीव यांच्या गीताला संगीत आहे वसंत पवार यांचं, आणि हे गीत ऐकणार आहोत सुलोचना चव्हाण आणि बाळकराम यांच्या आवाजात.

या कार्यक्रमातलं हे गीत आहे मधुसूदन कालेलकर यांचं अपराध या चित्रपटामधलं. ऐकूया महेंद्र कपूर आणि सुमन कल्याणपूर यांच्या आवाजात. या गीताला संगीत दिलं आहे एन दत्ता यांनी.

आणि आता कार्यक्रमातलं हे गीत आहे पैजेसा विडा या चित्रपटामधलं शांताराम नांदगावकर यांचं गीत ऐकूया आशा भोसले यांच्या आवाजात. या गीताला संगीत दिलं आहे अशोक फटके यांनी.

0: एक्सिया लाइफ सायन्सेस आणि विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक आयोजित सफरनामा हिंदी चित्रपट सृष्टीच्या पहिल्या दादासाहेब फाळके पुरस्कार विजेत्या गीतकाराची कहाणी त्यांच्याच शब्दातून त्यांच्याच गाण्यातून गीतकार मजरूह सुलतानपुरी यांच्या जीवन प्रवासावर आधारित दृकश्राव्य प्रवास शनिवार दिनांक 4 जुलै 2026 रोजी सायंकाळी 6 वाजता सादरकर्त्या मुग्धा पुष्करलेले ठिकाण शंकराचार्य न्यास सभागृह गंगापूर रोड नाशिक आयोजक विश्वास लीलावती जयदेव ठाकूर कुटुंब प्रमुख विश्वास ग्रुप डॉक्टर मनोज कमल एकनाथ शिंपी अध्यक्ष विश्वास ज्ञान प्रबोधिनी अँड रिसर्च इन्स्टिट्यूट नाशिक रुचिता पार्थ महाजन ठाकूर समन्वयक रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ संयोजन विनायक आशा पुरुषोत्तम रानडे ग्रंथ तुमच्या दारी सर्वांना आग्रहाचं आमंत्रण प्रवेश विनामूल्य
1: त्यात ऐकूया लाखाची गोष्ट या चित्रपटामधलं आशा भोसले यांनी गायलेलं ग दि माडगुळकर यांचं गीत संगीत दिलं आहे सुधीर फडके यांनी

0: कायदा, कोर्ट आणि न्याय प्रक्रिया, सामान्य माणसाच्या आयुष्याशी जोडलेलं वास्तव, हेच वास्तव जाणून घेऊया अनुभवी वकील, कायदेतज्ञ आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांसोबत, आणि साधूया सोप्या आणि समजणाऱ्या भाषेत न्याय संवाद, कायद्याच्या जगातलं वास्तव, न्याय संवाद
1: जरूर ऐका तर सोमवारी संध्याकाळी 4:30 आणि पुनःप्रसारण दर शुक्रवारी रात्री 8:30
0: फक्त रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ चॅनल वर.

नमस्कार, मी प्रमोद पुराणिक, गुंतवणूक सल्लागार. रेडिओ विश्वासच्या सहकार्याने आपण गुंतवणूकदारांमध्ये आर्थिक साक्षरता निर्माण व्हावी यासाठी गेली अनेक वर्ष प्रयत्न करीत आहोत, आणि त्या प्रयत्नाचाच एक भाग म्हणून मंगळवारी दुपारी 12:30 आणि रात्री 8:30 हे प्रक्षेपण करत असतो, की जेणेकरून गुंतवणूकदारांमध्ये आर्थिक साक्षरता निर्माण होईल आणि गुंतवणुकीचे योग्य निर्णय घेण्यास ते प्रवृत्त होतील. मुंबई शेअर बाजाराचा संवेदनशील निर्देशांक काल 76,728 बंद झाला. त्याने एक दिवसाची घट 372 अंश दाखवली, एक वर्षाची घट 8.7%, पण तरीसुद्धा 5 वर्षाची वाढ ही 46% होती. राष्ट्रीय शेअर बाजाराचा 50 शेअरचा राष्ट्रीय निर्देशांक काल 23,946 बंद झाला. त्याने एक दिवसाची घट 110 अंश दाखवली आणि एक वर्षाची घट 6.6%, पण तरीसुद्धा 5 वर्षाची वाढ ही 52% होती. BSE 500 हा 500 कंपन्यांचा निर्देशांक जर विचारात घेतला तर तो 35,961 होता, एक दिवसाची घट 172 अंश आणि एक वर्षाची घट 3%, पण तरीसुद्धा या निर्देशांकाने 67% 5 वर्षाची वाढ दिली, किंवा एक वर्षाची वाढ जर विचारात घेतली सरासरी तर ती वाढ 11%पेक्षा जास्त दिसून येते. या निर्देशांकाच्या आकडेवारी व्यतिरिक्त महत्त्वाची जी आणखी आकडेवारी आहे ती आकडेवारीसुद्धा प्रत्येक गुंतवणूकदाराने रोजच्या रोज माहिती करून घेतली पाहिजे. ती आकडेवारी म्हणजे कच्च्या खनिज तेलाचा दर $76.91 होता, सोनं 144,333 10 ग्रॅमसाठी, तर चांदी 1 किलोसाठी 247,482 होती. $1 खरेदी करण्यासाठी काल 94.73 रुपये लागले. तर 10 वर्षाच्या सरकारी कर्जरोख्यांचा उत्पन्न दर 6.84% होता. ही सर्व आकडेवारी महत्त्वाची आहे, ती आकडेवारी रोजच्या रोज वाचली पाहिजे, आणि त्या आकडेवारीवरून देशाच्या आर्थिक परिस्थितीचा अंदाज, म्हणजे जसं डॉक्टरपूर्वी फक्त नाडीचे ठोके विचारात घेऊन तब्येतीची परीक्षा करायचे, त्याला नाडी परीक्षा म्हणतात, तशी ही आकडेवारी म्हणजे नाडी परीक्षा आहे, आणि म्हणून ही रोजच्या रोज ही आकडेवारी वाचली पाहिजे. अनेक श्रोत्यांनी काही प्रश्न विचारलेत, त्यापैकी काही प्रश्नांचा या ठिकाणी उहापोह केला पाहिजे, ते सांगितलं पाहिजे. एका गुंतवणूकदाराने असा प्रश्न विचारला की मला SIP बंद करायची आहे, मी बंद करायची का? ह्या प्रश्नाला असं उत्तर देता येणं शक्य नाही, कारण SIP म्युच्युअल फंडाची नियमित गुंतवणूक योजना बंद करण्यापाठीमागचं काय विचारसरणी आहे, आर्थिक परिस्थिती अडचणीची आहे, तात्पुरत्या काही अडचणी आहेत, असे अनेक प्रश्न गुंतवणूकदारांचे समजून घ्यावे लागतात. कोणत्या योजनेमध्ये नियमित गुंतवणूक पद्धतीचा वापर केला जात आहे हे सुद्धा बघावं लागतं. परंतु सर्वसाधारणपणे काही ठळक मुद्दे या ठिकाणी सांगता येतील, आणि ते मुद्दे म्हणजे SIP नियमित गुंतवणूक करताना ती गुंतवणूक आपल्याला पेलवेल एवढंच ओझं दर महिन्याला उचलावं, म्हणजे आपली जर दरमहा गुंतवणूक करण्याची ताकद 10,000 रुपये असेल तर सुरुवातीला SIP ची सवय होण्यासाठी म्हणून फक्त 5,000 रुपयाने गुंतवणूक सुरू करावी. बऱ्याच वेळा असं होतं की गुंतवणूकदार त्याला जेवढा आर्थिक ओझं दर महिन्याला उचलता येईल त्यापेक्षा जास्त भावनेच्या भरात ओझं उचलण्याचा प्रयत्न होतो. म्युच्युअल फंडाचा डिस्ट्रीब्युटरसुद्धा त्याला चुकीचा सल्ला देतो, आणि मग कपॅसिटी असते दरमहा 10,000 रुपये हप्ता भरण्याची, आणि हप्ता सुरू केला जातो 15,000 रुपये, आणि मग तो हप्ता जर बंद पडला की वेळच्या वेळी हप्ता जर गेला नाही बँकेच्या खात्यातून तर म्युच्युअल फंडाकडून काही शिक्षा नसते, पण बँक मात्र आपल्या
गुंतवणूकदाराच्या खात्यामधून 300-400 रुपये हे कट करते किंवा वसूल करते किंवा शिक्षा देते. मग ही शिक्षा जर फक्त 1,000-2,000 रुपयाची जर एस आय पी असली आणि त्या एस आय पीला जर अशी मोठी रक्कम बँकेने काढून घेतली तर ते निश्चितच चुकीचं आहे. परंतु तरीसुद्धा बँकांकडून याच्या समर्थनार्थ काही कारणं सांगितली जातात. म्हणून पुन्हा पुन्हा या ठिकाणी हे सांगायचं आहे की जर सुरुवातीला 10,000 रुपये हप्ता सुरू करण्याच्याऐवजी 5,000 रुपये हप्ता सुरू करावा आणि एकदा तो हप्ता भरणं अंगवळणी पडलं रुळलं की मग नंतर हळूहळू हप्ता वाढवावा. दुसरी गोष्ट नेहमी असं या ठिकाणी सांगावं लागतं की किमान 7 वर्ष जर एस आय पी चालू ठेवली तर तिचे फायदे दिसायला सुरू होतात. आणि जर एखाद्या योजनेमध्ये 7 वर्ष एस आय पी चालू ठेवली त्यानंतर 15 वर्षसुद्धा त्या योजनेकडे बघावं लागत नाही. आता पुढचा प्रश्न, एस आय पी बंद करायची का? शक्यतो एस आय पी बंद करू नये, परंतु बऱ्याच वेळा काही आर्थिक अडचणी निर्माण होतात त्यावेळेस एस आय पीचा पॉज घेणं म्हणजे तात्पुरत्या कालावधीसाठी एस आय पी थांबवणं असं सुद्धा करता येतं. ते करणं जास्त चांगलं ठरतं एस आय पी पूर्ण बंद करण्यापेक्षा. म्हणजे मग तेवढा 2-4 महिन्याचा कालावधी निघाला तर पुन्हा एस आय पी सुरू करता येते. शक्यतो म्युच्युअल फंडांच्या तारणावर कर्ज घेऊ नये असा या ठिकाणी स्पष्टपणे सल्ला द्यावासा वाटतो. वेळप्रसंगी जर समजा एस आय पी बरीच जुनी असेल, 5-10 वर्ष झालेले असतील, चांगल्या प्रकारे रक्कम जमा झालेले असेल आणि तात्पुरता जर काही प्रॉब्लेम असेल, आर्थिक संकट असेल, तर अशा वेळेस एस आय पी बंद करण्याच्या ऐवजी एवढी रक्कम आपल्या एस आय पीमधून काढून घ्यावी की त्या रकमेवरती दीर्घकालीन भांडवली लाभ कर भरावा लागणार नाही. आणि पैसा काढून घेतल्यानंतर ज्या बँकेच्या खात्यातून एस आय पी जमा होते त्याच खात्यामध्ये पैसे जमा करावे. आणि समजा 5,000 रुपयाचा हप्ता असला आणि पुढची 10 महिने हप्ता भरणं शक्य नसलं तर 50,000 रुपये खात्यामध्ये अशा प्रकारे त्या एस आय पीमधूनच विड्रॉ करून जर भरून ठेवले तर पुढचे 10 महिने एस आय पी ही व्यवस्थित पार पडू शकते. आणि म्हणून कधी गरज पडली तर अशा वेळेस पैसे काढणं आणि आपली गरज पूर्ण झाल्यानंतर ज्या ठिकाणी एस आय पी चालू आहे अशा ठिकाणी एक रकमेसुद्धा पैसे भरता येतात. अशा वेळेस जर पैशाची व्यवस्था झाली तर पुन्हा त्याच योजनेमध्ये एक रकमी गुंतवणूक करणं हे चांगलं ठरतं. तर पैसे जर काढून घेतले तर जो भांडवली लाभ तो जर दीर्घकालीन भांडवली लाभ असेल तर 1,25,00,000 रुपयापर्यंतचा दीर्घकालीन भांडवली लाभ हा पूर्णपणे करमुक्त मिळतो. आणि म्हणून दरवर्षी आर्थिक वर्ष संपण्याच्या अगोदर किमान 1,25,00,000 रुपये जे करमुक्त उत्पन्न दीर्घकालीन भांडवली नफा याद्वारे आपल्याला मिळवता येतं. हे मिळवण्याचा प्रयत्न प्रत्येक म्युच्युअल फंडाच्या गुंतवणूकदाराने केलाच पाहिजे आणि जर ते केलं तर ते योग्य ठरतं. म्हणून गुंतवणूक सल्लागार चांगला असावा लागतो, त्याकडे आपण आपल्या अडचणी मोकळेपणाने सांगितल्या पाहिजे आणि त्याला पर्याय चांगल्या प्रकारे सुचवता येतात. परंतु यामध्ये काय करायचं त्यापेक्षा काय नाही करायचं हे अगोदर ठरवावं लागतं. आणि काही वेळा आपल्याला पैशाचा ओघ आपल्या खात्यात चालू राहावा यासाठी काही योजनांमधून एस डब्ल्यू पी नियमित पैसे काढून घेणं असं करणं आणि त्याचबरोबर दुसऱ्या एखाद्या जास्त जोखीम असलेल्या योजनेमध्ये आलेल्या पैशातून दरमहा एस आय पीच्या माध्यमातून पैसे भरणं असंसुद्धा करता येतं. उदाहरणार्थ एच एस बी सी
ॲग्रेसिव्ह हायब्रिड फंड यामधून 10,000 रुपये दरमहा घ्यायला सुरुवात केली आणि त्या 10,000 रुपयामधून 5,000 रुपयाची दरमहा गुंतवणूक स्मॉल कॅप आणि मिड कॅप ह्या दोन योजनांमध्ये करायला सुरुवात केली. HSBC ॲग्रेसिव्ह हायब्रिड फंड ही कमी जोखीम असलेली योजना आहे. आतापर्यंत त्या योजनेने गुंतवणूकदारांना बँकेच्या ठेवीवर मिळणाऱ्या व्याजापेक्षा जास्त भांडवल वृद्धी दिली आहे आणि कमी जोखीम असलेली योजना आहे. आणि कमी जोखीम असलेल्या योजनेत अशा प्रकारे नियमित पैसे घेणं आणि जास्त जोखीम असलेल्या योजना मग मिड कॅप स्मॉल कॅप त्यामध्ये गुंतवणूक SIPच्या माध्यमातून करणं हा एक चांगला पर्याय ठरू शकतो. आणि म्हणून गुंतवणूकदारांना असं सांगणं आहे की डायरेक्ट एखाद्या योजनेमध्ये डायरेक्ट गुंतवणूक केल्याचे अनेक फायदे होतात असं सांगितलं जातं, परंतु गुंतवणूकदारांना हँड होल्डिंग लागतं कारण गुंतवणूक सल्लागार गुंतवणूकदारांच्या प्रश्नांना योग्य उत्तरं देऊन चांगल्या प्रकारे गुंतवणूक मार्गदर्शन करू शकतो. म्हणून बाजाराचे फायदे म्युच्युअल फंडाच्या माध्यमातून मिळवावे आणि शेअर बाजारसुद्धा आणि म्युच्युअल फंडसुद्धा दीर्घकालीन गुंतवणूकदार म्हणून राहावं आणि कुठल्याही एका ठिकाणी उगाचच जास्त भरणा करू नये असं या ठिकाणी सांगावं लागतं. पुन्हा एकदा गुंतवणुकीच्या क्षेत्रात काय करायचं याच्यापेक्षा काय नाही करायचं हे अगोदर व्यवस्थित ठरवावं लागतं आणि तसं ठरवणं ही प्रत्येकाची वैयक्तिक जबाबदारी.

0: फक्त 8.5% व्याज दरापासून उपलब्ध, त्यामुळे आता नव्या गाडीचं स्वप्न तात्काळ पूर्ण.
1: तुमच्या स्वप्नांना द्या नवी राईड. आज जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या.
2: कार्यक्रमातलं हे गीत ऐकणार आहोत वैजयंता या चित्रपटामधलं. मधुबाला चावला आणि डॉक्टर वसंतराव देशपांडे यांच्या आवाजातलं हे गीत आहे. ग. दि. माडगुळकर यांचं संगीत दिलं आहे वसंत पवार यांनी.
3: सप्रेम नमस्कार विनंती विशेष, सप्रेम नमस्कार विनंती विशेष, तुझ्या वाचून मला कटवेन सत्वगु परदेश. सप्रेम नमस्कार विनंती विशेष.

ऐकूयात ग दि माडगुळकर यांचं गीत चिमण्यांची शाळा या चित्रपटामधलं, संगीतकार सुधीर फडके यांच्या स्वरात.

मुलाने जिती चिरागी माय पाणतीये ते काळी जाणून तिचा भरावा पता बसा।

0: लेडीज कट्टा, स्त्रियांचं भावविश्व उलगडून दाखवणारा आपला विशेष कार्यक्रम, ज्याचं नाव आहे लेडीज कट्टा. सादर करते प्रियंका घरटे. तेव्हा ऐकायला विसरू नका दर बुधवारी दुपारी 1 वाजता लेडीज कट्टा.
1: आणि आता कार्यक्रमात हे गीत ऐकूयात जगदीश खेबुडकर यांचं, वसंतराव देशपांडे यांच्या आवाजात. गीताला संगीत दिलं आहे राम कदम यांनी.

0: तुमचं सुद्धा लग्न ठरलंय का? किंवा तुम्ही रिलेशनशिप मध्ये आहात आणि लग्नाच्या बंधनात अडकायचं म्हणताय? तर मग लग्नाच्या आधी तुमचं प्री मॅरिटल काउन्सिलिंग होणं फार गरजेचं आहे.
1: राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं आम्ही घेऊन आलो आहोत विवाहपूर्व समुपदेशन तेरे मेरे सपने.
0: त्यासाठी आजच संपर्क करा रेडिओ विश्वासच्या कार्यालयात सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेत. अधिक माहितीसाठी संपर्क 02352 47 2626 किंवा 8800 16512 ह्या क्रमांकावर.
2: मराठी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमात हे गीत ऐकणार आहोत पी साळराम यांचं राम राम पाहुणं या चित्रपटामधलं गीत. या गीताला संगीत दिलं आहे गायिका लता मंगेशकर यांनी.

0: खुश वास
1: टाइम चेक
0: टाइम चेक
2: दुपारचा एक वाजलाय आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज.
3: दिस आर इज ब्रॉट यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक,
4: संचयात समृद्धी.
5: विश्वास बँकेची ATM सुविधा उपलब्ध. विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक, संचयात समृद्धी.
6: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.
7: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज. आता आपल्या घरातील जुन्या नादुरुस्त इलेक्ट्रॉनिक वस्तू तसंच पर्यावरणासाठी हानिकारक इतरही वस्तू, जसं रोजच्या वापरातल्या प्लास्टिकच्या पाण्याच्या बाटल्या, रिकामे खोके यांची सुयोग्य पद्धतीनं आपण विल्हेवाट लावू शकता. त्यासाठीच रेडिओ विश्वास आणि साई राकेश इंडिया प्रायव्हेट लिमिटेड नाशिक यांच्या संयुक्त विद्यमानं सुरू असलेल्या ई वेस्ट मॅनेजमेंट मध्ये नक्की सहभागी व्हा. या अंतर्गत आपल्या घरातल्या नादुरुस्त मोठ्या जड वस्तू ज्या तुम्हाला ई वेस्ट मध्ये देण्याची इच्छा आहे ती तुमच्या घरी येऊन आमचे प्रतिनिधी कलेक्ट करून घेऊन जाणार. तर मग आजच आपल्या घरातल्या जुन्या वस्तूंना बाहेर काढा आणि आपल्या जवळच्या विश्वास कोऑपरेटिव्ह बँकेच्या शाखेमध्ये जमा करा, ज्या अंतर्गत सावरकर नगर शाखा, रविवार कारंजा, मुंबई नाका, HPT कॉलेज रोड, म्हसरूळ, पाथर्डी फाटा, हनुमंत नगर, नाशिक रोड, नाशिक पुणे रोड, चांदशी, खुटवड नगर, इंदिरा नगर, पंचवटी, सातपूर, तिडके कॉलनी, शिवाजीनगर आणि उपनगर या शाखांचा समावेश आहे. अधिक माहितीसाठी जरूर संपर्क साधा 8300016512, 247626 आणि 75586611 या क्रमांकांवर.
8: दिल ने पुकारा इस प्रोग्राम में सभी प्यारे श्रोताओं को प्रांजलि का प्यार भरा प्रणाम. दोस्तों, यादें बड़ी सुहानी होती है लेकिन कुछ यादें भूल ही जाए तो अच्छा होता है, ऐसे भी आलम होते हैं, इसलिए कभी कभी भूलना भी अच्छा होता है. तो चलिए आज सुनते हैं कुछ भूले बिसरे गीत, पर जिन्हें भुलाना आसान नहीं क्योंकि ये सुहाने गीत इस तरह से हमारी यादों का हिस्सा बने हैं, ऐसे जैसे कि जिंदगी का अटूट हिस्सा हो.

आजच्या अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात कम्प्युटरचं उत्तम ज्ञान मिळवायचंय, तर मग MSCIT शिका आणि AI आणि इंटेलिजंट टेक्नॉलॉजी सह प्रॅक्टिकल आणि डिजिटल स्किल शिकण्याची सुवर्ण संधी मिळवा. त्यासाठी जरूर संपर्क साधा एज्युकेअर कम्प्युटर्स, प्रभू अपार्टमेंट, दुर्गा कॅफे जवळ, KBT सर्कल, गंगापूर रोड, नाशिक. संपर्क 98 50 84 0520 आणि 98 349 52 278.

0: रसिको हो नमस्कार, आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं सगळं तुमचा आवाज. मंडळी, नाशिक मधील सद्गुरु कृपा ग्रुप यांनी काही भजनांचं सादरीकरण केलेलं आहे, तर याच गीतांचा आता आपण आस्वाद घेणार आहोत. तेव्हा ऐकूया त्यांचं हे सादरीकरण.
1: नमस्कार सर्व रसिक श्रोत्यांना, मनपूर्वक नमस्कार. आज रेडिओ विश्वास येथे संधी मिळाली आणि आमचा सद्गुरु कृपा ग्रुप भक्तिपर गीतांचा कार्यक्रम सादर करीत आहोत. आम्ही सद्गुरु कृपा ग्रुपच्या वतीने सादर करीत असलेल्या व्हर्सेटाईल भक्ती गीतांचा सांगीतिक कार्यक्रम मागील 3-4 वर्षापासून रसिक श्रोत्यांच्या सेवेत सातत्याने सादर करत आहोत. हा कार्यक्रम विविध धार्मिक उत्सव, जयंती आणि पुण्यस्मरण दिनांच्या निमित्ताने सादर केला जातो. सद्गुरू कृपा ग्रुपच्या संचालिका सौ उज्ज्वलाताई अजय कहाणे, निर्मिती संकल्पना सौ जयश्री योगेश शुक्ल, संगीत मार्गदर्शक श्री नकुल दायमा, सह गायक आणि वादक ओम भोकरे, तसंच सौ सुमित्राताई कुलकर्णी, कोमलताई कहाणे, नेहा देशपांडे, स्मिता सोंजे, सुवर्णा देवकर, सरला कांबळे, संपूर्ण विश्वाची जगज्जननी असलेल्या आदिशक्तीला समर्पित हे भक्तिगीत आहे. अर्थात प्रत्येक घरातली स्त्री ही आदिशक्तीचं स्वरूप आहे, नाही का? दुर्गा माता, अंबा माता आणि भवानी मातेच्या विविध रूपांचं गुणगान या गीतातून केलं आहे. भक्तांच्या संकटाचे निवारण करणाऱ्या जगदंबेला वंदन करत हे सादरीकरण ऐकूया. जगद जननी भव तारिणी मोहिनी पुनव दुर्गा.

इतर मंडळी राष्ट्रभक्तीची ज्योत प्रज्वलित करणारे हे प्रेरणादायी गीत आहे. भारत मातेप्रती असलेले प्रेम, त्याग आणि समर्पण याचा गौरव या गीतातून व्यक्त होतो. स्वातंत्र्यवीराच्या बलिदानाला वंदन करत आपण अभिमानाने हे गीत ऐकूया. वेदमंत्रा हून आमा वंदे वंदे मातरम.

श्री रामाचे परम भक्त आणि शक्ती भक्ती व सेवाभावाचे प्रतीक असलेल्या हनुमंताचे हे स्तुतीगीत आहे. संकटमोचन मारुती रायाच्या पराक्रमाचे आणि रामभक्तीचे सुंदर वर्णन या गीतातून केले जाते. बजरंग बलीच्या चरणी वंदन करून हे प्रेरणादायी सादरीकरण करत आहोत. प्रभू रामचंद्र के दूता हनुमंता आंजनेया.

हा कार्यक्रम इतका सुंदर रूपात आपल्यासमोर होत आहे तो अनेकांच्या सहकार्यामुळे. ध्वनी व्यवस्था, मंच व्यवस्था, सर्व संयोजक अर्थातच रेडिओ विश्वास यांचे आभार मानतो. आम्ही कार्यक्रमाच्या शेवटाकडे जात आहोत.

आज केलेली गायनसेवा सद्गुरुचरणी अर्पण करतो. पुढील गीताने कार्यक्रमाची सांगता होईल. प्रभू श्री रामाच्या आदर्श जीवनाची ओळख करून देणारे हे सुंदर गीत आहे. रामायणातील संस्कार, कर्तव्य, त्याग आणि धर्मनिष्ठा यांचा संदेश यातून मिळतो. बाल मनावर उत्तम संस्कार करणारे हे रामभक्तीचे भारलेले गीत आपण ऐकूया. रघुरायाच्या नगरी जाऊन गा बाळांनो श्री रामायण.

आता वेळ झाली आहे कार्यक्रमात इथेच थांबण्याची. तेव्हा ऐकायला विसरू नका रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ आणि तुमच्या सोबत मी आहे स्वाती. आणि आता हिंदी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमातलं हे गीत ऐकूयात, अन्नदाता या चित्रपटामधलं गीत. योगेश यांच्या गीताला संगीत आहे सलील चौधरी यांचं आणि हे गीत ऐकूयात लता मंगेशकर यांच्या आवाजात.

0: नामको बँक शैक्षणिक कर्ज, नामको विद्या साधना,
1: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पासून. 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
0: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत.
1: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
0: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या. अटी व शर्ती

0: रेडिओ विश्वास
1: टाइम चेक।
2: दुपारचे 2 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 FM, तुमचं जगणं तुमचा आवाज।
3: दिस आर इज ब्रॉट यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक,
4: संचयात समृद्धी।
5: आता विश्वास बँकेच्या मोबाईल ऍप मार्फत इंटर ब्रांच ट्रान्झॅक्शन आणि नेट सुविधा अर्थातच NEFT उपलब्ध। ग्राहकांनी ऍप रजिस्ट्रेशनचा फॉर्म नजीकच्या शाखेत भरून सदर सुविधेचा जरूर लाभ घ्यावा।
6: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।
5: विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही। त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा। रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज।

नमस्कार पालको माझ्या बालमित्रांनो, मी अरुण सूर्यवंशी आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. अजिंक्य मी या नव्या वाचनमालेत मी आपणा सर्वांचे मनपूर्वक स्वागत करतो. माझ्या पालक आणि बालमित्रांनो, सध्या आपण ऐकत आहोत अजिंक्य मी या प्राध्यापक प्रवीण दवणे लिखित पुस्तकातील काही प्रेरणादायी कथा. आजचा भाग 21, कथेचं नाव आहे देवाचे आकाश. या कथेचा पुढील भाग आता आपण ऐकूया. आज फडणवीसबाई गंभीर होत्या, आम्हीही त्यामुळे चिडीचूप झालो. बाईंनी बोलायला सुरुवात केली, मुलांनो आज मी अगदी वेगळ्या कारणासाठी वर्गात आले आहे. बाई जराशा थांबल्या, त्यांनी खूप मोठा श्वास घेतला. वर्गातील एका बेंचकडे बघून त्या अधिक उदास झाल्या. न कळत आमचे लक्षही त्या बेंचकडे गेले. त्या बेंचवर बसणारा अनवर आज आलेला नव्हता, पण त्याचा काय संबंध असणार असा प्रश्न आमच्या मनामध्ये निर्माण झाला. बाईंनी बहुधा शब्द गोळा केले, कारण त्यांचे डोळे आधीच पाण्याने भरले होते. बाई म्हणाल्या, आज अनवर आलेला नाही कारण त्याचे वडील युद्धात घुसखोरांशी झालेल्या चकमकीत मारले गेले. लढता लढता ते धारातीर्थी पडले, अमर झाले. तुझं साठी मरण ते जनन, तुझं वीन जनन ते मरण, ही स्वातंत्र्यवीरांची ओळख तुम्हाला मी वर्गात नुसती शिकवली, पण अनवरचे वडील ही ओळ जगले. आपण त्यांच्या हौतात्म्याला वंदन करूया. 2-4 दिवस असेच गेले, पण आजचा आनंद काही वेगळाच होता. आमच्या सर्व सीमा पुन्हा आपल्या शूर सैनिकांनी सुरक्षित केल्या होत्या. कारगिलचे युद्ध आपण जिंकले होते. भारतीय जवानांनी तिरंगा रोवला होता. सर्वत्र आनंदोत्सव साजरा होत होता. त्या आनंदातही मला अनवरचे बाबा समोर दिसत होते. एकदाच मी त्यांना पाहिलं होतं. अनवरला घेऊन ते एकदा शाळेमध्ये आले होते. रुबाबदार, उंच, दणकट, टोकदार मिशा असलेले अनवरचे बाबा माझ्या डोळ्यासमोर सारखे येत होते. आपण जिंकलो म्हणजे आपण नेमकं काय मिळवलं, मी आईला विचारलं. आपला व्यापलेला भारत त्यांच्याकडून आपण परत मिळवला, म्हणजे नवीन प्रदेश नाही ना, आपलाच होता ना तो. मग तो जिंकला म्हणजे काय केलं? आईनं ऐकलं नाही की काय, ती दुसऱ्या कामात घडून गेली. मिळवलं काहीच नाही, फक्त शत्रूला आपल्याच भूमीवरून हकलण्यासाठी युद्ध करावं लागलं आपल्याला. कोणाला विचारू हा प्रश्न? आपला प्रदेश परत मिळाला, पण अनवरचे बाबा परत मिळतील का? माणसं अशी का वागतात? प्रतिज्ञेत लिहिलंय ना, सारे भारतीय माझे बांधव आहेत. मग आपले काही भाऊ भावाशी का लढतात? बाईंना पुढे विचारूया का हा प्रश्न? असा विचार माझ्या मनामध्ये आला. कसली विचार करते स्वारी? माझ्या बाबांनी माझी तंद्री मोडली. परवाच्या तुझ्या वाढदिवसाला काय आणायचं जरा सांगशील का मला? असं त्यांनी विचारलं. एरवी या प्रश्न विचारायच्या आतच मी त्यांना सांगून टाकतो की मला या वाढदिवसाला काय हवंय. कधी सायकल, कधी कॅरम. यावर्षी कॉम्प्युटरचं डोक्यात होतं, पण मी अचानक बोलून गेलो. बाबा, यावेळी तुम्ही जे आणाल ना ते मी अनवरला देणार आहे. त्याचे वडील घुसखोरांशी लढताना अमर झाले. माझ्याकडून त्याला खेळाची मी भेट देणार आहे. अगदी भाषणासारखंच मी बोललो की काय, बाबांनी आनंदाने टाळ्या वाजवल्या आणि प्रेमाने मला जवळ घेतलं. देवाचे आकाश या कथेचा उर्वरित भाग पुढील मंगळवारी दुपारी 2 वाजता आणि पुनःप्रक्षेपण रात्री 11 वाजता.
तोपर्यंत ऐकत रहा रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.

बीवी नंबर वन या चित्रपटामधलं गीत आता ऐकूयात. शब्द समीर यांचे, संगीतकार अंदू मलिक, गायक स्वर आहे अलका याज्ञिक आणि सुखविंदर सिंग यांचा.

0: बँक शैक्षणिक कर्ज नामको विद्या साधना
1: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
0: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत.
1: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
0: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या. अटी व शर्ती लागू.
2: आनंदावर आनंद या चित्रपटामधलं अंजान यांचं गीत आता आपण ऐकणार आहोत किशोर कुमार यांच्या आवाजात. संगीतकार राहुल देव बर्मन.

0: सिने संगीत समृद्ध करणारे गीतकार, संगीतकार, अभिनेते आणि अभिनेत्री या नक्षत्रमाळेतून सुमधुर गीतांचे गुंफण घेऊन येणारा कार्यक्रम गीत प्रतिमा ऐका दर रविवारी रात्री 8 वाजता, तर पुनःप्रसारण दर सोमवारी रात्री 8 वाजता. सादर करते रामचंद्र कुलकर्णी, फक्त रेडिओ विश्वासवर.
1: हिंदी चित्रपट संगीताच्या या कार्यक्रमात आता आपण ऐकणार आहोत किशोर कुमार आणि अमित कुमार यांनी गायलेलं गीत. ऐकूया आवारा बाप या चित्रपटामधलं एम जी हसवत यांचं गीत, आणि या गीताला संगीत दिलं आहे आर डी बर्मन यांनी.

0: आपली नवीन गाडी घेऊया ना.
1: बजेटचं काय?
0: आता बजेटची चिंता नाही. नामको बँकची त्वरित वाहन कर्ज सुविधा फक्त 8.5% व्याज दरापासून उपलब्ध, त्यामुळे आता नव्या गाडीचं स्वप्न तात्काळ पूर्ण.
2: तुमच्या स्वप्नांना द्या नवी राईड. आज जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या.
3: कार्यक्रमात यानंतरचं गीत ऐकूयात बाजी या चित्रपटामधलं, शब्बीर कुमार आणि लता मंगेशकर यांच्या आवाजात. शब्दरचना आनंद बक्षी यांची आणि या गीताला संगीत दिलं आहे लक्ष्मीकांत प्यारेलाल यांनी.

0: तुमचं सुद्धा लग्न ठरलंय का?
1: किंवा तुम्ही रिलेशनशिप मध्ये आहात आणि लग्नाच्या बंधनात अडकायचं म्हणताय?
0: तर मग लग्नाच्या आधी तुमचं प्री मॅरिटल काउन्सिलिंग होणं फार गरजेचं आहे.
1: राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं आम्ही घेऊन आलो आहोत विवाह पूर्व समुपदेशन तेरे मेरे सपने.
0: त्यासाठी आजच संपर्क करा रेडिओ विश्वासच्या कार्यालयात सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेत. अधिक माहितीसाठी संपर्क 0253 2 47 26 26 किंवा 83 800 16 512 ह्या क्रमांकावर.

0: कायदा, कोर्ट आणि न्याय प्रक्रिया, सामान्य माणसाच्या आयुष्याशी जोडलेलं वास्तव, हेच वास्तव जाणून घेऊया अनुभवी वकील, कायदेतज्ञ आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांसोबत, आणि साधूया सोप्या आणि समजणाऱ्या भाषेत न्याय संवाद, कायद्याच्या जगातलं वास्तव, न्याय संवाद
1: जरूर ऐका तर सोमवारी संध्याकाळी 4:30 आणि पुनःप्रसारण दर शुक्रवारी रात्री 8:30
0: फक्त रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ चॅनल वर.
2: आता आपण ऐकणार आहोत बसेरा या चित्रपटामधलं गुलजार यांचं गीत. हे गीत गायलं आहे लता मंगेशकर यांनी आणि संगीतकार राहुल देव वर्मन.

0: हिंदी मराठी सिनेसृष्टीतले खुमासदार किस्से, आठवणी आणि कलाकृतीच्या निर्मिती मागच्या न ऐकलेल्या रंजक कहाण्या या सगळ्याच गोष्टींना जाणून घेऊया. याद किया दिल ने कहा हो तुम या कार्यक्रमातन सादर करते आहेत धनंजय कुलकर्णी. जरूर ऐका दर शुक्रवारी दुपारी 1:30 आणि पुनःप्रसारण दर सोमवारी रात्री 9:30 फक्त रेडिओ विश्वासवर.
1: अरे तुझ्या व्यवसायाला एवढी प्रसिद्धी कशी काय मिळाली?
2: अरे हे सर्व रेडिओ विश्वाच्या ऍडमुळे शक्य झालं.
1: हो पण फार खर्च आला असेल ना?
2: नाही रे, फक्त 100 रुपयात 5 लाखांहून अधिक लोकांपर्यंत पोहोचण्याची संधी मिळाली मला.
1: काय सांगतो?
2: हो, आता तुम्हाला पण तुमचा व्यवसाय 5 लाखांहून अधिक लोकांपर्यंत पोहोचवण्याची संधी, तेही फक्त 100 रुपयात. तर मग आजच कॉल करा 8300016512 किंवा 2 47 26 26 या आमच्या क्रमांक.
3: किशोर कुमार आणि अमित कुमार यांच्या आवाजात महान या चित्रपटामधलं गीत आता ऐकूयात. ज्यांनी ह्यांची गीतरचना संगीतकार राहुल देव बर्मन.

तंत्रज्ञानाच्या युगात कम्प्युटरचं उत्तम ज्ञान मिळवायचंय, तर मग MSCIT शिका आणि AI आणि इंटेलिजंट टेक्नॉलॉजी सह प्रॅक्टिकल आणि डिजिटल स्किल शिकण्याची सुवर्ण संधी मिळवा. त्यासाठी जरूर संपर्क साधा एज्युकेअर कम्प्युटर्स, प्रभू अपार्टमेंट, दुर्गा कॅफे जवळ, KBT सर्कल, गंगापूर रोड, नाशिक. संपर्क 98 50 84 0520 आणि 98 349 52 278.

0: रेडिओ विश्वास टाइम चेक टाइम चेक।
1: दुपारचे 3 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 FM, तुमचं जगणं तुमचा आवाज।
2: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक, संचयात समृद्धी।
3: विश्वास बँकेची ATM सुविधा उपलब्ध। विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक, संचयात समृद्धी।
4: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।
5: रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही। त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा। रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज।

नमस्कार मंडळी, कसे आहात सगळे? मी आरजे मना स्वागत करते आपल्या आवडत्या कार्यक्रमात ज्याचं नाव आहे माझ्या मातीचे गायन. आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. मंडळी, आज आपण ज्या संगीतकाराबद्दल बोलणार आहोत त्यांचं नाव आहे आनंद घन, म्हणजेच आपल्या लाडक्या लता दीदी, लता मंगेशकर यांच्याबद्दल. भारतातील एक सर्वोत्कृष्ट गायिका, आपल्या सर्वांच्या लाडक्या लता दीदी यांनी अगदी मोजक्याच गाण्यांना संगीत दिलंय, ते त्यांनी आनंद घन या नावाने दिलंय. भारताच्या हिंदी चित्रपट सृष्टीच्या ख्यातनाम गायक गायिकांपैकी लता दीदी या एक. लता दीदी यांच्या संगीत देण्याबद्दल बोलायचं तर त्यांच्यातला गायक आपल्याला वगळता येत नाही, त्यामुळे याच्यात त्या संदर्भानेही सगळे उल्लेख येतीलच. हिंदी चित्रपटसृष्टीमध्ये त्यांना लता दीदी म्हणून ओळखलं जातं. लता मंगेशकरांच्या कारकिर्दीची सुरुवात 1942 झाली आणि ती कारकिर्द 7 दशकापेक्षा अधिक काळ टिकून राहिली. पण आज आपण आपल्या कार्यक्रमाची गीतं ऐकणार आहोत ती त्यांनी संगीत दिलेली आहेत. अनेक गीतं त्यांनीच संगीत दिलेली आणि गायलेली देखील आहेत. लता दीदींनी अतिशय सुंदर सुंदर गाणी गायिका म्हणून आपल्याला दिलीच, पण संगीतकार म्हणून त्यांनी आपल्याला दिलेली गाणी देखील अप्रतिम अशी आहेत. लता मंगेशकरांचा जन्म मध्य प्रदेशमधच्या इंदूर शहरात झाला. त्यांचं पाळण्यातलं नाव होतं हेमा. त्यांचे वडील पंडित हृदयनाथ मंगेशकर हे शास्त्रीय गायक तसंच नाट्यकलावंत होते. लता दीदी ह्या आपल्या आई वडिलांच्या सर्वात ज्येष्ठ अपत्य. आशा, उषा, मीना आणि हृदयनाथ ही त्यांची लहान भावंड. आजच्या कार्यक्रमातलं पहिलं गाणं ऐकूया, बाई बाई मनमोराचा कसा पिसारा फुलला. मोहित्यांची मंजुळा या चित्रपटातलं जगदीश खेबुडकर यांचं गीत आणि गायलंय लता मंगेशकर यांनी.

मोजक्या गाण्यांना चाली देऊन स्वतःची एक वेगळी जागा, स्वतःचं एक स्वतंत्र अस्तित्व निर्माण करणाऱ्या अगदी थोड्या संगीतकारांमध्ये आनंद घन हे नाव पहिलं येतं. मराठी चित्रपट संगीतात अनेक मोठमोठ्या संगीतकारांनी वेगळ्या अंगांच्या चाली करून चित्रपट संगीत एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवलंय. त्यात मग सुधीर फडके, राम कदम, वसंत प्रभू, वसंत पवार, हृदयनाथ मंगेशकर, आनंद मोडक, अगदी आजच्या अजय अतुल यांच्यापर्यंत ही नावं आहेत. इतरही बरेच मान्यवर संगीतकार होऊन गेले, पण वरील सर्व संगीतकारांच्या रचनांना स्वतःची एक वेगळी ओळख आहे, ज्यामुळे हे अमुक एक गाणं या संगीतकाराचं आहे असं आपणाला ओळखून येतं. यानंतर मंडळी ऐकूया साधी माणसं या चित्रपटातलं ऐरणीच्या देवा तुला ठिणगी ठिणगी वाहू दे. याचा जो एक ताल आहे तो खूप छान आहे, आपल्याला ऐकताना ते अगदी जाणवतं. जगदीश खेबुडकर यांचं गीत, संगीत आनंद घन आणि स्वर लता मंगेशकर यांचा.

आनंद घन यांच्या गाण्यांची संख्या 35-36 वर नाही, पण प्रत्येक गाण्याचं संगीत हे अगदी चिरतरुण असं, अखंड स्मरणात राहणारं आणि ओठावर रेंगाळणारं असंच आहे. लताजींनी संगीतकार म्हणून केलेलं काम हे बहुतेक करून भालजी पेंढारकर यांच्या चित्रपटांकरता केलेलं आहे. यात तांबडी माती, मोहित्यांची मंजुळा, साधी माणसं, मराठा ती तुका मेळवावा यासारखे भालजींचे मैलाचे दगड म्हणता येतील असे चित्रपट आहेत. या सगळ्या चित्रपटांमधलीच गाणी अप्रतिम आहेत. मग आपण आता ऐकूया तांबडी माती या चित्रपटातलं माझ्या कपालीचं कुकू हे गाणं. आनंद घन यांचं संगीत आणि गीत आहे कवी योगेश यांचं, स्वर अर्थात लता मंगेशकर यांचं.

लताजींनी बहुतेक गाणी त्यांनी त्यांनी संगीत दिलेली बहुतेक गाणी त्यांनी स्वतःच गायली आहेत. अगदी क्वचित प्रसंगी त्यांनी दुसऱ्या गायिकेकडून गाणं गाऊन घेतले. त्यात एक सुंदर लावणी आहे रेशमाच्या रेघांनी. ही लावणी त्यांनी आशा भोसले यांच्याकडून गाऊन घेतली होती. ही अजूनही आपण आवडीनी ऐकतो अशी ही शांता शेळके यांनी लिहिलेली, आनंद घन यांनी संगीत दिलेली आणि आशा भोसले यांचा स्वर असलेली मराठा तितुका मेळवावा या चित्रपटातली लावणी आपण ऐकूया. रेशमाच्या रेघांनी लाल काळ्या धाग्यांनी ऐक.

जसं त्यांनी संगीत दिलेली बरीचशी गाणी त्यांची त्यांनीच गायली, तसंच जिथे पुरुष गायक हवे होते तिथे त्यांनी हृदयनाथजींसारखा गायक वापरला. उदाहरणार्थ नको देवराया अंतरसा पाहू, किंवा शूर आम्ही सरदार आम्हाला काय कुणाची भीती हे गाणं असू दे, किंवा डौल मोराच्या मानसार ह्यासारखं गाणं. ही सगळी गाणी अत्यंत गोड गाणी अशी यांना आनंद घन यांनी संगीत दिलेलं आहे. आता मग ऐकूया हृदयनाथ मंगेशकर यांच्या आवाजातलं कवी योगेश यांनी लिहिलेलं तांबडी माती या चित्रपटातील जीवा शिवाची बैल जोड हे गाणं.

भारतरत्न पुरस्कार प्राप्त करणाऱ्या भारतातील पहिल्या महिला कलाकार लता मंगेशकर या आहेत. लता मंगेशकर हे नाव गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये 1974 ते 1991 या कालावधीत सर्वात जास्त ध्वनिमुद्रणाच्या उच्चांकासाठी नोंदलं गेलंय. लता दिदींना संगीताचे धडे त्यांच्या वडिलांकडून मिळाले. वयाच्या 5व्या वर्षी त्यांनी वडिलांच्या संगीत नाटकामध्ये बाल कलाकार म्हणून कामाची सुरुवात केली. 1942 लता दिदी अवघ्या 13 वर्षाच्या होत्या. तेव्हा त्यांचे वडील हृदयविकाराने गेले. तेव्हा मंगेशकरांचे एक आप्त तसेच नवयुग चित्रपट कंपनीचे मालक मास्टर विनायक यांनी लता दिदींच्या परिवाराची काळजी घेतली. त्यांनी लता दिदींना गायिका आणि अभिनेत्री म्हणून कामाची सुरुवात करून दिली. यानंतर मंडळी ऐकूया कवी योगेश यांनी लिहिलेलं वाट पाहुनी जीव शिणला, आनंद घन यांचं संगीत आणि लता मंगेशकर यांचा स्वर.

1950 दशकात लता दीदी बरोबर अतिशय लोकप्रिय गाणी बनवणाऱ्यांपैकी एक सलील चौधरी होते. लता दीदींना सर्वोत्कृष्ट पार्श्वगायिका म्हणून सर्वप्रथम फिल्मफेअर पारितोषिक सलील चौधरींनी स्वरबद्ध केलेल्या आजारे परदेसी या मधुमती या चित्रपटातील गीतासाठी मिळालं होतं. यानंतर आनंद घन यांनी संगीत दिलेलं आणि दोन मंगेशकर भगिनींनी गायलेलं साधी माणसं या चित्रपटातलं गीत ऐकूया. राजाच्या रंगमाली सोन्याचा बाई पलंग उषा मंगेशकर आणि लता मंगेशकर यांनी गायलेलं कवी योगेश यांचं हे गीत ऐकूया. सोन्याचा

30,000 पेक्षा अधिक गाणी गायली आहेत आणि सर्व भारतीय भाषांमध्ये त्यांनी गायन करण्याचा विक्रमही नोंदवला आहे. त्यांना अनेक राष्ट्रीय पुरस्कार मिळालेले आहेत आणि त्याचबरोबर भारत सरकारने पद्मश्री देऊन त्यांना सन्मानित केलं. अनेक वेळा त्यांना फिल्मफेअर पुरस्कार देखील मिळाला आहे. गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डद्वारे त्यांना सन्मानित करण्यात आलंय. त्याचबरोबर 1989 मध्ये त्यांना दादासाहेब फाळके पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलं. लताजींनी संगीतकार म्हणून केलेलं काम हे बहुतेक करून भालजी पेंढारकर यांच्या चित्रपटासाठीच केलेलं आहे. यानंतर संत कान्हू पात्रा यांचं गीत, आनंद घन यांचं संगीत आणि स्वर पंडित हृदयनाथ मंगेशकर यांचा. ऐकूया नको देवराया अंत असा पाहू.

1963 ला भारत चीन युद्धानंतर एका कार्यक्रमात लताबाईंनी कवी प्रदीप यांनी लिहिलेले आणि सी रामचंद्र यांनी संगीतबद्ध केलेलं ए मेरे वतन के लोगो हे देशभक्तीपर गीत भारताचे पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या उपस्थित गायलं. तेव्हा लता दिदींच्या सुमधुर आवाजात हे गायलेलं गीत युद्धात देशासाठी प्राण देणाऱ्या जवानांना श्रद्धांजली वाहणारं हे गीत ऐकून पंडितजींच्या डोळ्यात देखील अश्रू उभे राहिले होते. लता दिदींच्या जीवनावर त्यांच्या कार्यावर अनेक पुस्तकं लिहिली गेली. त्यामध्ये इसाक मुजावर यांनी लिहिलेलं लता, सांज शकुन प्रकाशन यांनी लिहिलेलं लता संगीत क्षेत्रातील चंद्रमा, त्याचबरोबर लता मंगेशकर यांचं व्यक्तिचित्रण करणारं स्वरयोगिनी नावाचं पुस्तक मधुवंती सप्रे यांनी लिहिलेलं आहे. या पुस्तकाच्या परिशिष्टात लता मंगेशकरांनी गायलेल्या चित्रपटांची यादी आहे. त्याचबरोबर द व्हॉइस ऑफ नेशन मूळ लेखिका आहेत त्याच्या पद्मा सचदेव, त्याचा मराठी अनुवाद अक्षय गाणे जयश्री देसाई यांनी केला आहे. त्याचबरोबर हरीश भिमाणी यांनी इन सर्च ऑफ लता मंगेशकर हे देखील एक छान पुस्तक लिहिलंय. अशी अनेक पुस्तकं लता दिदींवरती लिहिली गेली आहेत. मंडळी, आजचा कार्यक्रम आपण इथेच संपवणार आहोत, पण जाता जाता ऐकूया अखेरचा हा तुला दंडवत कवी योगेश यांनी लिहिलेलं मराठा तितुका मेळवावा या चित्रपटातलं गीत गायलंय लता दिदींनीच. तुम्ही मात्र ऐकत रहा रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ आणि मी आरजे मना आजचा तुमचा निरोप घेते. पुन्हा भेटूया याच दिवशी याच वेळी आपल्या आवडत्या कार्यक्रमात ज्याचं नाव आहे माझ्या मातीचे गायन.

0: नामको बँक शैक्षणिक कर्ज, नामको विद्या साधना,
1: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पासून. 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
0: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत.
1: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
0: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या. अटी व शर्ती लागू.

0: पैशांची गरज आहे तर इकडे तिकडे कशाला मागायचे. आपल्याकडील सोनं देऊन नामको बँकेचे हक्काचे सोने तारण कर्ज घ्यायचे, तेही एका तासात.
1: व्याजदर 8.9% आणि शेतकऱ्यांसाठी व्याजदर 8.5%.
0: मुदत 1 वर्ष. आजच आपल्या नामको बँक शाखेला भेट द्या. नियम वाटील.

आता आपल्या घरातील जुन्या नादुरुस्त इलेक्ट्रॉनिक वस्तू तसंच पर्यावरणासाठी हानिकारक इतरही वस्तू जसं रोजच्या वापरातल्या प्लास्टिकच्या पाण्याच्या बाटल्या रिकामे खोके यांची सुयोग्य पद्धतीनं आपण विल्हेवाट लावू शकता. त्यासाठीच रेडिओ विश्वास आणि साई राकेश इंडिया प्रायव्हेट लिमिटेड नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू असलेल्या ई वेस्ट मॅनेजमेंट मध्ये नक्की सहभागी व्हा. या अंतर्गत आपल्या घरातल्या नादुरुस्त मोठ्या जड वस्तू ज्या तुम्हाला ई वेस्ट मध्ये देण्याची इच्छा आहे ती तुमच्या घरी येऊन आमचे प्रतिनिधी कलेक्ट करून घेऊन जाणार. तर मग आजच आपल्या घरातल्या जुन्या वस्तूंना बाहेर काढा आणि आपल्या जवळच्या विश्वास कोऑपरेटिव्ह बँकेच्या शाखेमध्ये जमा करा, ज्या अंतर्गत सावरकर नगर शाखा, रविवार कारंजा, मुंबई नाका, HPT कॉलेज रोड, म्हसरूळ, पाथर्डी फाटा, हनुमंत नगर, नाशिक रोड, नाशिक पुणे रोड, चांदशी, खुटवड नगर, इंदिरा नगर, पंचवटी, सातपूर, तिडके कॉलनी, शिवाजीनगर आणि उपनगर या शाखांचा समावेश आहे. अधिक माहितीसाठी जरूर संपर्क साधा 8300016512, 247626 आणि 75586611 या क्रमांकांवर.

0: रेडिओ विश्वास टाइम चेक टाइम चेक।
1: दुपारचे 4 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 FM, तुमचं जगणं तुमचा आवाज।
2: दिस आर इज ब्रॉट यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक,
3: संचयात समृद्धी।
4: आता विश्वास बँकेच्या मोबाईल ऍप मार्फत इंटर ब्रांच ट्रान्झॅक्शन्स आणि नेट सुविधा अर्थातच NEFT उपलब्ध। ग्राहकांनी ऍप रजिस्ट्रेशनचा फॉर्म नजीकच्या शाखेत भरून सदर सुविधेचा जरूर लाभ घ्यावा।
5: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।
4: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही। त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा। रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज।

0: ऍडमिशन घ्यायचंय पण कन्फ्यूज आहात.
1: कम्प्युटर घ्यावं की आयटी, एआय, मेकॅनिकल की दुसरी कोणती ब्रांच निवडायची?
0: तुमचं करिअर फक्त 4 वर्षांसाठी नसतं, ते असतं पुढच्या 40 वर्षांसाठी आणि योग्य करिअर डिसिजनच बनवतं सक्सेसफुल फ्युचर.
1: म्हणूनच एड्युकॉन घेऊन आले आहे एक्सपर्ट एज्युकेशनल काउन्सिलिंग, योग्य करिअर गायडन्स, राईट ब्रांच सिलेक्शन, राईट कॉलेज सिलेक्शन आणि तुमच्या फ्युचर साठी योग्य डिरेक्शन.
0: आजच संपर्क करा एड्युकॉन, स्वप्नील जोशी, 9422283655.
2: आता आपण ऐकणार आहोत देव कोहली यांची गीतरचना कभी अजनबी थे या चित्रपटामधली. गीताला संगीत आहे विजय सिंग यांचं आणि हे गीत आपण ऐकणार आहोत लता मंगेशकर यांच्या आवाजात.

ऐकूया किशोर कुमार यांनी गायलेलं जानवर या चित्रपटामधलं गीत. मजरूह सुलतानपुरी यांची गीतरचना, संगीतकार लक्ष्मीकांत पॅरेलाल.

0: अरे तुझ्या व्यवसायाला एवढी प्रसिद्धी कशी काय मिळाली?
1: अरे हे सर्व रेडिओ विश्वाच्या ऍड मुळे शक्य झालं.
0: हो पण फार खर्च आला असेल ना?
1: नाही रे, फक्त 100 रुपयात 5 लाखांहून अधिक लोकांपर्यंत पोहोचण्याची संधी मिळाली मला.
0: काय सांगतो?
1: हो, आता तुम्हाला पण तुमचा व्यवसाय 5 लाखांहून अधिक लोकांपर्यंत पोहोचवण्याची संधी, तेही फक्त 100 रुपयात. तर मग आजच कॉल करा 83800 16512 किंवा 2 47 26 26 या आमच्या क्रमांकावर.
2: गीत आपण ऐकणार आहोत लव्ह मॅरेज या चित्रपटामधलं. शब्दरचना हसरत जयपुरी यांची. ऐकूया शब्बीर कुमार आणि अनुराधा पौडवाल यांच्या आवाजात. या गीताला संगीत दिलं आहे अन्नू मल्लिक यांनी.

0: नामको बँक शैक्षणिक कर्ज, नामको विद्या साधना
1: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पासून. 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
0: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत.
1: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
0: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या. अटी व शर्ती लागू.
2: कार्यक्रमात आता ऐकूयात किशोर कुमार यांनी गायलेलं प्रकाश मेहरा यांचं गीत इमानदार या चित्रपटामधलं. संगीतकार कल्याणजी आनंदजी.

0: तुमचं सुद्धा लग्न ठरलंय का?
1: किंवा तुम्ही रिलेशनशिप मध्ये आहात आणि लग्नाच्या बंधनात अडकायचं म्हणताय?
0: तर मग लग्नाच्या आधी तुमचं प्री मॅरिटल काउन्सिलिंग होणं फार गरजेचं आहे.
1: राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं आम्ही घेऊन आलो आहोत विवाह पूर्व समुपदेशन तेरे मेरे सपने.
0: त्यासाठी आजच संपर्क करा रेडिओ विश्वासच्या कार्यालयात सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेत. अधिक माहितीसाठी संपर्क 0253 2 47 26 26 किंवा 83 800 16 512 ह्या क्रमांकावर.

0: रेडिओ विश्वास
1: टाइम चेक
2: टाइम चेक
3: सायंकाळचे 5 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास 90.8 तुमचं जगणं तुमचा आवाज.
4: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक.
5: संचयात समृद्धी.
6: विश्वास बँकेची ATM सुविधा उपलब्ध. विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक. संचयात समृद्धी.
7: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं तुमचा आवाज.
8: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.

0: आपली नवीन गाडी घेऊया ना.
1: बजेटचं काय?
0: आता बजेटची चिंता नाही. नामको बँकची त्वरित वाहन कर्ज सुविधा फक्त 8.5% व्याज दरापासून उपलब्ध, त्यामुळे आता नव्या गाडीचं स्वप्न तात्काळ पूर्ण.
2: तुमच्या स्वप्नांना द्या नवी राईड. आज जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या.

चित्रपट सृष्टीतल्या तारे तारकांचा सुपरस्टार पदापर्यंतचा स्वप्नवत प्रवास त्यांच्याच सुमधुर गाण्यांबरोबरच अनोख्या आठवणीतून जागा करूया आमच्या नवीन कार्यक्रमाच्या माध्यमातून. कालाय तस्मै नमहा ऐका दर शनिवारी दुपारी 3:03 आणि पुनःप्रसारण त्याच दिवशी रात्री 11 वाजता फक्त रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ चॅनल वरन.

0: राज, आपण लग्न कधी करायचं?
1: अगं गौरी, लग्न तर करूच, पण त्यानंतर तू टिपिकल बायको सारखे तर नाही वागणार ना?
0: आणि तुझं काय, आपल्यातली मैत्री लग्नानंतर पण अशीच राहील ना?
1: मग आता पुढे काय करायचं?
2: आता काय करायचं ते मी सांगते. राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं घेऊन आलो आहोत तेरे मेरे सपने, हे विवाह पूर्व समुपदेशन म्हणजेच प्री मॅरिटल काउन्सिलिंग.
1: पण मग संपर्क कुठे करायचा?
2: अगदी सोपंय, रेडिओ विश्वासच्या ऑफिसला सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तुम्ही नक्की भेट देऊ शकता. किंवा अधिक माहितीसाठी जरूर संपर्क करा 8380016512 आणि 02-5352-47-2626 या क्रमांकावर.
0: हे छान झालं, म्हणजे लग्नानंतर सुखी संसार कसा करायचा याचं ट्रेनिंग आताच मिळणार.
1: चला, म्हणजे माझी सुटका झाली.

एक्सिया लाइफ सायन्सेस आणि विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक आयोजित सफरनामा हिंदी चित्रपट सृष्टीच्या पहिल्या दादासाहेब फाळके पुरस्कार विजेत्या गीतकाराची कहाणी त्यांच्याच शब्दातून त्यांच्याच गाण्यातून. गीतकार मजरूह सुलतानपुरी यांच्या जीवन प्रवासावर आधारित दृकश्राव्य प्रवास शनिवार दिनांक 4 जुलै 2024 रोजी सायंकाळी 6 वाजता. सादरकर्त्या मुग्धा पुष्कर लेले. ठिकाण शंकराचार्य न्यास सभागृह गंगापूर रोड नाशिक. आयोजक विश्वास लीलावती जयदेव ठाकूर. कुटुंब प्रमुख विश्वास ग्रुप डॉक्टर मनोज कमल एकनाथ शिंपी. अध्यक्ष विश्वास ज्ञान प्रबोधिनी अँड रिसर्च इन्स्टिट्यूट नाशिक. रुचिता पार्थ महाजन ठाकूर समन्वयक रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. संयोजन विनायक आशा पुरुषोत्तम रानडे. ग्रंथ तुमच्या दारी. सर्वांना आग्रहाचं आमंत्रण. प्रवेश विनामूल्य.

0: भाई, देखते देखते इतने पैसे इकट्ठे हो गए, सच्ची तूने तो कमाल कर दिया।
1: आता आपल्या घरातील जुन्या नादुरुस्त इलेक्ट्रॉनिक वस्तू तसंच पर्यावरणासाठी हानिकारक इतरही वस्तू, जसं रोजच्या वापरातल्या प्लास्टिकच्या पाण्याच्या बाटल्या, रिकामे खोके यांची सुयोग्य पद्धतीनं आपण विल्हेवाट लावू शकता। त्यासाठीच रेडिओ विश्वास आणि साई राकेश इंडिया प्रायव्हेट लिमिटेड नाशिक यांच्या संयुक्त विद्यमानं सुरू असलेल्या ई वेस्ट मॅनेजमेंट मध्ये नक्की सहभागी व्हा। या अंतर्गत आपल्या घरातल्या नादुरुस्त मोठ्या जड वस्तू ज्या तुम्हाला ई वेस्ट मध्ये देण्याची इच्छा आहे ती तुमच्या घरी येऊन आमचे प्रतिनिधी कलेक्ट करून घेऊन जाणार। तर मग आजच आपल्या घरातल्या जुन्या वस्तूंना बाहेर काढा आणि आपल्या जवळच्या विश्वास कोऑपरेटिव्ह बँकेच्या शाखेमध्ये जमा करा, ज्या अंतर्गत सावरकर नगर शाखा, रविवार कारंजा, मुंबई नाका, HPT कॉलेज रोड, म्हसरूळ, पाथर्डी फाटा, हनुमंत नगर, नाशिक रोड, नाशिक पुणे रोड, चांशी, खुटवड नगर, इंदिरा नगर, पंचवटी, सातपूर, तिडके कॉलनी, शिवाजी नगर आणि उपनगर या शाखांचा समावेश आहे। अधिक माहितीसाठी जरूर संपर्क साधा 8380016512, 247626 आणि 75586611 या क्रमांकांवर।

0: अहो पैशांची गरज आहे तर इकडे तिकडे कशाला मागायचे. आपल्याकडील सोनं देऊन नामको बँकेचे हक्काचे सोने तारण कर्ज घ्यायचे, तेही एका तासात.
1: व्याजदर 8.9% आणि शेतकऱ्यांसाठी व्याजदर 8.5%.
0: मुदत 1 वर्ष. आजच आपल्या नामको बँक शाखेला भेट द्या. नियम व अटी लागू.

0: अरे तुझ्या व्यवसायाला एवढी प्रसिद्धी कशी काय मिळाली?
1: अरे हे सर्व रेडिओ विश्वाच्या ऍड मुळे शक्य झालं.
0: हो पण फार खर्च आला असेल ना?
1: नाही रे, फक्त 100 रुपयात 5 लाखांहून अधिक लोकांपर्यंत पोहोचण्याची संधी मिळाली मला.
0: काय सांगतो?
1: हो, आता तुम्हाला पण तुमचा व्यवसाय 5 लाखांहून अधिक लोकांपर्यंत पोहोचवण्याची संधी, तेही फक्त 100 रुपयात. तर मग आजच कॉल करा 83800 16512 किंवा 247 2626 या आमच्या क्रमांकावर.

0: बँक शैक्षणिक कर्ज नामको विद्या साधना
1: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
0: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत.
1: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
0: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या. अटी व शर्ती लागू.

0: फरमाईश. श्रोते हो तयार आहात ना तुमच्या आवडीची गाणी आमच्यापर्यंत पोहोचवून रेडिओ वरून ऐकण्यासाठी? आता फक्त नाशिकच नाही तर जगभरातील श्रोते सुद्धा या कार्यक्रमात जरूर सहभागी होऊ शकता आणि आपल्या आवडीची गाणी ऐकू शकता, कारण रेडिओ विश्वास हे चॅनल ऍपच्या माध्यमातून आपण ऐकू शकणार आहात जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी डाउनलोड करा प्ले स्टोर वरून किंवा ऍप स्टोर वरून रेडिओ विश्वास हे ऍप. कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी आपण आम्हाला दर गुरुवारी सकाळी 11 ते 5 या वेळेत फोन करू शकता. त्यासाठी आमचा संपर्क क्रमांक आहे 8380016512. आपल्या आवडीची गाणी आपण ऐकणार आहात दर रविवारी संध्याकाळी 5 ते 6 आणि रात्री 11 ते 12 या वेळेत. तेव्हा जरूर सहभागी व्हा आणि आपल्या आवडत्या गाण्यांचा आनंद घ्या.
1: गाणे गा रे, गाणे गा.
2: आप आराम कीजिए, मैं भी आता हूँ.

0: रेडिओ विश्वास टाइम चेक टाइम चेक
1: सायंकाळचे 6 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास 90.8 तुमचं जगणं तुमचा आवाज.
2: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक.
3: संचयात समृद्धी.
1: आता विश्वास बँकेच्या मोबाईल ऍप मार्फत इंटर ब्रांच ट्रान्झॅक्शन्स आणि नेफ्ट सुविधा अर्थातच NEFT उपलब्ध. ग्राहकांनी ऍप रजिस्ट्रेशनचा फॉर्म नजीकच्या शाखेत भरून सदर सुविधेचा जरूर लाभ घ्यावा.
4: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.
1: रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.

0: अहो, आपली नवीन गाडी घेऊया ना.
1: बजेटचं काय?
0: आता बजेटची चिंता नाही. नामको बँकची त्वरित वाहन कर्ज सुविधा फक्त 8.5% व्याज दरापासून उपलब्ध, त्यामुळे आता नव्या गाडीचं स्वप्न तात्काळ पूर्ण.
2: तुमच्या स्वप्नांना द्या नवी राईड. आज जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या.
3: अटी व शर्ती लागू.

तंत्रज्ञानाच्या युगात कम्प्युटरचं उत्तम ज्ञान मिळवायचंय, तर मग MSCIT शिका आणि AI आणि इंटेलिजंट टेक्नॉलॉजी सह प्रॅक्टिकल आणि डिजिटल स्किल शिकण्याची सुवर्ण संधी मिळवा. त्यासाठी जरूर संपर्क साधा एज्युकेअर कम्प्युटर्स, प्रभू अपार्टमेंट, दुर्गा कॅफे जवळ, KBT सर्कल, गंगापूर रोड, नाशिक. संपर्क 98 50 84 0520 आणि 98 349 52 278.

0: तुमचं सुद्धा लग्न ठरलंय का?
1: किंवा तुम्ही रिलेशनशिप मध्ये आहात आणि लग्नाच्या बंधनात अडकायचं म्हणताय?
0: तर मग लग्नाच्या आधी तुमचं प्री मॅरिटल काउन्सिलिंग होणं फार गरजेचं आहे.
1: राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं आम्ही घेऊन आलो आहोत विवाह पूर्व समुपदेशन तेरे मेरे सपने.
0: त्यासाठी आजच संपर्क करा रेडिओ विश्वासच्या कार्यालयात सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेत. अधिक माहितीसाठी संपर्क 0253 2 47 26 26 किंवा 83800 16512 ह्या क्रमांकावर.

0: बँक शैक्षणिक कर्ज नामको विद्या साधना
1: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
0: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत.
1: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
0: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या.

0: अहो पैशांची गरज आहे तर इकडे तिकडे कशाला मागायचे. आपल्याकडील सोनं देऊन नामको बँकेचे हक्काचे सोने तारण कर्ज घ्यायचे, तेही एका तासात.
1: व्याजदर 8.9% आणि शेतकऱ्यांसाठी व्याजदर 8.5%.
0: मुदत 1 वर्ष. आजच आपल्या नामको बँक शाखेला भेट द्या. नियम व अटी लागू.

0: रेडिओ विश्वास टाइम चेक
1: सायंकाळचे 7 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास 90.8 तुमचं जगणं तुमचा आवाज.
2: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक.
3: संचयात समृद्धी.
4: विश्वास बँकेची ATM सुविधा उपलब्ध. विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक. संचयात समृद्धी.
5: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं तुमचा आवाज.
1: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज. श्रोतेहो नमस्कार, आपण ऐकता रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. श्रोतेहो आता प्रसारित करीत आहोत आमच्या आजच्या उर्वरित आणि उद्या सकाळच्या कार्यक्रमांची ठळक रूपरेषा. संध्याकाळचे 7 वाजलेत. रूपरेषानंतर आपण ऐकणार आहात शुभंकृती आणि स्तोत्र आणि त्यानंतर संध्याकाळी 7:10 आपण ऐकणार आहात कार्यक्रम मनाचा आरसा. रात्री 8 सुंदर कथा, संवादक दिलीप कसगावकर. आमच्या पुनःप्रसारित कार्यक्रमांच्या मालिकेत रात्री 8:30 अर्थविश्व, 9 मैत्रकट्टा, 10:15 गिरवण विश्व, तर रात्री 10 दिल ने पुकारा हे कार्यक्रम आणि त्यानंतर रात्री 11 अजिंक्य मी हा कार्यक्रम. 11:30 ते 12 रात्री आपण आस्वाद घेणार आहात गझलांचा. रात्री 12 ते 4 हिंदी चित्रपट संगीत, 4:00 आपण भक्तिगीतांनी सुरुवात करणार आहोत. सकाळी 6:05 गोंदवलेकर महाराजांचे विचार सादर करते दत्ता सरदेशमुख. 6:10 भक्तिसंगीत, 6:30 दासबोधाच्या निरूपणाचा आनंद आपण घ्याल. संवादक पद्माकर देशपांडे. 6:35 प्रभात विश्व सादर करते आहेत ऋषिकेश आयाजित. सकाळी 7 कार्यक्रमांची रूपरेषा प्रसारित होईल आणि त्यानंतर आमच्या

पुढील कार्यक्रमांचा आनंद आपण घ्याल. श्रोते हो, रूपरेषा आपण ऐकलीत आमच्या आजच्या उर्वरित आणि उद्या सकाळच्या काही ठळक कार्यक्रमांची. आपण ऐकताय रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ.

श्रोते हो नमस्कार, आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज। मी आहे राधिका जोशी, सादर करते आहे कार्यक्रम मनाचा आरसा समर्थांचा वारसा। श्रोते हो, या कार्यक्रमात आपले मनापासून स्वागत। मनाचे श्लोक हा समर्थ रामदास स्वामींचा एक असा ठेवा आहे की जो आजही आपल्याला जगण्याची दिशा देतो। सुसंस्कारित आणि सुदृढ मन असलेली पिढी घडवणे हेच या कार्यक्रमाचे उद्दिष्ट आहे बरं का। श्रोते हो, या कार्यक्रमात एक मनाचा श्लोक, त्याचा सोपा सरळ अर्थ आणि त्या अनुषंगाने मिळणारा संदेश असणार आहे। श्रोते हो, मनाचे श्लोक ग्रंथातील आजचा आपला श्लोक क्रमांक 91।

0: श्रोते हो, संत नामस्मरणाचे महत्व सांगताना प्रयत्नांची पराकाष्ठा करत असतात. याही श्लोकात समर्थ अत्यंत कळवळून सांगतात की हे मना, रघुनायकाचा वीट मानू नको. राम नाम घेत असताना अनेकदा तोचपणा आल्याने किंवा एकच एक गोष्ट सतत केल्याने त्या गोष्टीचा कंटाळा येतो किंवा वीट येतो. बघा ना, बऱ्याचदा नोकरदारांना सकाळी उठून रोज रोज कामावर जाणे, तेच तेच काम करणे याचाही कंटाळा येतो. मग ते शनिवार रविवारची आतुरतेने वाट पाहत असतात. समर्थ मनुष्याच्या मनाच्या या अवस्थेची जाणीव ठेवून या श्लोकात समजावून सांगत आहेत. एखादा मनुष्य अगदी निष्ठेने आवडले नाही तरीही नामस्मरण करीत असला तरी त्याला ते कधीतरी एकसुरी वाटून मग त्याचा त्याला वीट येतो आणि तो नामस्मरण सोडून देण्याची शक्यता असते. ही गोष्ट जाणून समर्थ म्हणतात, परमेश्वराचा कंटाळा करणे योग्य नाही. परमेश्वराबद्दल अति आदराने बोलावे. अति आदरे बोलिजे राम वाचा, याचा अर्थ रामनामाचा अत्यंत आदर करून ते मुखाने घ्यावे असाही होतो. श्रीरामांचा सहवास मूर्ती, स्मृती आणि चरित्र या रूपाने आपल्याला लाभू शकतो. राम नाम घेणे म्हणजे फक्त जपमाळ घेऊन नामस्मरण करणे असे नाही बर का, तर बदल म्हणून आपण रामरक्षा म्हणू शकतो, रामायणाचे वाचन करू शकतो. वाल्मिकी रामायण, तुलसी रामायण, अध्यात्म रामायण असे विविध रामायण उपलब्ध असताना त्यांचे श्रद्धापूर्वक अत्यंत आदराने पारायण करावे, वाचन करावे. अशानेही राम नाम घेतल्यासारखेच आहे. काहींना शक्य असेल तर अयोध्या, गोंदवले, चाफळ यासारख्या तीर्थक्षेत्रांना जाऊन प्रभू रामरायाचे दर्शन घ्यावे. कथा, कीर्तने, प्रवचने अशा अनेक गोष्टी आपल्याला घरी बसून मोबाईलवरही ऐकता येतात. त्यामुळे राम नामाचा वीट येऊन ते सोडून देण्यापेक्षा त्यातील गोडी अशा विविध माध्यमातून आपण अनुभवावी. रामनवमी, हनुमान जयंती यासारखे सण उत्सव साजरे करून रामरायाचा अखंड सहवास प्राप्त करून घ्यावा, पण त्याचा कंटाळा मात्र करू नये. प्रभू रामरायांवर निस्सीम असे प्रेम करून त्याची जाणीवपूर्वक वाढ करावी. गोंदवलेकर महाराजांनी नामसाधनेचे महत्व सांगण्यासाठी 365 प्रवचने आपल्यासाठी लिहून ठेवली आहेत. या निमित्ताने आपण रोज एक प्रवचन वाचन करून नामाबद्दल प्रेम निर्माण करायला काही हरकत नाही. अत्यंत श्रद्धायुक्त भावनेने आपण हे प्रवचन वाचावे. श्रोते हो, भगवंताचा नामघोष व्हावा, भक्तिमय वातावरण व्हावे यासाठीच तर रामनवमीचा उत्सव सुरू केला आहे. रथयात्रेची परंपराही समर्थांनी सुरू केली आहे. समर्थ म्हणतात, देव मस्तकी धरावा, अवघा हलकल्लोळ करावा. म्हणून जप होत नाही, मन एकाग्र होत नाही, तेव्हा मोठ्याने जयघोष केला की तो कानात साठवला जातो, मनावर त्याचा खोल परिणाम होतो, श्रद्धेने मन मग भरून जाते. यासाठीच समर्थ राम नाम घ्यायला प्रवृत्त करत आहेत. श्रोते हो, जानकी वल्लभ अशा गोड नामाचे स्मरण समर्थ आपल्याला करून देतात. गोंदवलेकर महाराज अतिशय बुद्धिमान आणि कुशाग्र होते. प्रपंच सांभाळण्यास ते समर्थ होते. एकदा भक्तांनी त्यांना विचारले, महाराज तुम्ही इतक्या लोकांना आधार देता, तुमचं स्वतःचं तर असं काहीच उत्पन्न नाही, मग तुम्ही एवढं सगळं कसं सांभाळता? त्यावर महाराज म्हणाले, आपण देवाचं काम करतो, देव आपलं काम पाहतो, मला कोणतीही संपत्ती नको, राम नाम हीच माझी संपत्ती. तेव्हा श्रोते हो, अशा या रामनामाच्या संपत्तीची आपणही वृद्धी करावी. जय जय रघुवीर समर्थ.
1: श्रोते हो, याबरोबरच मी राधिका जोशी आता आपली रजा घेते आहे. पुन्हा भेटूया याच वेळी याच ठिकाणी. तोपर्यंत तुम्ही ऐकत रहा रेडिओ विश्वास. धन्यवाद.

आजच्या अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात कम्प्युटरचं उत्तम ज्ञान मिळवायचंय, तर मग MSCIT शिका आणि AI आणि इंटेलिजंट टेक्नॉलॉजी सह प्रॅक्टिकल आणि डिजिटल स्किल शिकण्याची सुवर्ण संधी मिळवा. त्यासाठी जरूर संपर्क साधा एज्युकेअर कम्प्युटर्स, प्रभू अपार्टमेंट, दुर्गा कॅफे जवळ, KBT सर्कल, गंगापूर रोड, नाशिक. संपर्क 98 50 84 0520 आणि 98 349 52 278.

0: बँक शैक्षणिक कर्ज नामको विद्या साधना
1: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पासून. 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
0: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत.
1: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
0: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या. अटी व शर्ती लागू.

0: अहो आपली नवीन गाडी घेऊया ना.
1: बजेटचं काय?
0: आता बजेटची चिंता नाही. नामको बँकची त्वरित वाहन कर्ज सुविधा फक्त 8.5% व्याज दरापासून उपलब्ध, त्यामुळे आता नव्या गाडीचं स्वप्न तात्काळ पूर्ण.
2: तुमच्या स्वप्नांना द्या नवी राईड. आज जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या.
3: अटी व शर्ती लागू.

0: राज, आपण लग्न कधी करायचं?
1: अगं गौरी, लग्न तर करूच, पण त्यानंतर तू टिपिकल बायको सारखे तर नाही वागणार ना?
0: आणि तुझं काय, आपल्यातली मैत्री लग्नानंतर पण अशीच राहील ना?
1: मग आता पुढे काय करायचं?
2: आता काय करायचं ते मी सांगते. राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं घेऊन आलो आहोत तेरे मेरे सपने, हे विवाह पूर्व समुपदेशन म्हणजेच प्री मॅरिटल काउन्सिलिंग.
1: पण मग संपर्क कुठे करायचा?
2: अगदी सोपं आहे. रेडिओ विश्वासच्या ऑफिसला सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तुम्ही नक्की भेट देऊ शकता. किंवा अधिक माहितीसाठी जरूर संपर्क करा 83800 16512 आणि 02-53-247-2626 या क्रमांकावर.
0: हे छान झालं, म्हणजे लग्नानंतर सुखी संसार कसा करायचा याचं ट्रेनिंग आताच मिळणार.
1: चला, म्हणजे माझी सुटका झाली.

आता आपल्या घरातील जुन्या नादुरुस्त इलेक्ट्रॉनिक वस्तू तसंच पर्यावरणासाठी हानिकारक इतरही वस्तू जसं रोजच्या वापरातल्या प्लास्टिकच्या पाण्याच्या बाटल्या रिकामे खोके यांची सुयोग्य पद्धतीनं आपण विल्हेवाट लावू शकता. त्यासाठीच रेडिओ विश्वास आणि साई राकेश इंडिया प्रायव्हेट लिमिटेड नाशिक यांच्या संयुक्त विद्यमान सुरू असलेल्या ई वेस्ट मॅनेजमेंट मध्ये नक्की सहभागी व्हा. या अंतर्गत आपल्या घरातल्या नादुरुस्त मोठ्या जड वस्तू ज्या तुम्हाला ई वेस्ट मध्ये देण्याची इच्छा आहे ती तुमच्या घरी येऊन आमचे प्रतिनिधी कलेक्ट करून घेऊन जाणार. तर मग आजच आपल्या घरातल्या जुन्या वस्तूंना बाहेर काढा आणि आपल्या जवळच्या विश्वास कोऑपरेटिव्ह बँकेच्या शाखेमध्ये जमा करा, ज्या अंतर्गत सावरकर नगर शाखा, रविवार कारंजा, मुंबई नाका, HPT कॉलेज रोड, म्हसरूळ, पाथर्डी फाटा, हनुमंतनगर, नाशिक रोड, नाशिक पुणे रोड, चांदशी, खुटवड नगर, इंदिरा नगर, पंचवटी, सातपूर, तिडके कॉलनी, शिवाजीनगर आणि उपनगर या शाखांचा समावेश आहे. अधिक माहितीसाठी जरूर संपर्क साधा 8300016512, 247626 आणि 75586611 या क्रमांकांवर.

0: पैशांची गरज आहे तर इकडे तिकडे कशाला मागायचे. आपल्याकडील सोनं देऊन नामको बँकेचे हक्काचे सोने तारण कर्ज घ्यायचे, तेही एका तासात.
1: व्याजदर 8.9% आणि शेतकऱ्यांसाठी व्याजदर 8.5%.
0: मुदत 1 वर्ष. आजच आपल्या नामको बँक शाखेला भेट द्या. नियम व अटी लागू.
2: चित्रपटावर अथवा अभिनेत्यावर आधारित कार्यक्रम दिल ने पुकारा, सादरकर्त्या प्रांजली आफळे, दर मंगळवारी दुपारी 1 वाजता आणि पुन्हा प्रसारण दर मंगळवारी रात्री 11 वाजता. तेव्हा ऐकायला विसरू नका दिल ने पुकारा.

0: शैक्षणिक कर्ज नामको विद्या साधना
1: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पासून. 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
0: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत.
1: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
0: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या. अटी व शर्ती लागू.

0: रात्रीचे 8 वाजलेत आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 FM. तुमचं जगणं तुमचा आवाज.
1: This hour is brought to you by विश्वास कोऑपरेटिव्ह बँक.
2: संचयात समृद्धी.
3: आता विश्वास बँकेच्या मोबाईल ऍप मार्फत इंटर ब्रांच ट्रान्झॅक्शन आणि नेफ्ट सुविधा अर्थातच NEFT उपलब्ध. ग्राहकांनी ऍप रजिस्ट्रेशनचा फॉर्म नजीकच्या शाखेत भरून सदर सुविधेचा जरूर लाभ घ्यावा.
4: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं तुमचा आवाज.
3: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.

0: रेडियो विश्वास 90.8 कम्युनिटी रेडियो, तुमचं जगणं तुमचा आवाज. मी दिलीप कजगावकर पुण्याहून बोलतोय आजच्या आपल्या सुंदर कथा कार्यक्रमात. आज ऐकूया एक अतिशय हृदयस्पर्शी कथा, बिस्किट दोन कोटींची. सकाळचा चहा पीत घराच्या ओसरीत बसलेले सदानंद आणि सावित्रीबाई एकमेकांकडे पाहत होते. कर्ज काढून शहराच्या मध्यवर्ती भागात घेतलेलं हे लहानसं घर, खूप काटकसर करावी लागली होती त्यांना कर्जाचे हप्ते फेडायला. मुलांच्या शिक्षणासाठी घेतलेलं कर्ज फेडण्यात निवृत्तीच्या वेळी मिळालेले सर्व पैसे संपले होते. खाजगी नोकरी असल्याने पेन्शन नव्हते आणि त्यामुळे त्यांना घरात फारशी किंमतही नव्हती. या घराच्या किती आठवणी होत्या, राज आणि वरदच्या बालपणीच्या, त्यांच्या शाळेच्या, महाविद्यालयातील प्रवेशाच्या, पहिल्या पगाराच्या. आणि मुलांनी आता हे घर विकायचं ठरवलं होतं, त्यामुळे सदानंद अस्वस्थ झाले होते. अहो, हे सर्व करतोय ते आपल्या मुलांसाठीच ना, सावित्रीबाईंनी हलक्या आवाजात विचारलं. हो सावित्री, आपल्या दोन्ही मुलांना स्वतंत्र घर मिळावं म्हणून आपलं हे घर. असे म्हणताना सदानंदांच्या डोळ्यात पाणी आलं. घर विकलं गेलं, मिळालेल्या पैशातून दोन्ही मुलांनी एकाच सोसायटीत फ्लॅट घेतले. गृहप्रवेशाच्या दिवशी राज आणि वरद दोघंही आईबाबांच्या पायांवर डोकं टेकवत म्हणाले, आमचं घर म्हणजे तुमचंच घर, आणि आता तुमचं एक नव्हे तर दोन घर आहे. राजची पत्नी नेहा आणि वरदची पत्नी रीना स्वतंत्र घर मिळालं म्हणून भलत्याच खुश होत्या. सदानंद आणि सावित्रीबाईंचं सुखी, समाधानी आणि आनंदी जीवन सुरू झालं. पण त्यांचा तो आनंद फार काळ टिकला नाही. हळूहळू त्यांचा अपेक्षा भंग होऊ लागला. एक दिवस नेहा म्हणाली, आई तुम्ही जरा कमी बोलाल का, तुमची घरातली लुटबुळ कमी करा, तुमच्यामुळे आमची प्रायव्हसी डिस्टर्ब होते हो. पुढच्या महिन्यात रीना म्हणाली, आई बाबा आता आम्ही तुमची वाटणी करतोय, 6 महिन्यातले 2 महिने राज आणि नेहाकडे, 2 महिने आमच्याकडे आणि 2 महिने देवस्थाने जायचं, म्हणजे आम्हा सर्वांना तुमचा सहवास लाभेल आणि तुम्हाला देवदर्शनाचं पुण्यही. अगदी चतुरपणे तिने आईबाबांना थोड्या कालावधीसाठी का होईना पण बाहेरचा रस्ता दाखवला होता. सदानंद आणि सावित्रीबाई एकमेकांकडे पाहत राहिले. त्यांच्या आयुष्याचं टाइम टेबल बनवलं होतं मुलं आणि सुनांनी स्वतःच्या सोयीसाठी. सदानंद आणि सावित्रीबाई आखून दिलेल्या टाइम टेबल प्रमाणे जगू लागले. स्वतःसाठी वाटतील तसा खर्च करणारी मुलं, आईबापाच्या आवश्यक गरजा पूर्ण करताना सुद्धा हात अखडता घेऊ लागले. एके दिवशी सावित्रीबाईंनी सदानंदांपाशी इच्छा व्यक्त केली, मला गणपतीला अभिषेक करायचा आहे, 2100 रुपये हवेत. राज आणि वरदने पैसे द्यायला स्पष्ट नकार दिला. आधीच तुमचा खर्च आम्हाला झेपत नाही असे सांगत मनातली इच्छा कशी पूर्ण होणार समजत नाही. सदानंद काही बोलले नाहीत, पण दुसऱ्या दिवशी ते लवकर उठून बाहेर गेले. संध्याकाळी परत आले तेव्हा त्यांनी सावित्रीबाईंच्या हातात 5000 रुपये ठेवले. कुठून आणले, सावित्रीबाईंनी विचारलं. सदानंद हसले, तुझ्यासाठी मिळवले मी काहीतरी करून. सावित्रीबाईंनी ते पैसे जपून पर्समध्ये ठेवले. त्या क्षणी त्यांच्या चेहऱ्यावर समाधान होत. नेहा दुरून हे सगळं पाहत होती काहीही न बोलता. संध्याकाळी नेहा क्लबमधून परत आली आणि घरात शिरताच ती आवाज चढून म्हणाली, माझ्या पर्समधले पैसे गायब झाले आहेत, कुणीतरी चोरले. सावित्रीबाई आणि सदानंद दचकले. किती पैसे होते, सावित्रीबाईंनी विचारले. खूप होते, आणि घरात तर बाहेरचं कोणीच येत नाही, असे म्हणताना नेहाने सावित्रीबाईंकडे रोखून पाहिलं. आई तुमची पर्स बघू का, सावित्रीबाई थबकल्या. माझी पर्स बघायची, हो बघायची आहे, द्या, नेहा दटावत म्हणाली. सावित्रीबाईंनी निरागसपणे पर्स नेहाला दिली. नेहाने पर्स उघडली. तिला पर्स मध्ये पैसे दिसले. हेच माझे पैसे, नेहा म्हणाली. सदानंद आणि चोरी हा विचारही सावित्रीबाईंना असह्य होता. सावित्रीबाईंनी सदानंदांकडे संशयाने बघितलं, पण मानेनेच त्यांनी नकार दर्शविला. हे चोरलेले पैसे नाहीत नेहा, हे पैसे तर. सावित्रीबाईंना थांबवून नेहा चिडून म्हणाली, प्लीज आई तुम्ही खोटं बोलू नका. तेवढ्यात ऑफिसमधून थकलेला राज घरी आला. काय झालं? नेहाचा चढलेला आवाज ऐकून त्याने विचारलं. नेहा ओरडून म्हणाली, तुझ्या आईने माझ्या पर्समधले पैसे चोरलेत. राजचा चेहरा बदलला. आई, हे खरं आहे का? सावित्रीबाईंचा आवाज थरथरला. नाही रे राज, ते पैसे तुझ्या बाबांनी. बस, राज ओरडला, वाटलं नव्हतं या थराला जाशील तू. मी अभिषेकासाठी पैसे द्यायला नकार दिला तर चक्क चोरी केलीस तू. वाटेल तसं बोलून त्याने जन्मदात्या मातेचा पाणउतारा केला. सदानंद सगळं शांतपणे पाहत होते. त्या रात्री सदानंदाने सावित्रीबाईंचा हात धरला. हुंदके देत ते म्हणाले, सावित्री मी चोरी केली नाही, मी चोर नाही. सदा, मी ओळखत का नाही रे तुला? ज्याने आयुष्यात फक्त आणि फक्त दिलं तो चोरी का करणार? सदा, आता काय करायचं आपण? सावित्री, इथं आपलं आता काही नाही, काही उरलं नाही. इथं थांबलं तर चोरासारखंच राहावं लागेल. त्यापेक्षा बाहेर पडू, परमेश्वर दाखवेल ती वाट पकडू. दोघही घर सोडून निघून गेले. ते परत आले नाहीत. राज आणि वरदने त्यांचा शोध घ्यायचा खूप प्रयत्न केला आणि शेवटी पोलिसात तक्रार दाखल केली. साधारणतः एक महिन्याने राजला पोस्टाने एक पाकिट आलं. पाकिटात वकिलांचं पत्र होतं. सावित्रीबाईंना माहेरच्या इस्टेटीतून 2 कोटी रुपये मिळणार असल्याचं. माझ्या ऑफिसला येऊन कागदपत्रांवर सह्या करा म्हणजे पैसे मिळतील असं सांगणारं ॲडव्होकेट साहेबांचं पत्र. आता मात्र आईबाबा सापडले पाहिजेत, काय करावं? राज आणि वरदला प्रश्न पडला. आणि काय तो योगायोग? दुसऱ्याच दिवशी पोलीस स्टेशनमधून फोन आला. 10,000 रुपये चोरी करताना एका वृद्ध स्त्री आणि पुरुषाला मी पकडलं. तेच तुमचे आईबाबा आहेत का? ते येऊन बघा. म्हणजे यांनी चोरी करणं पण सुरू केलं? राज आणि नेहाने आईबाबांचं दुष्कृत्य वरद आणि रीनाला सांगितलं. राज, अरे ही तर गुड न्यूज आहे. त्यांनी गुन्हा केला तरीही मोठ्या आदराने आपण त्यांना घरी आणू. अरे 2 कोटी मिळतील आपल्याला, तुला आणि मला प्रत्येकी 1 कोटी. आईबाबा मिळाले की आधी सह्या घेऊ, मग बाकी बघू, वरद म्हणाला. राज आणि वरद मोठ्या आनंदाने पोलीस स्टेशनला गेले. पण दुर्दैवाने पकडलेले ते वृद्ध जोडपं त्यांचे आईबाबा नव्हते. 2 कोटी म्हणजे खूप मोठी रक्कम होती आणि ती मिळवण्यासाठी राज आणि वरद आईबाबांना वेड्यासारखे शोधू लागले. शेवटी कधीही मंदिरात न गेलेले राज, वरद, नेहा आणि रीना आईबाबांच्या शोधासाठी मंदिरात गेले. देवा, एकदा आईबाबा भेटू दे, 2 कोटींचा प्रश्न आहे रे. त्यांनी परमेश्वराला साकडं घातलं. आणि काय तो योगायोग? परमेश्वराने त्यांचा आवाज ऐकला आणि आईबाबा लगेच सापडले. मंदिराच्या बाहेर रांग होती. प्रत्येकाला 2 ग्लुकोज बिस्किटं मिळत होती. साहेब, माझ्या मालकांनी सकाळपासून काही खाल्लं नाही, 2 जादा बिस्किटं द्याल का हो? हा तर आईचा आवाज. राजने आवाजाच्या दिशेने पाहिलं. हो, ती आईच होती. 2 बिस्किटांसाठी आई विनवणी करत होती आणि आम्ही 2 कोटींसाठी तिचा शोध घेत होतो. राजच्या मनात विचार संपून गेला आणि आई, राजने आवाज दिला, आई बाबा चला ना घरी. राज विनवू लागले. सावित्रीबाई शांतपणे म्हणाल्या, नाही रे, आता आम्ही परत येणार नाही. सदानंद म्हणाले, जिथं विश्वास तुटतो, आरोप होतो, अपमान होतो, स्वाभिमान सुरडला जातो, तिथं घर उरत नाही रे पोरा. तेवढ्यात एक तरुण पुढे आला आणि नतमस्तक होत म्हणाला, बाबा तुम्ही ऐन वेळी दुर्मिळ असलेलं बी निगेटिव्ह ग्रुपचं रक्त दिलं म्हणूनच माझे वडील वाचलेत. अभिषेकासाठी तुम्ही रक्तदान करून पैसे मिळवले याचं माझ्या आईबाबांना खूप कौतुक वाटलं. तुम्ही खूप नशीबवान आहात असं माझ्या आईबाबा म्हणत होते. केला ना अभिषेक तुम्ही? आणि तुमचं घर कुठे आहे? बेटा, आमचं भाग्य जरा कमी पडलं. तू 5,000 रुपये दिलेस, पण दुर्दैवाने सुनेचे पैसे त्याच दिवशी हरवले आणि मुलाने सुनेने ते पैसे काढून घेत या असहाय्य आणि लाचार असलेल्या आम्हा दोघांना चोर ठरवलं. आम्ही स्वेच्छेनं घर सोडलं आणि रस्त्यावर आलो. आता फुटपाथवर मिळेल ती जागा हेच आमचं घर. राजला पश्चाताप झाला. मी माझ्या आईला वाटेल तसं बोललो. नेहाही शरमली. मी त्यांच्यावर चोरीचा आरोप केला. दोघांच्या चेहऱ्यावर अपराधीपणा स्पष्ट दिसत होता. ऐनवेळी परमेश्वरासारखे धावून आलेले तुम्ही देव माणूस आहात. का रस्त्यावर राहता तुम्ही? आमच्या घरी चला आणि तिथेच राहा. माझ्या आई वडिलांना सोबत होईल, चला. नाही म्हणू नका. चालेल बेट, पण त्या बदल्यात आम्ही घरातली सगळी कामं करू, सदानंद म्हणाले.
1: सावित्रीबाई म्हणाल्या, काम केलं की हृदयावरील घाव कमी होतो आणि आमच्यासाठी आता ते खूप आवश्यक आहे. आई बाबा आपल्या घरी चला म्हणणाऱ्या राज आणि वरच्या डोक्यावर हात ठेवून सावित्रीबाई म्हणाल्या, सदैव सुखी राहा. तुम्ही ओळखता का त्यांना? कोण आहेत ते? त्या तरुणानं विचारलं. आई काही बोलणार तेवढ्यात बाबा म्हणाले, खूप नशीबवान आणि आईबाप गमावलेले अनाथ आहे. त्या तरुणाने आदराने सदानंद आणि सावित्रीबाईंना कारमध्ये बसवलं आणि कार निघून गेली. सदानंद आणि सावित्रीबाई आता नव्याने आयुष्य सुरू करणार होते स्वाभिमानाने. राज, वरद, नेहा आणि रीना जागच्या जागी उभे होते. त्यांच्या हाती उरली होती एक पोकळी, कधीही भरून न निघणारी, आणि 2 कोटी रुपयांचं पत्र वारस असूनही बेवारस असलेलं 2 कोटी रुपयांचं पत्र.
2: श्रोते हो, हा होता आपला आजचा सुंदर कथा कार्यक्रम. पुन्हा भेटूयात पुढील मंगळवारी रात्री 8 वाजता. तोपर्यंत ऐकत रहा रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी.

0: फरमाईश, आता रसिकांची आवड होणार रेडिओ विश्वासची सुद्धा आवड. श्रोते हो, घेऊन आलो आहोत खास तुमच्यासाठी तुम्ही फरमाईश केलेल्या गीतांवर आधारित नवा कोरा कार्यक्रम आपकी फरमाईश. या कार्यक्रमात आपल्या आवडीचं गाणं आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आपण दर गुरुवारी सकाळी 11 ते 5 या वेळेत आपल्या आवडीची 1990s हिंदी आणि मराठी गाणी आम्हाला फोन करून कळवू शकता. आणि आपल्या आवडीची हीच गाणी आपण रेडिओवरनं ऐकणार आहात दर रविवारी संध्याकाळी 5 ते 6 आणि रात्री 11 ते 12 या वेळेत. तेव्हा आता आपल्या आवडीची गाणी आमच्यापर्यंत पोहोचवा आणि आनंद घ्या आपल्या आवडत्या गीतांचा. कार्यक्रमात भाग घेण्यासाठी जरूर संपर्क साधा 8380016512 या क्रमांकावर.
1: हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात आता ऐकूयात अभिजित आणि कविता कृष्णमूर्ती यांनी गायलेलं बागी या चित्रपटामधलं गीत. ही गीतरचना आहे समीर यांची आणि या गीताला संगीत साज आहे आनंद मिलिंद यांचा.

0: नामको बँक शैक्षणिक कर्ज, नामको विद्या साधना,
1: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पासून. 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
0: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत.
1: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
0: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या. अटी व शर्ती लागू.
2: बात एक रात की या चित्रपटामधलं मजरूह सुलतानपुरी यांचं गीत आता ऐकूयात. गायक स्वर सुमन कल्याणपूर आणि संगीतकार हेमंत कुमार यांचा.

0: अरे तुझ्या व्यवसायाला एवढी प्रसिद्धी कशी काय मिळाली?
1: अरे हे सर्व रेडिओ विश्वाच्या ऍड मुळे शक्य झालं.
0: हो पण फार खर्च आला असेल ना?
1: नाही रे, फक्त 100 रुपयात 5 लाखांहून अधिक लोकांपर्यंत पोहोचण्याची संधी मिळाली मला.
0: काय सांगतो?
1: हो, आता तुम्हाला पण तुमचा व्यवसाय 5 लाखांहून अधिक लोकांपर्यंत पोहोचवण्याची संधी, तेही फक्त 100 रुपयात. तर मग आजच कॉल करा 8300016512 किंवा 2 47 26 26 26 या आमच्या
2: कार्यक्रमातलं हे गीत आहे भूपेंद्र सिंग यांच्या आवाजात किनारा या चित्रपटामधलं. ऐकूया गुलजार यांची शब्दरचना, संगीत दिलं आहे राहुल देव बर्मन यांनी.

मेरी चाबियां घर की।

अभी तक तो कविता है।

0: अहो पैशांची गरज आहे तर इकडे तिकडे कशाला मागायचे. आपल्याकडील सोनं देऊन नामको बँकेचे हक्काचे सोने तारण कर्ज घ्यायचे, तेही एका तासात.
1: व्याजदर 8.9% आणि शेतकऱ्यांसाठी व्याजदर 8.5%.
0: मुदत 1 वर्ष. आजच आपल्या नामको बँक शाखेला भेट द्या. नियम व अटी लागू.
2: नमस्कार, मी प्रमोद पुराणिक, गुंतवणूक सल्लागार. रेडिओ विश्वासच्या सहकार्याने आपण गुंतवणूकदारांमध्ये आर्थिक साक्षरता निर्माण व्हावी यासाठी गेली अनेक वर्ष प्रयत्न करीत आहोत आणि त्या प्रयत्नाचाच एक भाग म्हणून मंगळवारी दुपारी 12:30 आणि रात्री 8:30 हे प्रक्षेपण करत असतो की जेणेकरून गुंतवणूकदारांमध्ये आर्थिक साक्षरता निर्माण होईल आणि गुंतवणुकीचे योग्य निर्णय घेण्यास ते प्रवृत्त होतील. मुंबई शेअर बाजाराचा संवेदनशील निर्देशांक काल 76,728 बंद झाला. त्याने एक दिवसाची घट 372 दाखवली, एक वर्षाची घट 8.7%, पण तरीसुद्धा 5 वर्षाची वाढ ही 46% होती. राष्ट्रीय शेअर बाजाराचा 50 शेअरचा राष्ट्रीय निर्देशांक काल 23,946 बंद झाला. त्याने एक दिवसाची घट 110 दाखवली आणि एक वर्षाची घट 6.6%, पण तरीसुद्धा 5 वर्षाची वाढ ही 52% होती. BSE 500 हा 500 कंपन्यांचा निर्देशांक जर विचारात घेतला तर तो 35,961 होता, एक दिवसाची घट 172 आणि एक वर्षाची घट 3%, पण तरीसुद्धा या निर्देशांकाने 67% 5 वर्षाची वाढ दिली, किंवा एक वर्षाची वाढ जर विचारात घेतली सरासरी तर ती वाढ 11% जास्त दिसून येते. या निर्देशांकाच्या आकडेवारी व्यतिरिक्त महत्त्वाची जी आणखी आकडेवारी आहे ती आकडेवारीसुद्धा प्रत्येक गुंतवणूकदाराने रोजच्या रोज माहिती करून घेतली पाहिजे. ती आकडेवारी म्हणजे कच्च्या खनिज तेलाचा दर $76.91 होता, सोनं 144,333 10 ग्रॅमसाठी, तर चांदी 1 किलोसाठी 247,482 होती. $1 खरेदी करण्यासाठी काल 94.73 लागले. तर 10 वर्षाच्या सरकारी कर्जरोख्यांचा उत्पन्न दर 6.84% होता. ही सर्व आकडेवारी महत्त्वाची आहे, ती आकडेवारी रोजच्या रोज वाचली पाहिजे आणि त्या आकडेवारीवरून देशाच्या आर्थिक परिस्थितीचा अंदाज, म्हणजे जसं डॉक्टर पूर्वी फक्त नाडीचे ठोके विचारात घेऊन तब्येतीची परीक्षा करायचे, त्याला नाडी परीक्षा म्हणतात, तशी ही आकडेवारी म्हणजे नाडी परीक्षा आहे आणि म्हणून ही रोजच्या रोज ही आकडेवारी वाचली पाहिजे. अनेक श्रोत्यांनी काही प्रश्न विचारलेत, त्यापैकी काही प्रश्नांचा या ठिकाणी उहापोह केला पाहिजे, ते सांगितलं पाहिजे. एका गुंतवणूकदाराने असा प्रश्न विचारला की मला SIP बंद करायची आहे, मी बंद करायची का? ह्या प्रश्नाला असं उत्तर देता येणं शक्य नाही, कारण SIP म्युच्युअल फंडाची नियमित गुंतवणूक योजना बंद करण्यापाठीमागचं काय विचारसरणी आहे, आर्थिक परिस्थिती अडचणीची आहे, तात्पुरत्या काही अडचणी आहेत, असे अनेक प्रश्न गुंतवणूकदारांचे समजून घ्यावे लागतात. कोणत्या योजनेमध्ये नियमित गुंतवणूक पद्धतीचा वापर केला जात आहे हे सुद्धा बघावं लागतं. परंतु सर्वसाधारणपणे काही ठळक मुद्दे या ठिकाणी सांगता येतील आणि ते मुद्दे म्हणजे SIP नियमित गुंतवणूक करताना ती गुंतवणूक आपल्याला पेलवेल एवढंच ओझं दर महिन्याला उचलावं, म्हणजे आपली जर दरमहा गुंतवणूक करण्याची ताकद 10,000 रुपये असेल तर सुरुवातीला SIP ची सवय होण्यासाठी म्हणून फक्त 5,000 रुपयाने गुंतवणूक सुरू करावी. बऱ्याच वेळा असं होतं की गुंतवणूकदार त्याला जेवढा आर्थिक ओझं दर महिन्याला उचलता येईल त्यापेक्षा जास्त भावनेच्या भरात ओझं उचलण्याचा प्रयत्न होतो. म्युच्युअल फंडाचा डिस्ट्रीब्युटरसुद्धा त्याला चुकीचा सल्ला देतो आणि मग कपॅसिटी असते दरमहा 10,000 रुपये हप्ता भरण्याची आणि हप्ता सुरू केला जातो 15,000 रुपये. आणि मग तो हप्ता जर बंद पडला की वेळच्या वेळी हप्ता जर गेला नाही बँकेच्या खात्यातून तर म्युच्युअल फंडाकडून काही शिक्षा नसते, पण बँक मात्र आपल्या गुंतवणूकदाराच्या खात्यामधून 300-400 रुपये हे कट करते किंवा वसूल करते किंवा शिक्षा देते. मग ही शिक्षा जर फक्त 1,000-2,000 रुपयाची जर एस आय पी असली आणि त्या एस आय पीला जर अशी मोठी रक्कम बँकेने काढून घेतली तर ते निश्चितच चुकीचं आहे. परंतु तरीसुद्धा बँकांकडून याच्या समर्थनार्थ काही कारणं सांगितली जातात. म्हणून पुन्हा पुन्हा या ठिकाणी हे सांगायचं आहे की जर सुरुवातीला 10,000 रुपये हप्ता सुरू करण्याच्याऐवजी 5,000 रुपये हप्ता सुरू करावा आणि एकदा तो हप्ता भरणं अंगवळणी पडलं रुळलं की मग नंतर हळूहळू हप्ता वाढवावा. दुसरी गोष्ट नेहमी असं या ठिकाणी सांगावं लागतं की किमान 7 वर्ष जर एस आय पी चालू ठेवली तर तिचे फायदे दिसायला सुरू होतात. आणि जर एखाद्या योजनेमध्ये 7 वर्ष एस आय पी चालू ठेवली त्यानंतर 15 वर्षसुद्धा त्या योजनेकडे बघावं लागत नाही. आता पुढचा प्रश्न, एस आय पी बंद करायची का? शक्यतो एस आय पी बंद करू नये, परंतु बऱ्याच वेळा काही आर्थिक अडचणी निर्माण होतात, त्यावेळेस एस आय पीचा पॉज घेणं म्हणजे तात्पुरत्या कालावधीसाठी एस आय पी थांबवणं असं सुद्धा करता येतं. ते करणं जास्त चांगलं ठरतं एस आय पी पूर्ण बंद करण्यापेक्षा. म्हणजे मग तेवढा 2-4 महिन्याचा कालावधी निघाला तर पुन्हा एस आय पी सुरू करता येते. शक्यतो म्युच्युअल फंडांच्या तारणावर कर्ज घेऊ नये असा या ठिकाणी स्पष्टपणे सल्ला द्यावासा वाटतो. वेळ प्रसंगी जर समजा एस आय पी बरीच जुनी असेल, 5-10 वर्ष झालेले असतील, चांगल्या प्रकारे रक्कम जमा झालेली असेल आणि तात्पुरता जर काही प्रॉब्लेम असेल, आर्थिक संकट असेल, तर अशा वेळेस एस आय पी बंद करण्याच्या ऐवजी एवढी रक्कम आपल्या एस आय पीमधून काढून घ्यावी की त्या रकमेवरती दीर्घकालीन भांडवली लाभ कर भरावा लागणार नाही. आणि पैसा काढून घेतल्यानंतर ज्या बँकेच्या खात्यातून एस आय पी जमा होते त्याच खात्यामध्ये पैसे जमा करावे. आणि समजा 5,000 रुपयाचा हप्ता असला आणि पुढची 10 महिने हप्ता भरणं शक्य नसलं तर 50,000 रुपये खात्यामध्ये अशा प्रकारे त्या एस आय पीमधूनच विड्रॉ करून जर भरून ठेवले तर पुढचे 10 महिने एस आय पी ही व्यवस्थित पार पडू शकते. आणि म्हणून कधी गरज पडली तर अशा वेळेस पैसे काढणं आणि आपली गरज पूर्ण झाल्यानंतर ज्या ठिकाणी एस आय पी चालू आहे अशा ठिकाणी एक रकमेसुद्धा पैसे भरता येतात. अशा वेळेस जर पैशाची व्यवस्था झाली तर पुन्हा त्याच योजनेमध्ये एक रकमी गुंतवणूक करणं हे चांगलं ठरतं. तर पैसे जर काढून घेतले तर जो भांडवली लाभ, तो जर दीर्घकालीन भांडवली लाभ असेल तर 1,25,000 रुपयापर्यंतचा दीर्घकालीन भांडवली लाभ हा पूर्णपणे करमुक्त मिळतो. आणि म्हणून दरवर्षी आर्थिक वर्ष संपण्याच्या अगोदर किमान 1,25,000 रुपये जे करमुक्त उत्पन्न दीर्घकालीन भांडवली नफा याद्वारे आपल्याला मिळवता येतं, हे मिळवण्याचा प्रयत्न प्रत्येक म्युच्युअल फंडाच्या गुंतवणूकदाराने केलाच पाहिजे. आणि जर ते केलं तर ते योग्य ठरतं. म्हणून गुंतवणूक सल्लागार चांगला असावा लागतो, त्याकडे आपण आपल्या अडचणी मोकळेपणाने सांगितल्या पाहिजे आणि त्याला पर्याय चांगल्या प्रकारे सुचवता येतात. परंतु यामध्ये काय करायचं त्यापेक्षा काय नाही करायचं हे अगोदर ठरवावं लागतं. आणि काही वेळा आपल्याला पैशाचा ओघ आपल्या खात्यात चालू राहावा यासाठी काही योजनांमधून SWP नियमित पैसे काढून घेणं असं करणं आणि त्याचबरोबर दुसऱ्या एखाद्या जास्त जोखीम असलेल्या योजनेमध्ये आलेल्या पैशातून दरमहा SIP माध्यमातून पैसे भरणं असं सुद्धा करता येतं. उदाहरणार्थ HSBC ॲग्रेसिव्ह हायब्रिड फंड यामधून 10,000 रुपये दरमहा घ्यायला सुरुवात केली आणि त्या 10,000 रुपयामधून 5,000 रुपयाची दरमहा गुंतवणूक स्मॉल कॅप आणि मिड कॅप ह्या दोन योजनांमध्ये करायला सुरुवात केली. HSBC ॲग्रेसिव्ह हायब्रिड फंड ही कमी जोखीम असलेली योजना आहे. आतापर्यंत त्या योजनेने गुंतवणूकदारांना बँकेच्या ठेवीवर मिळणाऱ्या व्याजापेक्षा जास्त भांडवल वृद्धी दिली आहे आणि कमी जोखीम असलेली योजना आहे. आणि कमी जोखीम असलेल्या योजनेत अशा प्रकारे नियमित पैसे घेणं आणि जास्त जोखीम असलेल्या योजना मग मिड कॅप स्मॉल कॅप त्यामध्ये गुंतवणूक SIP माध्यमातून करणं हा एक चांगला पर्याय ठरू शकतो. आणि म्हणून गुंतवणूकदारांना असं सांगणं आहे की डायरेक्ट एखाद्या योजनेमध्ये डायरेक्ट गुंतवणूक केल्याचे अनेक फायदे होतात असं सांगितलं जातं, परंतु गुंतवणूकदारांना हँड होल्डिंग लागतं कारण गुंतवणूक सल्लागार गुंतवणूकदारांच्या प्रश्नांना योग्य उत्तरं देऊन चांगल्या प्रकारे गुंतवणूक मार्गदर्शन करू शकतो. म्हणून बाजाराचे फायदे म्युच्युअल फंडाच्या माध्यमातून मिळवावे आणि शेअर बाजारसुद्धा आणि म्युच्युअल फंडसुद्धा दीर्घकालीन गुंतवणूकदार म्हणून राहावं आणि कुठल्याही एका ठिकाणी उगाचच जास्त भरणा करू नये असं या ठिकाणी सांगावं लागतं. पुन्हा एकदा गुंतवणुकीच्या क्षेत्रात काय करायचं याच्यापेक्षा काय नाही करायचं हे अगोदर व्यवस्थित ठरवावं लागतं आणि तसं ठरवणं ही प्रत्येकाची वैयक्तिक जबाबदारी असते. ती करण्याची प्रेरणा प्रत्येकाला मिळावी असं या ठिकाणी सांगून आजचं हे 10 मिनिटाचं प्रक्षेपण आम्ही थांबवतो. जर गुंतवणूकदारांना काही प्रश्न विचारायचे असतील तर ते त्यांनी व्हॉट्सअपच्या माध्यमातून आमच्याकडे पाठवावे. आमचा भ्रमणध्वनी क्रमांक 98-220-78-829 हा आहे. आणि ज्या प्रश्नांमुळे सर्वसामान्य गुंतवणूकदारांचा फायदा होऊ शकतो अशा प्रश्नांना या माध्यमातून उत्तर दिले जातील.
3: नमस्कार, नाशिककर, मी महेश मांजरेकर बोलतो आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं तुमचा आवाज.
4: कायदा, कोर्ट आणि न्याय प्रक्रिया सामान्य माणसाच्या आयुष्याशी जोडलेलं वास्तव, हेच वास्तव जाणून घेऊया अनुभवी वकील, कायदेतज्ञ आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांसोबत आणि साधूया सोप्या आणि समजणाऱ्या भाषेत न्याय संवाद. कायद्याच्या जगातलं वास्तव न्याय संवाद
5: जरूर ऐका तर सोमवारी संध्याकाळी 4:30 आणि पुनःप्रसारण दर शुक्रवारी रात्री 8:30
4: फक्त रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ चॅनल वर.
6: कार्यक्रमात आता ऐकूयात जल बिन मछली नृत्य बिन बिजली या चित्रपटामधलं गीत. हे गीत आहे वजरूह सुलतानपुरी यांचं, संगीत दिलं आहे लक्ष्मीकांत प्यारेलाल यांनी आणि हे गीत ऐकणार आहोत लता मंगेशकर यांच्या आवाजात.

0: सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेत. अधिक माहितीसाठी संपर्क 0253-2-47-26-26 किंवा 83-800-16-512 ह्या क्रमांकावर.
1: आता ऐकूयात अभिनेत्री या चित्रपटामधलं गीत. गीतरचना मजरूह सुलतानपुरी यांची, संगीत दिलं आहे लक्ष्मीकांत प्यारेलाल यांनी, आणि हे गीत ऐकूया लता मंगेशकर यांच्या आवाजात.

कार्यक्रमात आता ऐकणार आहोत दावत या चित्रपटामधलं आशा भोसले यांनी गायलेलं नक्षलालपुरी यांचं गीत. गीताला संगीत दिलं आहे बिपिन बाबुल यांनी.

0: इंजिनिअरिंग ला ऍडमिशन घ्यायचंय, पण कन्फ्युज आहात.
1: कम्प्युटर घ्यावं की आयटी, एआय, मेकॅनिकल की दुसरी कोणती ब्रांच निवडायची?
0: तुमचं करिअर फक्त 4 वर्षांसाठी नसतं, ते असतं पुढच्या 40 वर्षांसाठी, आणि योग्य करिअर डिसिजनच बनवतं सक्सेसफुल फ्युचर.
1: म्हणूनच एड्युकॉन घेऊन आले आहे एक्सपर्ट एज्युकेशनल काउन्सिलिंग, योग्य करिअर गायडन्स, राईट ब्रांच सिलेक्शन, राईट कॉलेज सिलेक्शन आणि तुमच्या फ्युचर साठी योग्य डिरेक्शन.
0: आजच संपर्क करा एड्युकॉन, स्वप्नील जोशी, 9422283655.

0: रात्रीचे 9 वाजले आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 FM. तुमचं जगणं तुमचा आवाज.
1: This hour is brought to you by विश्वास कोऑपरेटिव्ह बँक.
0: संचयात समृद्धी.
2: विश्वास बँकेची ATM सुविधा उपलब्ध. विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक. संचयात समृद्धी.
3: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं तुमचा आवाज.
4: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.

नमस्कार मंडळी, कसे आहात सगळे? मी आरजे मना स्वागत करते आपल्या आवडत्या कार्यक्रमात ज्याचं नाव आहे माझ्या मातीचे गायन. आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. मंडळी, आज आपण ज्या संगीतकाराबद्दल बोलणार आहोत त्यांचं नाव आहे आनंद घन, म्हणजेच आपल्या लाडक्या लता दीदी, लता मंगेशकर यांच्याबद्दल. भारतातील एक सर्वोत्कृष्ट गायिका, आपल्या सर्वांच्या लाडक्या लता दीदी यांनी अगदी मोजक्याच गाण्यांना संगीत दिलंय, ते त्यांनी आनंद घन या नावाने दिलंय. भारताच्या हिंदी चित्रपट सृष्टीच्या ख्यातनाम गायक गायिकांपैकी लता दीदी या एक. लता दीदी यांच्या संगीत देण्याबद्दल बोलायचं तर त्यांच्यातला गायक आपल्याला वगळता येत नाही, त्यामुळे याच्यात त्या संदर्भानेही सगळे उल्लेख येतीलच. हिंदी चित्रपट सृष्टीमध्ये त्यांना लता दीदी म्हणून ओळखलं जातं. लता मंगेशकरांच्या कारकिर्दीची सुरुवात 1942 मध्ये झाली आणि ती कारकिर्द 7 दशकापेक्षा अधिक काळ टिकून राहिली. पण आज आपण आपल्या कार्यक्रमात जी गीतं ऐकणार आहोत ती त्यांनी संगीत दिलेली आहेत. अनेक गीतं त्यांनीच संगीत दिलेली आणि गायलेली देखील आहेत. लता दीदींनी अतिशय सुंदर सुंदर गाणी गायिका म्हणून आपल्याला दिलीच, पण संगीतकार म्हणून त्यांनी आपल्याला दिलेली गाणी देखील अप्रतिम अशी आहेत. लता मंगेशकरांचा जन्म मध्य प्रदेशच्या इंदूर शहरात झाला. त्यांचं पाळण्यातलं नाव होतं हेमा. त्यांचे वडील पंडित हृदयनाथ मंगेशकर हे शास्त्रीय गायक तसंच नाट्यकलावंत होते. लता दीदी ह्या आपल्या आई वडिलांच्या सर्वात ज्येष्ठ अपत्य. आशा, उषा, मीना आणि हृदयनाथ ही त्यांची लहान भावंड. आजच्या कार्यक्रमातलं पहिलं गाणं ऐकूया, बाई बाई मनमोराचा कसा पिसारा फुलला. मोहित यांची मंजुळा या चित्रपटातलं जगदीश खेबुडकर यांचं गीत आणि गायलंय लता मंगेशकर यांनी.

अगदी मोजक्या गाण्यांना चाली देऊन स्वतःची एक वेगळी जागा, स्वतःचं एक स्वतंत्र अस्तित्व निर्माण करणाऱ्या अगदी थोड्या संगीतकारांमध्ये आनंद घन हे नाव पहिलं येतं. मराठी चित्रपट संगीतात अनेक मोठमोठ्या संगीतकारांनी वेगळ्या अंगांच्या चाली करून चित्रपट संगीत एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवलंय. त्यात मग सुधीर फडके, राम कदम, वसंत प्रभू, वसंत पवार, हृदयनाथ मंगेशकर, आनंद मोडक, अगदी आजच्या अजय अतुल यांच्यापर्यंत ही नावं आहेत. इतरही बरेच मान्यवर संगीतकार होऊन गेले, पण वरील सर्व संगीतकारांच्या रचनांना स्वतःची एक वेगळी ओळख आहे, ज्यामुळे हे अमुक एक गाणं या संगीतकाराचं आहे असं आपणाला ओळखून येतं. यानंतर मंडळी ऐकूया साधी माणसं या चित्रपटातलं ऐरणीच्या देवा तुला ठिणगी ठिणगी वाहू दे. याचा जो एक ताल आहे तो खूप छान आहे, आपल्याला ऐकताना ते अगदी जाणवतं. जगदीश खेबुडकर यांचं गीत, संगीत आनंद घन आणि स्वर लता मंगेशकर यांचा.

मेघ यांच्या गाण्यांची संख्या 35-36 वर नाही, पण प्रत्येक गाण्याचं संगीत हे अगदी चिरतरुण असं, अखंड स्मरणात राहणारं आणि ओठावर रेंगाळणारं असंच आहे. लताजींनी संगीतकार म्हणून केलेलं काम हे बहुतेक करून भालजी पेंढारकर यांच्या चित्रपटांकरता केलेलं आहे. यात तांबडी माती, मोहित्यांची मंजुळा, साधी माणसं, मराठा तितुका मेळवावा यासारखे भालजींचे मैलाचे दगड म्हणता येतील असे चित्रपट आहेत. या सगळ्या चित्रपटांमधलीच गाणी अप्रतिम आहेत. मग आपण आता ऐकूया तांबडी माती या चित्रपटातलं माझ्या कपालीचं कुकू हे गाणं. आनंद घन यांचं संगीत आणि गीत आहे कवी योगेश यांचं, स्वर अर्थात लता मंगेशकर यांचा.

लताजींनी बहुतेक गाणी त्यांनी त्यांनी संगीत दिलेली बहुतेक गाणी त्यांनी स्वतःच गायली आहेत. अगदी क्वचित प्रसंगी त्यांनी दुसऱ्या गायिकेकडून गाणं गाऊन घेतले. त्यात एक सुंदर लावणी आहे रेशमाच्या रेघांनी. ही लावणी त्यांनी आशा भोसले यांच्याकडून गाऊन घेतली होती. ही अजूनही आपण आवडीने ऐकतो अशी ही शांता शेळके यांनी लिहिलेली, आनंद घन यांनी संगीत दिलेली आणि आशा भोसले यांचा स्वर असलेली मराठा तितुका मेळवावा या चित्रपटातली लावणी आपण ऐकूया. रेशमाच्या रेघांनी लाल काळ्या धाग्यांनी.

जसं त्यांनी संगीत दिलेली बरीचशी गाणी त्यांची त्यांनीच गायली, तसंच जिथे पुरुष गायक हवे होते तिथे त्यांनी हृदयनाथजींसारखा गायक वापरला. उदाहरणार्थ नको देवराया अंतरसा पाहू, किंवा शूर आम्ही सरदार आम्हाला काय कुणाची भीती हे गाणं असू दे, किंवा डौल मोराच्या मानसार ह्यासारखं गाणं. ही सगळी गाणी अत्यंत गोड गाणी अशी यांना आनंद घन यांनी संगीत दिलेलं आहे. आता मग ऐकूया हृदयनाथ मंगेशकर यांच्या आवाजातलं कवी योगेश यांनी लिहिलेलं तांबडी माती या चित्रपटातील जीवा शिवाची बैल जोड हे गाणं.

0: भारतरत्न पुरस्कार प्राप्त करणाऱ्या भारतातील पहिल्या महिला कलाकार लता मंगेशकर या आहेत. लता मंगेशकर हे नाव गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये 1974 ते 1991 या कालावधीत सर्वात जास्त ध्वनिमुद्रणाच्या उच्चांकासाठी नोंदलं गेलंय. लता दिदींना संगीताचे धडे त्यांच्या वडिलांकडून मिळाले. वयाच्या 5व्या वर्षी त्यांनी वडिलांच्या संगीत नाटकामध्ये बाल कलाकार म्हणून कामाची सुरुवात केली. 1942 लता दिदी अवघ्या 13 वर्षाच्या होत्या. तेव्हा त्यांचे वडील हृदयविकाराने गेले. तेव्हा मंगेशकरांचे एक आप्त तसेच नवयुग चित्रपट कंपनीचे मालक मास्टर विनायक यांनी लता दिदींच्या परिवाराची काळजी घेतली. त्यांनी लता दिदींना गायिका आणि अभिनेत्री म्हणून कामाची सुरुवात करून दिली. यानंतर मंडळी ऐकूया कवी योगेश यांनी लिहिलेलं वाट पाहुनी जीव शिणला, आनंद घन यांचं संगीत आणि लता मंगेशकर यांचा स्वर.
1: वाट पाहुनी जीव शिणला दिस

1950 दशकात लता दीदी बरोबर अतिशय लोकप्रिय गाणी बनवणाऱ्यांपैकी एक सलील चौधरी होते. लता दीदींना सर्वोत्कृष्ट पार्श्वगायिका म्हणून सर्वप्रथम फिल्मफेअर पारितोषिक सलील चौधरींनी स्वरबद्ध केलेल्या आजारे परदेसी या मधुमती या चित्रपटातील गीतासाठी मिळालं होतं. यानंतर आनंद घन यांनी संगीत दिलेलं आणि दोन मंगेशकर भगिनींनी गायलेलं साधी माणसं या चित्रपटातलं गीत ऐकूया. राजाच्या रंगमाली सोन्याचा बाई पलंग उषा मंगेशकर आणि लता मंगेशकर यांनी गायलेलं कवी योगेश यांचं हे गीत ऐकूया.

30,000 पेक्षा अधिक गाणी गायली आहेत आणि सर्व भारतीय भाषांमध्ये त्यांनी गायन करण्याचा विक्रमही नोंदवला आहे. त्यांना अनेक राष्ट्रीय पुरस्कार मिळालेले आहेत आणि त्याचबरोबर भारत सरकारने पद्मश्री देऊन त्यांना सन्मानित केलं. अनेक वेळा त्यांना फिल्मफेअर पुरस्कार देखील मिळाला आहे. गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डद्वारे त्यांना सन्मानित करण्यात आलंय. त्याचबरोबर 1989 मध्ये त्यांना दादासाहेब फाळके पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलं. लताजींनी संगीतकार म्हणून केलेलं काम हे बहुतेक करून भालजी पेंढारकर यांच्या चित्रपटासाठीच केलेलं आहे. यानंतर संत कान्हू पात्रा यांचं गीत, आनंद घन यांचं संगीत आणि स्वर पंडित हृदयनाथ मंगेशकर यांचा ऐकूया. नको देवराया अंतसा.

1963 ला भारत चीन युद्धानंतर एका कार्यक्रमात लताबाईंनी कवी प्रदीप यांनी लिहिलेले आणि सी रामचंद्र यांनी संगीतबद्ध केलेलं ए मेरे वतन के लोगो हे देशभक्तीपर गीत भारताचे पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या उपस्थित गायलं. तेव्हा लता दिदींच्या सुमधुर आवाजात हे गायलेलं गीत युद्धात देशासाठी प्राण देणाऱ्या जवानांना श्रद्धांजली वाहणारं हे गीत ऐकून पंडितजींच्या डोळ्यात देखील अश्रू उभे राहिले होते. लता दिदींच्या जीवनावर त्यांच्या कार्यावर अनेक पुस्तकं लिहिली गेली. त्यामध्ये इसाक मुजावर यांनी लिहिलेलं लता, सांज शकुन प्रकाशन यांनी लिहिलेलं लता संगीत क्षेत्रातील चंद्रमा, त्याचबरोबर लता मंगेशकर यांचं व्यक्तिचित्रण करणारं स्वरयोगिनी नावाचं पुस्तक मधुवंती सप्रे यांनी लिहिलेलं आहे. या पुस्तकाच्या परिशिष्टात लता मंगेशकरांनी गायलेल्या चित्रपटांची यादी आहे. त्याचबरोबर द व्हॉइस ऑफ नेशन मूळ लेखिका आहेत त्याच्या पद्मा सचदेव, त्याचा मराठी अनुवाद अक्षय गाणे जयश्री देसाई यांनी केलाय. त्याचबरोबर हरीश भिमाणी यांनी इन सर्च ऑफ लता मंगेशकर हे देखील एक छान पुस्तक लिहिलंय. अशी अनेक पुस्तकं लता दिदींवरती लिहिली गेली आहेत. मंडळी, आजचा कार्यक्रम आपण इथेच संपवणार आहोत, पण जाता जाता ऐकूया अखेरचा हा तुला दंडवत, कवी योगेश यांनी लिहिलेलं मराठा तितुका मेळवावा या चित्रपटातलं गीत गायलंय लता दिदींनीच. तुम्ही मात्र ऐकत रहा रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ आणि मी आरजे मना आजचा तुमचा निरोप घेते. पुन्हा भेटूया याच दिवशी याच वेळी आपल्या आवडत्या कार्यक्रमात ज्याचं नाव आहे माझ्या मातीचे गायन.

0: राज, आपण लग्न कधी करायचं?
1: अगं गौरी, लग्न तर करूच, पण त्यानंतर तू टिपिकल बायको सारखे तर नाही वागणार ना?
0: आणि तुझं काय, आपल्यातली मैत्री लग्नानंतर पण अशीच राहील ना?
1: मग आता पुढे काय करायचं?
2: आता काय करायचं ते मी सांगते. राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं घेऊन आलो आहोत तेरे मेरे सपने, हे विवाह पूर्व समुपदेशन म्हणजेच प्री मॅरिटल काउन्सिलिंग.
1: पण मग संपर्क कुठे करायचा?
2: अगदी सोपंय, रेडिओ विश्वासच्या ऑफिसला सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तुम्ही नक्की भेट देऊ शकता. किंवा अधिक माहितीसाठी जरूर संपर्क करा 8300 16512 आणि 02-5327-2426-2626 या क्रमांकावर.
0: हे छान झालं, म्हणजे लग्नानंतर सुखी संसार कसा करायचा याचं ट्रेनिंग आताच मिळणार.
1: चला, म्हणजे माझी सुटका झाली.
3: नमस्कार, आपण ऐकताय रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. मी वैद्यराज भूपाल त्र्यंबक देशमुख तुमचं स्वागत करतो आपल्या आजच्या कार्यक्रमात.
4: स्मृती भाग 9, समग्र भारतवर्षातील वेदविदास मी कविवर्य वैद्यराज भूपाल त्र्यंबक देशमुखचा सविनय सादर साष्टांग प्रणिपात. आपस्तंभ ऋषींनी संयम, क्रोध, क्षमा, मोक्ष इत्यादीवरती खूप सुंदर श्लोक वजा सुभाषिते आपल्या स्मृतीत दिलेली आहेत. वाचनीय तशा सर्व स्मृती आहेत. माणसाचा आचार विचार उच्चार धर्म सांगण्यासाठी स्मृती लिहिल्या गेल्या. म्हणजे ज्यांनी स्मृती लिहिल्या त्यांना धर्मप्रवर्तक ऋषी म्हणत असत. डॉक्टर काणे यांनी हिस्ट्री ऑफ धर्मशास्त्र या पुस्तकात स्मृती परंपरेचे यथायोग्य वर्णन केले आहे. तसेच स्मृतीमुक्ता फलात धर्मप्रवर्तक ऋषींचे नावाने पुढील श्लोक येतो. 88,000 मुनयो गृहमेधिनः पुनरावर्तिनो बीज भूताः धर्मप्रवर्तकाः. एवढे 88,000 ऋषींची नावेही पाठ करणे शक्य नाही, तर ग्रंथ दूरच.

0: आता स्त्रियांवर होणाऱ्या अत्याचारास नीतीशास्त्रकारांनी पूर्णतः माणसास जबाबदार धरले आहे. तरी सुद्धा माझा वाचकांना एक प्रश्न आहे. जिथे पुरुष निरुद्योगी बनून सडक गल्ल्यांवरून रिकामटीकडे फिरत असतील तर अत्याचार वाढतील का कमी होतील? दुसरीकडे मी पुरुषाच्या बरोबरीने काम करू शकते असे म्हणून अवेळी घराबाहेर राहणारी स्त्री देखील जबाबदार नाही का? अशा वेळेस समाजाला धर्म समजावून सांगणारे स्मृतिकारच नमस्कारार्ह वाटतात, अन्य नाहीच. आता पुढील स्मृती बृहस्पती स्मृती पाहू. 9. बृहस्पती स्मृती. या स्मृतीत 79 श्लोक आहेत. यात सुवर्णदान, पृथ्वीदान, गोचर्म लक्षण, नील वृषभ लक्षण, निंदावर्णन, भूमिहरणफल, तडागादी निर्माण फल इत्यादी माहिती मिळते. सुवर्णदान, गोदान व भूमिदानाने माणूस सर्व पापांपासून मुक्त होतो. त्रिण्याहुरती दानानी गाव पृथ्वी सरस्वती तारयंती ही दातारम सर्वात पापाद संशयम. तीनच उत्तम दाने आहेत, गोदान, पृथ्वीदान म्हणजे भूदान आणि सरस्वती विद्यादान. ही दाने दात्यास सर्व पापांपासून तारतात. तसा एक श्लोक सर्वश्रुता आहेच, अन्नदान हे श्रेष्ठ दान आहेच, पण विद्यादान हे त्याही पेक्षा श्रेष्ठ आहे. कारण अन्नदानाने क्षणिक तृप्ती होते तर विद्येने जन्मभराची, अशा अर्थाचे. जेव्हा भूमी, गाई आणि स्त्री बळाने हरण होते आणि प्रत्यक्षदर्शी जर राजाला सूचना देत नाही तर तो ब्रह्मघातकी असतो, हेही या स्मृतीत सांगितलेले आहे. पण सूचना देणारा लोकशाही तरुण आजवर तरी गेला नाही, त्याचे वाटेला दूषित राजकारणाने दुःखच आले आहे. असो वीरासनम वीरशय्याम वीरस्थानम उपाश्रिता अक्षय्यास्तस्य लोकाः स्युः सर्व कामागमास्तथा. जो मानव वीरासन, वीरशय्या व वीरस्थानाचा आश्रय घेतात त्याला अनश्वर लोकांची प्राप्ती होते व त्याच्या सर्व कामनांची पूर्ती होते. ही स्मृती जो वाचेल त्याच्या चार गोष्टी वाढतात, आयुष्य, विद्या, यश आणि बल. अशा अर्थाचे श्लोक वाचून मनुष्याने स्वकर्मापासून च्युत होऊ नाहीच. फक्त एकच सांगणे, प्रत्येक स्मृती नमस्कार करण्या इतकीच लायक आहे. त्यावर टीका करणारे मला कधीच रुचले नाहीत, रुचणारही नाहीत. आज एवढे पुरेसे वाटते, उद्या पुढील स्मृती पाहू. इत्यलम, धन्यवाद. हा
1: तर श्रोते हो, हा होता आपला आजचा कार्यक्रम. मी वैद्यराज भूपाल त्र्यंबक देशमुख आजच्या दिवसापुरती तुमची रजा घेतो. पुन्हा भेटूयात याच दिवशी याच वेळी. तोपर्यंत ऐकत रहा रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं, तुमचा आवाज.

कार्यक्रमात आता ऐकूया लता मंगेशकर आणि मुकेश यांनी गायलेलं राजेंद्र कृष्ण यांचं गीत मन मंदिर या चित्रपटामधलं. आणि या गीताला संगीत दिलं आहे लक्ष्मीकांत पैरेलाल यांनी.

एक्सिया लाइफ सायन्सेस आणि विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक आयोजित सफरनामा हिंदी चित्रपट सृष्टीच्या पहिल्या दादासाहेब फाळके पुरस्कार विजेत्या गीतकाराची कहाणी त्यांच्याच शब्दातून त्यांच्याच गाण्यातून. गीतकार मजरूह सुलतानपुरी यांच्या जीवन प्रवासावर आधारित दृकश्राव्य प्रवास शनिवार दिनांक 4 जुलै 2026 रोजी सायंकाळी 6 वाजता सादरकर्त्या मुग्धा पुष्करलेले ठिकाण शंकराचार्य न्यास सभागृह गंगापूर रोड नाशिक आयोजक विश्वास लीलावती जयदेव ठाकूर कुटुंब प्रमुख विश्वास ग्रुप डॉक्टर मनोज कमल एकनाथ शिंपी अध्यक्ष विश्वास ज्ञान प्रबोधिनी अँड रिसर्च इन्स्टिट्यूट नाशिक रुचिता पार्थ महाजन ठाकूर समन्वयक रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ संयोजन विनायक आशा पुरुषोत्तम रानडे ग्रंथ तुमच्या दारी सर्वांना आग्रहाचं आमंत्रण प्रवेश विनामूल्य.

0: रेडिओ विश्वास
1: टाइम चेक
0: टाइम चेक
2: रात्रीचे 10 वाजले आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 FM. तुमचं जगणं तुमचा आवाज.
3: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक.
2: संचयात समृद्धी.
4: आता विश्वास बँकेच्या मोबाईल ऍप मार्फत इंटर ब्रांच ट्रान्झॅक्शन आणि नेफ्ट सुविधा अर्थातच NEFT उपलब्ध. ग्राहकांनी ऍप रजिस्ट्रेशनचा फॉर्म नजीकच्या शाखेत भरून सदर सुविधेचा जरूर लाभ घ्यावा.
5: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं तुमचा आवाज.
4: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.
6: दिल ने पुकारा इस प्रोग्राम में सभी प्यारे श्रोताओं को प्रांजलि का प्यार भरा प्रणाम. दोस्तों, यादें बड़ी सुहानी होती है लेकिन कुछ यादें भूल ही जाए तो अच्छा होता है. ऐसे भी आलम होते हैं, इसलिए कभी कभी भूलना भी अच्छा होता है. तो चलिए आज सुनते हैं कुछ भूले बिसरे गीत, पर जिन्हें भुलाना आसान नहीं क्योंकि ये सुहाने गीत इस तरह से हमारी यादों का हिस्सा बने हैं, ऐसे जैसे कि जिंदगी का अटूट हिस्सा हो.

0: मी दिलीप प्रभावळकर, रेडिओ विश्वास 90.8 FM, तुमचं जगणं तुमचा आवाज.
1: गीतकार मजरूह सुलतानपुरी, संगीतकार मदन मोहन आणि चित्रपट आहे चिराग. गायिका लता मंगेशकर.

0: तुमचं सुद्धा लग्न ठरलंय का?
1: किंवा तुम्ही रिलेशनशिप मध्ये आहात आणि लग्नाच्या बंधनात अडकायचं म्हणताय?
0: तर मग लग्नाच्या आधी तुमचं प्री मॅरिटल काउन्सिलिंग होणं फार गरजेचं आहे.
1: राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं आम्ही घेऊन आलो आहोत विवाहपूर्व समुपदेशन तेरे मेरे सपने.
0: त्यासाठी आजच संपर्क करा रेडिओ विश्वासच्या कार्यालयात सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेत. अधिक माहितीसाठी संपर्क 02352 47 26 26 किंवा 8380016512 ह्या क्रमांकावर.
2: आशा भोसले आणि विनोद राठोड यांनी गायलेलं गीत आता ऐकणार आहोत. चांदणी या चित्रपटामधलं आनंद बक्षी यांची शब्दरचना, शिवहरी यांचं संगीत.

कार्यक्रमात आता ऐकूया आशा भोसले यांनी गायलेलं वर्मा मलिक यांचं गीत. या गीताला संगीत दिलं आहे सोनिक ओमी यांनी आणि हे गीत ऐकूयात दो बच्चे दस हात या चित्रपटामधलं.

0: अरे तुझ्या व्यवसायाला एवढी प्रसिद्धी कशी काय मिळाली?
1: अरे हे सर्व रेडिओ विश्वाच्या ऍड मुळे शक्य झालं.
0: हो पण फार खर्च आला असेल ना?
1: नाही रे, फक्त 100 रुपयात 5 लाखांहून अधिक लोकांपर्यंत पोहोचण्याची संधी मिळाली मला.
0: काय सांगतो?
1: हो, आता तुम्हाला पण तुमचा व्यवसाय 5 लाखांहून अधिक लोकांपर्यंत पोहोचवण्याची संधी, तेही फक्त 100 रुपयात. तर मग आजच कॉल करा 83800 16512 किंवा 247-26-26 या आमच्या
2: कार्यक्रमात. आता ऐकूया लता मंगेशकर यांनी गायलेलं छोटे बहू या चित्रपटामधलं इंदिवर यांचं गीत. गीताला संगीत दिलं आहे कल्याणजी आनंदजी यांनी.

0: यार दीदी, यावेळेस मला तुझ्या वहिनीला खूप स्पेशल गिफ्ट द्यायचंय.
1: अरे मग दे ना, एवढा का विचार करतोयस?
0: पण काय द्यायचं तेच समजत नाहीये ना.
1: अरे रेडिओ विश्वास आहे ना,
0: म्हणजे
1: आता बर्थडे असो किंवा अनिव्हर्सरी, आपल्या प्रियजनांना आपण रेडिओ विश्वास वरन शुभेच्छा देऊ शकतो.
0: ते कसं काय?
1: फक्त 500 रुपयांमध्ये आपण या शुभेच्छा देऊ शकतो. तर लगेचच कॉल कर 8380016512 किंवा 8380016500 या नंबरवर.
0: हो लगेचच कॉल करतो.
2: बावरे नैन या चित्रपटामधलं मोहम्मद रफी आणि आशा भोसले यांनी गायलेलं गीत आता ऐकणार आहोत. गीतरचना आहे केदार शर्मा यांची, संगीत दिलं आहे रोशन यांनी.

आणि कार्यक्रमातलं हे गीत ऐकणार आहोत सुमन कल्याणपूर यांच्या आवाजात. कपिल कुमार यांची गीतरचना, संगीत दिला आहे रवींद्र जैन यांनी. आणि हे गीत ऐकणार आहोत हाथी के दंत या चित्रपटामधलं.

0: येऊ विश्वास.
1: टाइम चेक.
2: रात्रीचे 11 वाजले आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 FM. तुमचं जगणं, तुमचा आवाज.
3: दिस आर इज ब्रॉट यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक.
2: संचयात समृद्धी.
4: विश्वास बँकेची ATM सुविधा उपलब्ध. विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक. संचयात समृद्धी.
5: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं, तुमचा आवाज.
6: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.

नमस्कार पालको माझ्या बालमित्रांनो, मी अरुण सूर्यवंशी आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. अजिंक्य मी या नव्या वाचनमालेत मी आपणा सर्वांचे मनपूर्वक स्वागत करतो. माझ्या पालक आणि बालमित्रांनो, सध्या आपण ऐकत आहोत अजिंक्य मी या प्राध्यापक प्रवीण दवणे लिखित पुस्तकातील काही प्रेरणादायी कथा. आजचा भाग 21, कथेचं नाव आहे देवाचे आकाश. या कथेचा पुढील भाग आता आपण ऐकूया. आज फडणवीसबाई गंभीर होत्या. आम्हीही त्यामुळे चिडीचूप झालो. बाईंनी बोलायला सुरुवात केली, मुलांनो आज मी अगदी वेगळ्या कारणासाठी वर्गात आले आहे. बाई जराशा थांबल्या, त्यांनी खूप मोठा श्वास घेतला. वर्गातील एका बेंचकडे बघून त्या अधिक उदास झाल्या. नकळत आमचे लक्षही त्या बेंचकडे गेले. त्या बेंचवर बसणारा अनवर आज आलेला नव्हता, पण त्याचा काय संबंध असणार असा प्रश्न आमच्या मनामध्ये निर्माण झाला. बाईंनी बहुधा शब्द गोळा केले, कारण त्यांचे डोळे आधीच पाण्याने भरले होते. बाई म्हणाल्या, आज अनवर आलेला नाही, कारण त्याचे वडील युद्धात घुसखोरांशी झालेल्या चकमकीत मारले गेले. लढता लढता ते धारातीर्थी पडले, अमर झाले. तुझं साठी मरण ते जनन, तुझं वीन जनन ते मरण, ही स्वातंत्र्यवीरांची ओळख तुम्हाला मी वर्गात नुसती शिकवली, पण अनवरचे वडील ही ओळ जगले. आपण त्यांच्या हौतात्म्याला वंदन करूया. 2-4 दिवस असेच गेले, पण आजचा आनंद काही वेगळाच होता. आमच्या सर्व सीमा पुन्हा आपल्या शूर सैनिकांनी सुरक्षित केल्या होत्या. कारगिलचे युद्ध आपण जिंकले होते. भारतीय जवानांनी तिरंगा रोवला होता. सर्वत्र आनंदोत्सव साजरा होत होता. त्या आनंदातही मला अनवरचे बाबा समोर दिसत होते. एकदाच मी त्यांना पाहिलं होतं. अनवरला घेऊन ते एकदा शाळेमध्ये आले होते. रुबाबदार, उंच, दणकट, टोकदार मिशा असलेले अनवरचे बाबा माझ्या डोळ्यासमोर सारखे येत होते. आपण जिंकलो म्हणजे आपण नेमकं काय मिळवलं, मी आईला विचारलं. आपला व्यापलेला भारत त्यांच्याकडून आपण परत मिळवला, म्हणजे नवीन प्रदेश नाही ना, आपलाच होता ना तो. मग तो जिंकला म्हणजे काय केलं? आईनं ऐकलं नाही की काय, ते दुसऱ्या कामात घडून गेली. मिळवलं काहीच नाही, फक्त शत्रूला आपल्याच भूमीवरून हकलण्यासाठी युद्ध करावं लागलं आपल्याला. कोणाला विचारू हा प्रश्न? आपला प्रदेश परत मिळाला, पण अनवरचे बाबा परत मिळतील का? माणसं अशी का वागतात? प्रतिज्ञेत लिहिलंय ना, सारे भारतीय माझे बांधव आहेत. मग आपले काही भाऊ भावाशी का लढतात? बाईंना पुढे विचारूया का हा प्रश्न? असा विचार माझ्या मनामध्ये आला. कसली विचार करते स्वारी? माझ्या बाबांनी माझी तंद्री मोडली. परवाच्या तुझ्या वाढदिवसाला काय आणायचं जरा सांगशील का मला? असं त्यांनी विचारलं. एरवी हा प्रश्न विचारायच्या आतच मी त्यांना सांगून टाकतो की मला या वाढदिवसाला काय हवंय. कधी सायकल, कधी कॅरम, या वर्षी कॉम्प्युटरचं डोक्यात होतं. पण मी अचानक बोलून गेलो, बाबा यावेळी तुम्ही जे आणाल ना ते मी अनवरला देणार आहे. त्याचे वडील घुसखोरांशी लढताना अमर झाले, माझ्याकडून त्याला खेळाची मी भेट देणार आहे. अगदी भाषणासारखंच मी बोललो की काय, बाबांनी आनंदाने टाळ्या वाजवल्या आणि प्रेमाने मला जवळ घेतलं. देवाचे आकाश या कथेचा उर्वरित भाग पुढील मंगळवारी दुपारी 2 वाजता आणि पुनःप्रक्षेपण रात्री 11 वाजता.
तोपर्यंत ऐकत रहा रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.

0: अरे तुझ्या व्यवसायाला एवढी प्रसिद्धी कशी काय मिळाली?
1: अरे हे सर्व रेडिओ विश्वाच्या ऍड मुळे शक्य झालं.
0: हो, पण फार खर्च आला असेल ना?
1: नाही रे, फक्त 100 रुपयात 5 लाखांहून अधिक लोकांपर्यंत पोहोचण्याची संधी मिळाली मला.
0: काय सांगतो?
1: हो, आता तुम्हाला पण तुमचा व्यवसाय 5 लाखांहून अधिक लोकांपर्यंत पोहोचवण्याची संधी, तेही फक्त 100 रुपयात. तर मग आजच कॉल करा 83800 16512 किंवा 2 47 26 26 या आमच्या क्रमांक.
2: कार्यक्रमात आता ऐकूयात लता मंगेशकर यांनी गायलेलं नया जमाना या चित्रपटामधलं गीत. आनंद बक्षी यांच्या गीताला संगीत आहे सचिन देव बर्मन यांचं.

0: फरमाईश, आता रसिकांची आवड होणार रेडिओ विश्वासची सुद्धा आवड. श्रोते हो, घेऊन आलो आहोत खास तुमच्यासाठी तुम्ही फरमाईश केलेल्या गीतांवर आधारित नवा कोरा कार्यक्रम आपकी फरमाईश. या कार्यक्रमात आपल्या आवडीचं गाणं आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आपण दर गुरुवारी सकाळी 11 ते 5 या वेळेत आपल्या आवडीची 1990s हिंदी आणि मराठी गाणी आम्हाला फोन करून कळवू शकता. आणि आपल्या आवडीची हीच गाणी आपण रेडिओवरनं ऐकणार आहात दर रविवारी संध्याकाळी 5 ते 6 आणि रात्री 11 ते 12 या वेळेत. तेव्हा आता आपल्या आवडीची गाणी आमच्यापर्यंत पोहोचवा आणि आनंद घ्या आपल्या आवडत्या गीतांचा. कार्यक्रमात भाग घेण्यासाठी जरूर संपर्क साधा 8380016512 या क्रमांकावर.
1: आणि आता हिंदी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमातलं यानंतरचं गीत आपण ऐकणार आहोत फरैब या चित्रपटामधलं. इंदिवर यांची गीतरचना ऐकूया लता मंगेशकर यांच्या आवाजात. संगीतकार बप्पी लहरी.

0: लाइफ सायन्सेस आणि विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक आयोजित सफरनामा हिंदी चित्रपट सृष्टीच्या पहिल्या दादासाहेब फाळके पुरस्कार विजेत्या गीतकाराची कहाणी त्यांच्याच शब्दातून त्यांच्याच गाण्यातून. गीतकार मजरूह सुलतानपुरी यांच्या जीवन प्रवासावर आधारित दृकश्राव्य प्रवास शनिवार दिनांक 4 जुलै 2026 रोजी सायंकाळी 6 वाजता सादरकर्त्या मुग्धा पुष्करलेले ठिकाण शंकराचार्य न्यास सभागृह गंगापूर रोड नाशिक आयोजक विश्वास लीलावती जयदेव ठाकूर कुटुंब प्रमुख विश्वास ग्रुप डॉक्टर मनोज कमल एकनाथ शिंपी अध्यक्ष विश्वास ज्ञान प्रबोधिनी अँड रिसर्च इन्स्टिट्यूट नाशिक रुचिता पार्थ महाजन ठाकूर समन्वयक रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ संयोजन विनायक आशा पुरुषोत्तम रानडे ग्रंथ तुमच्या दारी सर्वांना आग्रहाचं आमंत्रण प्रवेश विनामूल्य.
1: ऐकूया गीतादत्त यांनी गायलेलं साहिल लुधियानवी यांचं गीत बाजी या चित्रपटामधलं. संगीतकार सचिन देव बर्मन.

0: राज, आपण लग्न कधी करायचं?
1: अगं गौरी, लग्न तर करूच, पण त्यानंतर तू टिपिकल बायको सारखे तर नाही वागणार ना?
0: आणि तुझं काय, आपल्यातली मैत्री लग्नानंतर पण अशीच राहील ना?
1: मग आता पुढे काय करायचं?
2: आता काय करायचं ते मी सांगते. राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं घेऊन आलो आहोत तेरे मेरे सपने, हे विवाह पूर्व समुपदेशन म्हणजेच प्री मॅरिटल काउन्सिलिंग.
1: पण मग संपर्क कुठे करायचा?
2: अगदी सोपंय, रेडिओ विश्वासच्या ऑफिसला सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तुम्ही नक्की भेट देऊ शकता. किंवा अधिक माहितीसाठी जरूर संपर्क करा 8300016512 आणि 02-5523-2746-2626 या क्रमांकावर.
0: हे छान झालं, म्हणजे लग्नानंतर सुखी संसार कसा करायचा याचं ट्रेनिंग आताच मिळणार.
1: चला म्हणजे माझी सुटका झाली.
3: कार्यक्रमात आता ऐकूया जग्गू या चित्रपटामधलं हे गीत आहे विश्वेश्वर शर्मा यांचं. ऐकूया आशा भोसले यांच्या आवाजात. या गीताला संगीत दिलं आहे सोनी कोमी यांनी.

0: मंगळवारी दुपारी 12:30 आणि पुनःप्रसारण त्याच दिवशी रात्री 8:00. सादर करते प्रमोद पुराणिक, अर्थविश्व, फक्त रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ चॅनल वर.
1: कार्यक्रमात आता ऐकूया सुरेश वाडकर आणि अनुराधा पौडवाल यांनी गायलेलं गीत नया खून या चित्रपटामधलं. हे गीत आहे इंदीवर यांचं आणि या गीताला संगीत दिलं आहे उषा खन्ना यांनी.

कार्यक्रमात आता ऐकूयात योगेश यांचं गीत अन्नदाता या चित्रपटामधलं. हे गीत ऐकूयात मुकेश यांच्या आवाजात, संगीतकार सलील चौधरी.

0: अरे तुझ्या व्यवसायाला एवढी प्रसिद्धी कशी काय मिळाली?
1: अरे हे सर्व रेडिओ विश्वाच्या ऍड मुळे शक्य झालं.
0: हो पण फार खर्च आला असेल ना?
1: नाही रे, फक्त 100 रुपयात 5 लाखांहून अधिक लोकांपर्यंत पोहोचण्याची संधी मिळाली मला.
0: काय सांगतो?
1: हो, आता तुम्हाला पण तुमचा व्यवसाय 5 लाखांहून अधिक लोकांपर्यंत पोहोचवण्याची संधी, तेही फक्त 100 रुपयात. तर मग आजच कॉल करा 83800 16512 किंवा 2 47 26 26 या आमच्या
2: कार्यक्रमात. हे गीत ऐकूयात, लता मंगेशकर यांनी गायलेलं, इंदिवर यांची गीतरचना आणि संगीत दिलं आहे बप्पी लहिरी यांनी. आणि हे गीत आपण ऐकणार आहोत अधिकार या चित्रपटामधलं.

0: यार दीदी, यावेळेस मला तुझ्या वहिनीला खूप स्पेशल गिफ्ट द्यायचंय.
1: अरे मग दे ना, एवढा का विचार करतोयस?
0: पण काय द्यायचं तेच समजत नाहीये ना.
1: अरे रेडिओ विश्वास आहे ना,
0: म्हणजे
1: आता बर्थडे असो किंवा अनिव्हर्सरी, आपल्या प्रियजनांना आपण रेडिओ विश्वास वरन शुभेच्छा देऊ शकतो.

0: रेडिओ विश्वास टाइम चेक, टाइम चेक।
1: मध्यरात्रीचे 12 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज।
2: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक, संचयात समृद्धी।
1: आता विश्वास बँकेच्या मोबाईल ऍप मार्फत इंटर ब्रांच ट्रान्झॅक्शन आणि नेफ्ट सुविधा अर्थातच NEFT उपलब्ध। ग्राहकांनी ऍप रजिस्ट्रेशनचा फॉर्म नजीकच्या शाखेत भरून सदर सुविधेचा जरूर लाभ घ्यावा।
3: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।

0: विश्वास आहे का जगभरात कुठेही आणि कधीही? त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.
1: श्री गुरु चरण सरोज रज निज मन.

0: बनाए तो कैसे हाल दिल का।
1: तुमचं सुद्धा लग्न ठरलंय का? किंवा तुम्ही रिलेशनशिप मध्ये आहात आणि लग्नाच्या बंधनात अडकायचं म्हणताय? तर मग लग्नाच्या आधी तुमचं प्री मॅरिटल काउन्सिलिंग होणं फार गरजेचं आहे। राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास

90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं आम्ही घेऊन आलो आहोत विवाहपूर्व समुपदेशन तेरे मेरे सपने. त्यासाठी आजच संपर्क करा रेडिओ विश्वासच्या कार्यालयात सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेत. अधिक माहितीसाठी संपर्क 0253 2 47 26 26 किंवा 83800 16 512 ह्या क्रमांकावर.

रंग लहू का लहू

फरमाईश, आता रसिकांची आवड होणार रेडिओ विश्वासची सुद्धा आवड. श्रोते हो, घेऊन आलो आहोत खास तुमच्यासाठी तुम्ही फरमाईश केलेल्या गीतांवर आधारित नवा कोरा कार्यक्रम आपकी फरमाईश. या कार्यक्रमात आपल्या आवडीचं गाणं आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आपण दर गुरुवारी सकाळी 11 ते 5 या

आहेत आपल्या आवडीची 1990 दशकापर्यंतची हिंदी आणि मराठी गाणी आम्हाला फोन करून कळवू शकता. आणि आपल्या आवडीची हीच गाणी आपण रेडिओवरनं ऐकणार आहात दर रविवारी संध्याकाळी 5 ते 6 आणि रात्री 11 ते 12 या वेळेत. तेव्हा आता आपल्या आवडीची गाणी आमच्यापर्यंत पोहोचवा आणि आनंद घ्या आपल्या आवडत्या गीतांचा. कार्यक्रमात भाग घेण्यासाठी जरूर संपर्क साधा 8380016512 या क्रमांकावर.

0: मानवी मनाचं भावविश्व म्हणजे गुंतागुंतीचं कोडं. कधी खळखळून हसवणाऱ्या तर कधी अलगद पापण्यांच्या कडा ओलावणाऱ्या या भावनांना शब्दबद्ध करणारा कार्यक्रम हिंदोळा, सादरकर्त्या हेमांगी देशपांडे. जरूर ऐका दर गुरुवारी सकाळी 8 वाजता आणि पुनःप्रसारण त्याच दिवशी रात्री 10 वाजता फक्त रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ चॅनलवर.
1: न झटको ज़ुल्फ़ से.

0: यार दीदी, यावेळेस मला तुझ्या वहिनीला खूप स्पेशल गिफ्ट द्यायचंय.
1: अरे मग दे ना, एवढा का विचार करतोयस?
0: पण काय द्यायचं तेच समजत नाहीये ना.
1: अरे रेडिओ विश्वास आहे ना,
0: म्हणजे
1: आता बर्थडे असो किंवा अनिव्हर्सरी, आपल्या प्रियजनांना आपण रेडिओ विश्वास वरनं शुभेच्छा देऊ शकतो.
0: ते कसं काय?
1: फक्त 500 रुपयांमध्ये आपण या शुभेच्छा देऊ शकतो. तर लगेचच कॉल कर 8380016512 किंवा 8380016500 या नंबरवर.
0: हो लगेचच कॉल करतो.

0: भाकर।
1: अरे तुझ्या व्यवसायाला एवढी प्रसिद्धी कशी काय मिळाली?
2: अरे हे सर्व रेडिओ विश्वाच्या ऍड मुळे शक्य झालं।
1: हो पण फार खर्च आला असेल ना?
2: नाही रे, फक्त 100 रुपयात 5 लाखांहून अधिक लोकांपर्यंत पोहोचण्याची संधी मिळाली मला।
1: काय सांगतो?
2: हो, आता तुम्हाला पण तुमचा व्यवसाय 5 लाखांहून अधिक लोकांपर्यंत पोहोचवण्याची संधी, तेही फक्त 100 रुपयात। तर मग आजच कॉल करा 83800 16512 किंवा 247 2626 या आमच्या क्रमांकावर।

0: विश्वास टाइम चेक टाइम चेक।
1: रात्रीचा एक वाजलाय आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज।
2: दिस आर इज ब्रॉट यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक, संचयात समृद्धी।
3: विश्वास बँकेची ATM सुविधा उपलब्ध। विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक, संचयात समृद्धी।
4: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।
1: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही। त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा। रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज।

0: अरे तुझ्या व्यवसायाला एवढी प्रसिद्धी कशी काय मिळाली?
1: अरे हे सर्व रेडिओ विश्वाच्या ऍड मुळे शक्य झालं.
0: हो पण फार खर्च आला असेल ना?
1: नाही रे, फक्त 100 रुपयात 5 लाखांहून अधिक लोकांपर्यंत पोहोचण्याची संधी मिळाली मला.
0: काय सांगतो?
1: हो, आता तुम्हाला पण तुमचा व्यवसाय 5 लाखांहून अधिक लोकांपर्यंत पोहोचवण्याची संधी, तेही फक्त 100 रुपयात. तर मग आजच कॉल करा 8300016512 किंवा 2 47 26 26 या आमच्या क्रमांक.
2: बोलो हात की सफाई की, हात की सफाई की, मेहनत की कमाई की.

0: आपण लग्न कधी करायचं?
1: अगं गौरी, लग्न तर करूच, पण त्यानंतर तू टिपिकल बायको सारखे तर नाही वागणार ना?
0: आणि तुझं काय, आपल्यातली मैत्री लग्नानंतर पण अशीच राहील ना?
1: मग आता पुढे काय करायचं?
2: आता काय करायचं ते मी सांगते. राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं घेऊन आलो आहोत तेरे मेरे सपने, हे विवाह पूर्व समुपदेशन म्हणजेच प्री मॅरिटल काउन्सिलिंग.
1: पण मग संपर्क कुठे करायचा?
2: अगदी सोपंय, रेडिओ विश्वासच्या ऑफिसला सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तुम्ही नक्की भेट देऊ शकता. किंवा अधिक माहितीसाठी जरूर संपर्क करा 8380016512 आणि 0253527426 या क्रमांकावर.
0: हे छान झालं, म्हणजे लग्नानंतर सुखी संसार कसा करायचा याचं ट्रेनिंग आताच मिळणार.
1: चला, म्हणजे माझी सुटका झाली.

की फरमाईश। श्रोते हो तयार आहात ना तुमच्या आवडीची गाणी आमच्यापर्यंत पोहोचवून रेडिओ वरून ऐकण्यासाठी? आता फक्त नाशिकच नाही तर जगभरातील श्रोते सुद्धा या कार्यक्रमात जरूर सहभागी होऊ शकता आणि आपल्या आवडीची गाणी ऐकू शकता, कारण रेडिओ विश्वास हे चॅनल ऍपच्या माध्यमातून आपण ऐकू शकणार आहात जगभरात कुठेही आणि कधीही। त्यासाठी डाउनलोड करा प्ले स्टोर वरून किंवा ऍप स्टोर वरून रेडिओ विश्वास हे ऍप। कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी आपण आम्हाला दर गुरुवारी सकाळी 11 ते 5 या वेळेत फोन करू शकता। त्यासाठी आमचा संपर्क क्रमांक आहे 8380016512। आपल्या आवडीची गाणी आपण ऐकणार आहात दर रविवारी संध्याकाळी 5 ते 6 आणि रात्री 11 ते 12 या वेळेत। तेव्हा जरूर सहभागी व्हा आणि आपल्या आवडत्या गाण्यांचा आनंद घ्या।

मला आवडलेले पुस्तक ह्या कार्यक्रमात आपण ऐकू शकणार आहात विविध वाचकांना आवडलेल्या पुस्तकाचा परिचय. प्रसारण दर शनिवारी सकाळी 8 वाजता. तेव्हा ऐकायला विसरू नका मला आवडलेलं पुस्तक.

0: विश्वास टाइम चेक टाइम चेक।
1: रात्रीचे 2 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज।
2: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक,
3: संचयात समृद्धी।
1: आता विश्वास बँकेच्या मोबाईल ऍप मार्फत इंटर ब्रांच ट्रान्झॅक्शन आणि नेट सुविधा अर्थातच NEFT उपलब्ध। ग्राहकांनी ऍप रजिस्ट्रेशनचा फॉर्म नजीकच्या शाखेत भरून सदर सुविधेचा जरूर लाभ घ्यावा।
4: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।
1: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही। त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा। रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज। Thank you.

0: अरे तुझ्या व्यवसायाला एवढी प्रसिद्धी कशी काय मिळाली?
1: अरे हे सर्व रेडिओ विश्वच्या ऍड मुळे शक्य झालं.
0: हो पण फार खर्च आला असेल ना?
1: नाही रे, फक्त 100 रुपयात 5 लाखांहून अधिक लोकांपर्यंत पोहोचण्याची संधी मिळाली मला.
0: काय सांगतो?
1: हो, आता तुम्हाला पण तुमचा व्यवसाय 5 लाखांहून अधिक लोकांपर्यंत पोहोचवण्याची संधी, तेही फक्त 100 रुपयात. तर मग आजच कॉल करा 83800 16512 किंवा 247 2626 या आमच्या क्रमांक

फरमाईश, आता रसिकांची आवड होणार रेडिओ विश्वासची सुद्धा आवड. श्रोते हो, घेऊन आलो आहोत खास तुमच्यासाठी तुम्ही फरमाईश केलेल्या गीतांवर आधारित नवा कोरा कार्यक्रम आपकी फरमाईश. या कार्यक्रमात आपल्या आवडीचं गाणं आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आपण दर गुरुवारी सकाळी 11 ते 5 या वेळेत आपल्या आवडीची 1990s हिंदी आणि मराठी गाणी आम्हाला फोन करून कळवू शकता. आणि आपल्या आवडीची हीच गाणी आपण रेडिओवरनं ऐकणार आहात दर रविवारी संध्याकाळी 5 ते 6 आणि रात्री 11 ते 12 या वेळेत. तेव्हा आता आपल्या आवडीची गाणी आमच्यापर्यंत पोहोचवा आणि आनंद घ्या आपल्या आवडत्या गीतांचा. कार्यक्रमात भाग घेण्यासाठी जरूर संपर्क साधा 83800 16512 या क्रमांकावर.

0: तुमचं सुद्धा लग्न ठरलंय का?
1: किंवा तुम्ही रिलेशनशिप मध्ये आहात आणि लग्नाच्या बंधनात अडकायचं म्हणताय?
0: तर मग लग्नाच्या आधी तुमचं प्री मॅरिटल काउन्सिलिंग होणं फार गरजेचं आहे.
1: राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं आम्ही घेऊन आलो आहोत विवाह पूर्व समुपदेशन तेरे मेरे सपने.
0: त्यासाठी आजच संपर्क करा रेडिओ विश्वासच्या कार्यालयात सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते 6 या वेळेत. अधिक माहितीसाठी संपर्क 02352 4726 2026 किंवा 8380016512 या क्रमांकावर.

क्षेत्रातील तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला जाणून घेऊया आपल्या विशेष कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे रोटरी आरोग्यमाला. सुदृढ आयुष्यासाठी चला ऐकूया रोटरी आरोग्यमाला. सादर करते डॉक्टर हरी कुलकर्णी. प्रसारण दर शनिवारी सकाळी 7:35 आणि पुनःप्रसारण दर शनिवारी रात्री 8:30. तेव्हा ऐकायला विसरू नका रोटरी आरोग्यमाला.

मनाचे अनोखे गहिरे रंग वृत्त छंद आणि गेयतेच्या माध्यमातून उलगडत जाणारा आमचा कार्यक्रम जरूर ऐका माझी कविता. नवकवींना हक्काचं व्यासपीठ माझी कविता जरूर ऐका दर सोमवारी दुपारी 3:03 आणि पुनःप्रसारण त्याच दिवशी रात्री 10 वाजता फक्त रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ चॅनल वर.

0: विश्वास टाइम चेक टाइम चेक।
1: रात्रीचे 3 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज।
2: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक, संचयात समृद्धी।
3: विश्वास बँकेची ATM सुविधा उपलब्ध। विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक, संचयात समृद्धी।
4: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।

विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.

फरमाईश, आता रसिकांची आवड होणार रेडिओ विश्वासची सुद्धा आवड. श्रोते हो, घेऊन आलो आहोत खास तुमच्यासाठी तुम्ही फरमाईश केलेल्या गीतांवर आधारित नवा कोरा कार्यक्रम आपकी फरमाईश. या कार्यक्रमात आपल्या आवडीचं गाणं आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आपण दर गुरुवारी सकाळी 11 ते 5 या वेळेत आपल्या आवडीची 1990 दशकापर्यंतची हिंदी आणि मराठी गाणी आम्हाला फोन करून कळवू शकता. आणि आपल्या आवडीची हीच गाणी आपण रेडिओवरनं ऐकणार आहात दर रविवारी संध्याकाळी 5 ते 6 आणि रात्री 11 ते 12 या वेळेत. तेव्हा आता आपल्या आवडीची गाणी आमच्यापर्यंत पोहोचवा आणि आनंद घ्या आपल्या आवडत्या गीतांचा. कार्यक्रमात भाग घेण्यासाठी जरूर संपर्क साधा 83800 16512 या क्रमांकावर.

लाडक्या पाळीव प्राण्यांची काळजी आणि त्यांची संपूर्ण माहिती या सगळ्याच गोष्टींचा माहितीपूर्ण वेध घेऊया आमच्या दुनिया पाळीव प्राण्यांची या महत्त्वपूर्ण कार्यक्रमातनं. जरूर ऐका दर मंगळवारी संध्याकाळी 5 वाजता आणि पुनःप्रसारण दर शुक्रवारी संध्याकाळी 5 वाजता. सादर करते डॉक्टर सुनील देशपांडे फक्त रेडिओ विश्वासवर.

0: भर के खा लक्ष्मी, तेरे लिए घास लाने के लिए देख मेरे पैर में।
1: राज, अपन लग्न कधी करायचं?
2: अगं गौरी, लग्न तर करूच, पण त्यानंतर तू टिपिकल बायको सारखे तर नाही वागणार ना?
1: आणि तुझं काय, आपल्यातली मैत्री लग्नानंतर पण अशीच राहील ना?
2: मग आता पुढे काय करायचं?
3: आता काय करायचं ते मी सांगते। राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं घेऊन आलो आहोत तेरे मेरे सपने, हे विवाह पूर्व समुपदेशन म्हणजेच प्री मॅरिटल काउन्सिलिंग।
2: पण मग संपर्क कुठे करायचा?
3: अगदी सोपंय, रेडिओ विश्वासच्या ऑफिसला सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तुम्ही नक्की भेट देऊ शकता, किंवा अधिक माहितीसाठी जरूर संपर्क करा 8380016512 आणि 02-5327-2426 या क्रमांकावर।
1: हे छान झालं, म्हणजे लग्नानंतर सुखी संसार कसा करायचा याचं ट्रेनिंग आताच मिळणार।
2: चला, म्हणजे माझी सुटका झाली।
4: यार दीदी, यावेळेस मला तुझ्या वहिनीला खूप स्पेशल गिफ्ट द्यायचंय।
1: अरे मग दे ना, एवढा का विचार करतोयस?
4: पण काय द्यायचं तेच समजत नाहीये ना।
1: अरे रेडिओ विश्वास आहे ना,
4: म्हणजे
1: आता बर्थडे असो किंवा अॅनिव्हर्सरी, आपल्या प्रियजनांना आपण रेडिओ विश्वास वरन शुभेच्छा देऊ शकतो।
4: ते कसं काय?
1: फक्त 500 रुपयांमध्ये आपण या शुभेच्छा देऊ शकतो। तर लगेचच कॉल कर 8380016512 किंवा 8380016500 या नंबरवर।
4: हो।

0: अरे तुझ्या व्यवसायाला एवढी प्रसिद्धी कशी काय मिळाली?
1: अरे हे सर्व रेडिओ विश्वाच्या ऍड मुळे शक्य झालं.
0: हो पण फार खर्च आला असेल ना?
1: नाही रे, फक्त 100 रुपयात 5 लाखांहून अधिक लोकांपर्यंत पोहोचण्याची संधी मिळाली मला.
0: काय सांगतो?
1: हो, आता तुम्हाला पण तुमचा व्यवसाय 5 लाखांहून अधिक लोकांपर्यंत पोहोचवण्याची संधी, तेही फक्त 100 रुपयात. तर मग आजच कॉल करा 83800 16512 किंवा 247 26 26 या आमच्या क्रमांकावर.

स्मार्ट युनिसेफ आणि रेडिओ विश्वास यांच्या संयुक्त विद्यमानाने सादर करतोय आरंभ सुरुवातीचे क्षण मुलाचे या विशेष उपक्रमाचे शीर्षक गीत. या गीताचे बोल आहेत रेडिओ विश्वासची आरजे प्रिया जैन हिचे. तर हे गीत गायले आहे गायक रामवाणी आणि गायिका अनुजा देवरे यांनी. त्यांना साथ संगत लाभली आहे तबला जगदीप सोनवणे, कीबोर्ड कृपा परदेशी, ढोलकी श्रेयस मांडवडे आणि या संपूर्ण गाण्याचे संकलन फेदरटा स्टुडिओ नाशिक यांनी केले आहे. चला तर ऐकूयात रेडिओ विश्वासची निर्मिती असलेले आरंभ सुरुवातीचे क्षण मोलाचे या उपक्रमाचे हे शीर्षक गीत.

0: पहाटेचे 4 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज.
1: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक, संचयात समृद्धी.
0: आता विश्वास बँकेच्या मोबाईल ऍप मार्फत इंटर ब्रांच ट्रान्झॅक्शन आणि नेट सुविधा अर्थातच NEFT उपलब्ध. ग्राहकांनी ऍप रजिस्ट्रेशनचा फॉर्म नजीकच्या शाखेत भरून सदर सुविधेचा जरूर लाभ घ्यावा.
2: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.

विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.

0: अरे तुझ्या व्यवसायाला एवढी प्रसिद्धी कशी काय मिळाली?
1: अरे हे सर्व रेडिओ विश्वाच्या ऍड मुळे शक्य झालं.
0: हो पण फार खर्च आला असेल ना?
1: नाही रे, फक्त 100 रुपयात 5 लाखांहून अधिक लोकांपर्यंत पोहोचण्याची संधी मिळाली मला.
0: काय सांगतो?
1: हो, आता तुम्हाला पण तुमचा व्यवसाय 5 लाखांहून अधिक लोकांपर्यंत पोहोचवण्याची संधी, तेही फक्त 100 रुपयात. तर मग आजच कॉल करा 83800 16512 किंवा 247 26 26 या आमच्या

0: तुमचं सुद्धा लग्न ठरलंय का?
1: किंवा तुम्ही रिलेशनशिप मध्ये आहात आणि लग्नाच्या बंधनात अडकायचं म्हणताय?
0: तर मग लग्नाच्या आधी तुमचं प्री मॅरिटल काउन्सिलिंग होणं फार गरजेचं आहे.
1: राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं आम्ही घेऊन आलो आहोत विवाह पूर्व समुपदेशन तेरे मेरे सपने.
0: त्यासाठी आजच संपर्क करा रेडिओ विश्वासच्या कार्यालयात सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते 6 या वेळेत. अधिक माहितीसाठी संपर्क 02352 4726 26 किंवा 8300 16512 या क्रमांकावर.

0: पहाटेचे 5 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज.
1: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक, संचयात समृद्धी.
2: विश्वास बँकेची ATM सुविधा उपलब्ध. विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक, संचयात समृद्धी.
3: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.
4: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.

फरमाईश, आता रसिकांची आवड होणार रेडिओ विश्वासची सुद्धा आवड. श्रोते हो, घेऊन आलो आहोत खास तुमच्यासाठी तुम्ही फरमाईश केलेल्या गीतांवर आधारित नवा कोरा कार्यक्रम आपकी फरमाईश. या कार्यक्रमात आपल्या आवडीचं गाणं आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आपण दर गुरुवारी सकाळी 11 ते 5 या वेळेत आपल्या आवडीची 1990s हिंदी आणि मराठी गाणी आम्हाला फोन करून कळवू शकता. आणि आपल्या आवडीची हीच गाणी आपण रेडिओवरनं ऐकणार आहात दर रविवारी संध्याकाळी 5 ते 6 आणि रात्री 11 ते 12 या वेळेत. तेव्हा आता आपल्या आवडीची गाणी आमच्यापर्यंत पोहोचवा आणि आनंद घ्या आपल्या आवडत्या गीतांचा. कार्यक्रमात भाग घेण्यासाठी जरूर संपर्क साधा 8300016512 या क्रमांकावर.

0: राज, आपण लग्न कधी करायचं?
1: अगं गौरी, लग्न तर करूच, पण त्यानंतर तू टिपिकल बायको सारखे तर नाही वागणार ना?
0: आणि तुझं काय, आपल्यातली मैत्री लग्नानंतर पण अशीच राहील ना?
1: मग आता पुढे काय करायचं?
2: आता काय करायचं ते मी सांगते. राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं घेऊन आलो आहोत तेरे मेरे सपने, हे विवाह पूर्व समुपदेशन म्हणजेच प्री मॅरिटल काउन्सिलिंग.
1: पण मग संपर्क कुठे करायचा?
2: अगदी सोपंय, रेडिओ विश्वासच्या ऑफिसला सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तुम्ही नक्की भेट देऊ शकता. किंवा अधिक माहितीसाठी जरूर संपर्क करा 8380016512 आणि 0253527426 या क्रमांकावर.
0: हे छान झालं, म्हणजे लग्नानंतर सुखी संसार कसा करायचा याचं ट्रेनिंग आताच मिळणार.
1: चला, म्हणजे माझी सुटका झाली.

क्षेत्रातील तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला जाणून घेऊया आपल्या विशेष कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे रोटरी आरोग्यमाला. सुदृढ आयुष्यासाठी चला ऐकूया रोटरी आरोग्यमाला. सादर करते डॉक्टर हरी कुलकर्णी. प्रसारण दर शनिवारी सकाळी 7:35 आणि पुनःप्रसारण दर शनिवारी रात्री 8:30. तेव्हा ऐकायला विसरू नका रोटरी आरोग्यमाला.